0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

रसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अपर्णा चितळे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन उन वाट

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले वज्रगड याविषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण पुण्याहून पुरंदरकडे कूच करू लागले. तारीख होती 15 मार्च 1665. लोणी काळभर ओलांडून त्यांनी भुलेश्वराच्या डोंगरातून करे पठार गाठलं. दिनांक होता 30 मार्च 1665. म्हणजेच एवढासा प्रवास करण्यास मोगली सैन्यास 15 दिवस लागले. एवढ्यात खान गडबडला. काय झालं तरी काय, मराठ्यांचा अकस्मात छापा आला, मोगलांची कापाकाप झाली आणि मराठे पसारही झाले. परंतु तरीही दिलेरनं पुरंदरचा पायथा गाठला आणि गडावर सरबत्ती सुरू झाली. गडावरूनही तोफान आग ओकू लागल्या. पुरंदरचे युद्ध एकाएकी सुरू झाले. महाराज यावेळी राजगडावर होते. पुरंदरावर आणि इतर किल्ल्यांवर मोगली फौजा हल्ले करणार हे आधीच ओळखून महाराजांनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर दारुगोळा फौजफाटा तयार ठेवला होता. त्याचप्रमाणे किल्लेदार गडकरी म्हणूनही हिकमतीची माणसं ठेवली होती. किल्ले पुरंदरावरच असा एक सरदार नामजात केला, अत्यंत धैर्यशाली, जणू दुधारी तलवारच. पण ही तलवार फिरत होती जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून. परंतु महाराजांनी जावळीवर छापा घातला आणि ती स्वराज्यात दाखल केली. त्यावेळी महाराज त्यांचे शौर्य पाहून खुश झाले. असा माणूस स्वराज्यात हवाच. महाराजांनी त्याला स्वराज्यात बोलवलं आणि त्यानंही हो असं म्हटलं. लगेच त्याला सरदारीचा शेला पांघरण्यात आला. त्याचं नाव मुरार बाजी देशपांडे. किल्ले पुरंदर मुघलांनी गराडला होता. परंतु गडाची नाकेबंदी झाली होती. पन्हाळ गडाखाली जशी सिद्धी जोहरची छावणी पडली होती तशा छावण्या पुरंदराखाली पडल्या होत्या. जिकडे पाहावं तिकडे तंबू राहुट्या यांची गर्दी आणि तोफा हत्ती उंट घोडे आणि पायदळ यांची वर्दळ. पुरंदरला लागूनच आणखी एक किल्ला होता. त्याचं नाव वज्रगड उर्फ रुद्रमाळ. पुरंदर आणि वज्रगडात एक खिंड आहे, तिला म्हणतात भैरव खिंड. परंतु या दोहोंमधील अंतर फार नाही, फार तर एक हाकेच. वज्रगडाहून पुरंदरावर सहज तोफेचा मारा होऊ शकत असे आणि म्हणूनच वज्रगड हा पुरंदरचा प्राणच. आणि हे हेरूनच दिलेरने आपली जास्तीत जास्त बळ वज्रगडावर एकवटले. मात्र वज्रगडाचा माथा फारसा मोठा नसल्यानं त्याच्या रक्षणाकरिता केवळ 300-350 शिरबंद वज्रगडावर होती. उबाद खान, बादिल बख्तियार, उदयवान, अतीश खान, मीर अतीश, मिर्झा राजांचा मुलगा कुवर किरत सिंह आणि दिलेर खानचे दोन पुतणे गैरत आणि मुजफ्फर असे अव्वल सरदार वज्रगडाशी भांडू लागले. दिलेर खान स्वतः हल्ल्याच्या योजना आखत होता. मिर्झा राजे जातीने प्रत्येक मोर्चावर लक्ष ठेवून होते. निकोलाओ मनुची तरबेज गोलंदाज स्वतः तोफखाना चालवत होता. ही झाली वज्रगडाची नाकेबंदी. शिवाय पुरंदरच्या दक्षिण पश्चिम दिशाही आवळल्या गेल्या होत्या. दिलेरचा बेत वज्रगड घेण्याचा होता. आणि त्यासाठी तो वाटेल ते किंमत मोजायला तयार होता. आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. आपल्या सैन्यातील तोफा वज्रगडाच्या जास्तीत जास्त जवळ आणि उंचावर नेऊन तेथून डागायच्या आणि वज्रगड हस्तगत करायचा. अब्दुल्ला, फतेह लष्कर आणि महेली या नावाच्या तीन अजस्त्र तोफा. या तोफा वज्रगडाचा डोंगर चढत होत्या. माणसेच ही कामं करत होती, कारण जनावरांचा इथे काहीच उपयोग नव्हता. एक एक तोफ माऱ्याच्या टप्प्यात येऊन दाखल झाल्या आणि तिन्ही तोफा मिळून वज्रगडावर आग ओकू लागल्या. वज्रगडाचा एक बुरुज या माऱ्यामुळे ढासळू लागला. गडावरची 300 शिबंदी काय करणार? यावेळी पुरंदर गप्प होता काय? नाही, त्याच्या परीने तोही हल्ले मोडून काढण्याचा प्रयत्न करत होता. कारण वज्रगड गेला की पुरंदरचं मरण ठरलेलं. मुरारबाजीला हे सर्व दिसत होत, कळत होत, पण तिकडे मदतीस जावं तर पुरंदरावर मुघल घुसणार आणि पुरंदरही ताब्यातून जाणार, म्हणून तो येथूनच शक्यतो प्रयत्न करत होता. अखेर वज्रगडाची घटका भरली. वज्रगडाचा बुरुज ढासळला. खिंडारातून मोगल किल्ल्यात घुसले. युद्धाची धुमचक्री सुरू झाली. 300 मराठे 2 दिवस गड झुंजवत होते. ते एकांगी लढत होते. शेवटी निरुपाय होऊन मराठ्यांनी हत्यार टेकलं. वज्रगडावर हिरवं निशाण फडकू लागलं. तारीख होती 14 एप्रिल 1665. अशा या वज्रगडाला एकदा भेट द्यायलाच हवी. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: तुम्हाला मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.

0: 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: चला भटकन तिला रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील संडे स्पेशल चला भटकन तिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं स्वागत करते। मंडई, श्रावणाची ही सुंदर सकाळ, बाहेरचा निसर्ग पाहण्यासारखा आहे, सगळीकडे हिरवळ दिसते आणि मनात एकच विचार आहे, तो म्हणजे आज जरा महादेवाच्या दर्शनाला जाऊया। मित्रांनो, खरं म्हणजे श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात भगवान शंकर, मंदिरातला घंटानाद, बेलपत्र, रुद्राभिषेक आणि हर हर महादेवचा जयघोष। पण आजची आपली भटकंती एखाद्या साध्या मंदिराची नाहीये बर का। आज आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी गावात असलेल्या प्राचीन अमृतेश्वर मंदिरात। पत्ता नेहमी लक्षात ठेवा, कारण या श्रावणात तुम्हालाही जायचं आहे या मंदिरात। सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे शिवमंदिर म्हणजे श्रद्धा, इतिहास, स्थापत्य कला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे। अधिकृत जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार हे मंदिर 12व्या ते 13व्या शतकातील आहे, म्हणजे आज आपण जवळपास शेकडो वर्षांचा इतिहास अनुभवायला जाणार आहोत। तर आजच्या एका तासाच्या या श्रावण विशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत अमृतेश्वर मंदिराचा इतिहास, मंदिराची रचना, इथली शिवभक्ती, रतनवाडीला जायचं कसं, आसपासचा निसर्ग आणि श्रावणात या ठिकाणी जाण्याचा अनुभव कसा असतो ते। तर मग चला, मनाने बॅग पॅक करा, महादेवांचं नाव घ्या आणि निघूया आपल्या आजच्या श्रावण स्पेशल भटकंतीला। सुरुवात करूया एका भक्तिमय गाण्यानं।

आज आपण ज्या मंदिरात मनाने पोहोचलो आहोत त्याच्या दगडांमध्येच शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. अमृतेश्वर मंदिर हे 12व्या ते 13व्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे आजपासून कित्येक शतकांपूर्वी हे मंदिर उभारलं गेलं. त्या काळात आधुनिक यंत्रसामग्री नव्हती, आजच्या सारखी बांधकामाची साधनं नव्हती, पण तरीही दगडांवर केलेलं कोरीव काम, मंदिराची रचना आणि त्यामागची कलाकुसर पाहिली की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची कल्पना येते. मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि महामंडप अशी रचना आहे. मंदिराच्या भिंतींवर भौमितिक नमुने आणि काही शिल्प पाहायला मिळतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिरातील शिवलिंगासमोर नंदीची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, मला वाटतं ना, एखाद्या जुन्या मंदिरात गेल्यावर फक्त दर्शन घेऊन बाहेर पडण्यापेक्षा काही क्षण त्या वास्तूकडे शांतपणे पाहायला हवं. कारण प्रत्येक दगड काहीतरी सांगत असतो, एखादी कथा, एखादी श्रद्धा, एखाद्या काळाची आठवण. आणि अमृतेश्वर मंदिर तर त्या सगळ्यांचं सुंदर उदाहरण आहे. चला आता या इतिहासातून थोडं संगीताकडे वळूया. ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडई अमृतेश्वर मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे मंदिराचं स्थापत्य. दगडांमध्ये कोरलेली रचना, भिंतींवरील नक्षीकाम, मंदिराचा कळस आणि संपूर्ण वास्तूमध्ये जाणवणारी प्राचीनता. मंदिराच्या भिंतींवर भौमितिक नमुने आणि काही शिल्प आहेत. मंदिराचं शिखर 4 भागांमध्ये विभागलेलं असून त्यावर आमलक आहे. आज आपण आधुनिक इमारतींच्या सौंदर्याकडे पाहतो, पण शेकडो वर्षांपूर्वी दगडावर एवढी सुंदर कलाकुसर करणाऱ्या कारागिरांची कल्पना केली की आश्चर्यच वाटतं. आणि मंदिराच्या परिसरात आहे एक सुंदर पुष्करणी, म्हणजे चौकोनी आकाराचं पाण्याचं कुंड. म्हणूनच हे ठिकाण फक्त धार्मिक नाही तर इतिहास आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी देखील महत्वाचं आहे. मित्रांनो, श्रावणात मंदिरात गेल्यावर वातावरण आणखी वेगळं वाटतं. घंटांचा आवाज, ओम नमः शिवायचा जप, महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जाणारं पाणी, बेलपत्र आणि बाहेर पावसानं हिरवगार झालेला सह्याद्री, किती सुंदर दृश्य असेल ना.

आता आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न पडतो, तो म्हणजे अमृतेश्वर मंदिराला जायचं कसं। हे मंदिर अकोले तालुक्यातील रतनवाडी इथं आहे, पण स्वतःच्या वाहनाने जाणार असाल तर हा प्रवासच एक सुंदर अनुभव ठरू शकतो। अकोल्याच्या दिशेनं पुढे जाताना हळूहळू शहर मागे पडतं आणि सह्याद्रीचा परिसर जवळ येतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाई, पावसाळ्यात धुक्यानं झाकलेलं डोंगर, मध्येच दिसणारे छोटे धबधबे आणि रतनवाडीच्या दिशेनं जाताना बदलत जाणारं निसर्गाचं रूप। मंडई गंतव्यांपेक्षा प्रवास सुंदर असतो असं आपण नेहमी म्हणतो। रतनवाडीचा प्रवास त्याचा अनुभव देतो, पण पावसाळ्यात प्रवास करताना रस्त्याची परिस्थिती आणि हवामान लक्षात घेणं महत्वाचं आहे। घाई नको, धोकादायक ठिकाणी थांबून फोटो नको आणि निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी नक्की घ्या। आता ऐकूया एक छानसं गाणं।

मंडई, आता जरा डोळे बंद करा आणि कल्पना करा, समोर उंच सह्याद्रीचं डोंगर, डोंगरांवर पसरलेलं हिरवं गालीचं, हवेत गारवा, मध्येच धुक्याची चादर आणि त्या निसर्गाच्या कुशीत शांतपणे उभं असलेलं एक प्राचीन शिवमंदिर, हेच तर आहे रतनवाडी आणि अमृतेश्वर मंदिराचं सौंदर्य। मंडई, अमृतेश्वर हे मंदिर भंडारदरा परिसराच्या जवळ असल्यामुळं इथली भटकंती ही निसर्ग आणि वारसा अशा दोन्ही अनुभवांनी समृद्ध होते। पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः हिरवाईनं न्हाऊन निघतो। मंडई शहरात आपण पावसापासून वाचण्यासाठी छत्री शोधतो, पण इथे पाऊसच आपल्या भटकंतीचा साथीदार बनतो। थंड वारा, पावसाचे थेंब आणि मंदिराच्या प्राचीन दगडांवरून वाहणारं पाणी, हा अनुभव शब्दांमध्ये पूर्ण सांगता येणार नाही। म्हणूनच कधीतरी एक रविवार मोबाईलच्या स्क्रीन पासून दूर जाऊन या निसर्गाच्या स्क्रीन कडे पहा। इथे फोटो काढण्यापेक्षा काही क्षण फक्त निसर्ग ऐका।

देवाला मिळणारी शांतता वेगळीच असते. पण मंडळी, देवळात गेल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली श्रद्धा मनापासून असावी, पण त्याचबरोबर मंदिराची स्वच्छता आणि शिस्तही जपली पाहिजे. कचरा टाकू नका, भिंतींवर काही लिहू नका, प्राचीन शिल्पांना हात लावून नुकसान करू नका, कारण हे मंदिर फक्त आजचं नाही, हे आपल्या पुढच्या पिढ्यांचंही आहे.

मंडई। रतनवाडीला आला तर अमृतेश्वर मंदिराबरोबरच भंडारदरा परिसर आणि रतनगड यांचाही अनुभव घेता येतो। रतनवाडी हे रतनगड ट्रेकसाठी बेस्ट गाव मानलं जातं, म्हणजे एकाच भटकंतीत आपल्याला मिळतो इतिहास, शिवभक्ती, सह्याद्री आणि साहस। पण हे सगळं जर एका दिवसात करायचं असेल तर योग्य नियोजन करा। मंदिराला भेट, परिसरात निवांत वेळ, भंडारदऱ्याचा निसर्ग आणि ट्रेक करायचा असल्यास त्यासाठी वेगळं नियोजन। विशेषतः पावसाळ्यात ट्रेकिंगच्या वाटा निसरड्या होऊ शकतात, त्यामुळे हवामान आणि स्थानिक परिस्थिती तपासूनच ट्रेक करा। भटकंती म्हणजे निसर्गावर विजय मिळवणं नाही तर निसर्गासोबत चालणं आहे। धाडसाच्या नावाखाली जीव धोक्यात नाही आणि निसर्गाला त्रासही नाही, हे लक्षात ठेवा।

आणि मंडळी बघता बघता आपल्या आजच्या श्रावण स्पेशल चला भटकंतीचा शेवटचा टप्पा आलाय. आज आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या प्राचीन शिवमंदिराची सफर केली आहे, त्याची स्थापत्य कला पाहिली, पुष्करणीची माहिती घेतलीये, रतनवाडीचा निसर्ग अनुभवलाय आणि श्रावणाच्या निमित्तानं महादेवाच्या भक्तीत काही क्षण रमलोयत. मंडळी, आपल्या आयुष्यात कितीही धावपळ असली, कितीही चिंता असल्या, तरी कधीतरी स्वतःला थांबवून एखाद्या शांत मंदिरात जावं. देवाकडे काही मागण्यासाठीच नाही तर काही क्षण स्वतःशी बोलण्यासाठी. अमृतेश्वराच्या या प्राचीन दगडांनी कित्येक पिढ्या पाहिल्या आहेत. पावसाळे पाहिलेत, उन्हाळे पाहिलेत, असंख्य भाविक पाहिलेत आणि आजही ते शांतपणे उभे आहेत. आपण येतो, काही क्षण थांबतो, दर्शन घेतो आणि पुन्हा आपल्या आयुष्यात परत जातो. पण जाताना एक गोष्ट नक्की घेऊन जाऊया, निसर्ग जपूया, वारसा जपूया आणि आपल्या मातीशी जोडलेलं हे सौंदर्य पुढच्या पिढीसाठीही जपून ठेवूया. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, नव्या रस्त्यावर, नव्या गोष्टींसोबत. तोपर्यंत आजूबाजूच्या पर्यटन ठिकाणांना भेट द्या आणि त्यासोबतच स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटलंय की मौज मजा मस्तीचा दिवस, बरोबर की नाही? तर आज आपण खूप सारी मस्ती एन्जॉय धमाल करणार आहोत, त्याचबरोबर आपण खूप काही नवनवीन शिकणार आहोत, काही जोक्स ऐकवणार आहे, त्याचबरोबर बोधकथा गोष्ट आपण सर्वजण ऐकणार आहोत. तर बालमित्रांनो, तुम्ही तयार आहात ना बोधकथा ऐकण्यासाठी? तर आज आपण ऐकूया दोन बियांची बोधकथा. तर बालमित्रांनो, एकदा एका शेतकऱ्याने दोन बिया जमिनीत पेरल्या. पहिली बी म्हणाली, मला मोठं झाड व्हायचं आहे, पण मला भीती वाटते ग, ऊन पाऊस वारा सहन करावा लागेल. ती बी जमिनीतच राहिली. भीती आहेच, पण प्रयत्न केल्याशिवाय कसं ग कळणार? तर काय होतं, जी बी जमिनीत रुजली होती ती अंकुरली आणि हळूहळू एक मजबूत झाड तयार झाली. तर काही दिवसांनी शेतकरी आला, जमिनीत राहिलेली बी कुजून गेली आणि दुसरी बी फुलांनी भरलेली दिसली. तर यातून बालमित्रांनो आपल्याला एकच बोध होतो, भीतीमुळं थांबणं म्हणजे अपयश स्वीकारणं आणि प्रयत्न करणं म्हणजे यशाच्या दिशेने पाऊल उचलणं. जो बदल स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने वाढतो. तर बालमित्रांनो, नेहमी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, त्यातून आपण नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि आपले जे काही संकल्प असतील आपण त्या संकल्पाकडे लक्ष दिले पाहिजे, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. तर बालमित्रांनो, कशी वाटली ही बोधकथा? छान आहे ना? तर बालमित्रांनो, आता तुम्ही बोधकथा तर ऐकली आहे, परंतु यासोबत जर म्युझिक ऐकली तर किती छान वाटेल ना. तर घेऊया आपण एक छोटासा म्युझिकल ब्रेक, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बैक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण दोन बियांची खूप छान अशी बोध कथा ऐकली आहे. यानंतर आपण छोटीशी परंतु सर्वांना आवडणारी एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर आपण ऐकण्यासाठी सज्ज आहात ना? तर आपण सुरू करूया एक छोटीशी गोष्ट. तर बालमित्रांनो, एका शाळेत राहुल नावाचा विद्यार्थी होता. तो हुशार होता, पण नेहमी म्हणायचा, माझ्याकडून काहीच विशेष होणार नाही. एक दिवस शिक्षकांनी सर्वांना एक प्रश्न दिला. सगळेजण पटकन उत्तर देत होते. राहुल मात्र शांत बसून विचार करत होता. वेळ संपल्यावर शिक्षक म्हणाले, ज्यांनी उत्तर शोधायचा प्रयत्न केला तोच खरा शिकणार असतो. राहुलने हळूच हात वर केला. त्याचं उत्तर पूर्ण बरोबर नव्हतं, पण त्यामागचा विचार जबरदस्त होता. शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, चुका करणं चुकीचं नाही, प्रयत्न न करणं हे चुकीचं आहे. त्या दिवसापासून राहुल घाबरला नाही. तो प्रश्न विचारू लागला, उत्तर शोधू लागला आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. तर बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी खास असतं, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा असतो. तर बालमित्रांनो, आपण कधीही नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सर्वजणांना येईलच असे नाही, पण आपण प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला ते शक्य होऊ शकतं आणि ते आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. तर बालमित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकलो पाहिजे. तर बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बैक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण दोन बियांची खूप छान अशी बोध कथा ऐकली आहे. यानंतर आपण छोटीशी परंतु सर्वांना आवडणारी एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर आपण ऐकण्यासाठी सज्ज आहात ना? तर आपण सुरू करूया एक छोटीशी गोष्ट. तर बालमित्रांनो, एका शाळेत राहुल नावाचा विद्यार्थी होता. तो हुशार होता, पण नेहमी म्हणायचा, माझ्याकडून काहीच विशेष होणार नाही. एक दिवस शिक्षकांनी सर्वांना एक प्रश्न दिला. सगळेजण पटकन उत्तर देत होते. राहुल मात्र शांत बसून विचार करत होता. वेळ संपल्यावर शिक्षक म्हणाले, ज्याने उत्तर शोधायचा प्रयत्न केला तोच खरा शिकणार असतो. राहुलने हळूच हात वर केला. त्याचं उत्तर पूर्ण बरोबर नव्हतं, पण त्यामागचा विचार जबरदस्त होता. शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, चुका करणं चुकीचं नाही, प्रयत्न न करणं हे चुकीचं आहे. त्या दिवसापासून राहुल घाबरला नाही, तो प्रश्न विचारू लागला, उत्तर शोधू लागला आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. तर बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी खास असतं, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा असतो. तर बालमित्रांनो, आपण कधीही नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सर्वजणांना येईलच असे नाही, पण आपण प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला ते शक्य होऊ शकतं आणि ते आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. तर बालमित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकलो पाहिजे. तर बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

एक खूप सारे एन्जॉय करत आहोत. तर बालमित्रांनो, आता आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. सिंह आणि हत्ती ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर सुरू करू ना. तर बालमित्रांनो, एका जंगलात एक गर्विष्ठ सिंह राहत होता. तो सगळ्यांना म्हणायचा, मी जंगलाचा राजा आहे. एक दिवस त्याने एका हत्तीला हसत म्हणाला, तू एवढा मोठा आहेस पण तरीही माझ्या पुढे वागतोस. हत्ती शांतपणे म्हणाला, मोठेपणा आकारात नसतो, तो मनात असतो. काही दिवसांनी सिंह एका खोल खड्ड्यात पडला. तो जोरात जोरात गर्जना करू लागला. सगळे प्राणी घाबरले, पण हत्ती पुढे आला. त्याने आपल्या सोंडीनं सिंहाला बाहेर काढलं. सिंहाला लाज वाटली. तो म्हणाला, आज मला कळलं, खरं बळ गर्वात नाही, मदतीत असतं. तर बालमित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते, हे खरं आहे. तर बालमित्रांनो, नेहमी आपण इतरांना मदत केली पाहिजे. त्यातून आपण नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. जाता जाता एक तुम्हाला सांगूशी वाटते की आपण रविवार म्हटलं म्हणजे आपण मौज मज्जा करत असतो. दोन मित्र असतात तर ते एकमेकांशी बोलत असतात. पहिला मित्र म्हणतो, तुला कोणता विषय आवडतो? तर त्यावर दुसरा मित्र विचार करून सांगत असतो, अरे मला तर सुट्टीचा विषय आवडतो. तो कधीच चुकत नाही. सुट्टीचा दिवस तर कधी चुकत नाही आणि यानंतरही चुकणार नाही. न चुकता आपण पुढील रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे जरासा या गाण्यासाठी. जरासा हे गाणं त्यांना ऐकायचं आहे आणि ते महाशय आहेत किशोर चौगुले. किशोर चौगुले हे मूळचे संगमनेर येथून आहेत आणि ते आपलं रेडिओ कंटिन्यू ऐकत असतात आणि त्यांची हीच फरमाईश आहे की जरासा हे गाणं तुम्ही लावा, तर नक्कीच आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. आदिती घोडके यांनी एक रिक्वेस्ट पाठवलेली आहे सॉंगची, द ब्रेकअप सॉंग. त्या मी त्यांना म्हटलं की हे सॉंग का प्ले करायचं, तर ते म्हणतात की भाई माझं रिसेंटलीच ब्रेकअप झालंय आणि आता बास मला मूव्ह ऑन करायचंय, मला आता परत त्या आठवणी नको आहेत, काय नको आहेत, पण तुम्ही प्लीज माझा मूड फ्रेश करण्यासाठी हे ब्रेकअप सॉंग लागेल का म्हटलं. तर ठीक आहे भाई, तुमची इच्छा हमारे सर राखो पर. आणि आपण आता ते सुंदर असं गाणं ऐकणार आहोत. सुंदर असं म्हणण्यापेक्षा एक डान्सिंग गाणं आहे. या गाण्याचा आस्वाद घ्या, तुमचे जुने दिवस आठवा, एन्जॉय करा. भेटूया याच म्युझिकल ब्रेक नंतर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरची ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनुष्का महामुनी या सोलापूरहून आहेत आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी हे गाणं ऐकायचं आहे त्यांना. तर नक्कीच या गाण्याची फरमाईश आपण पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत मल्हारी हे गाणं.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी, फरमायशी गाणो की यामध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पंछी बोले हे बाहुबली चित्रपटातील अगदी गाजलेलं गाणं आहे, अचरामरस गाणं आहे. आणि मंडळी, हे गाणं भाई तरुणाईला भुरळ पाडणारं गाणं आहे, आणि मलाही पर्सनली हे गाणं फार आवडतं. तर मंडळी, अक्षता येमूल यांचं एक फरमाईश आहे आणि यांचं हे फेवरेट गाणं आहे, तर त्या म्हणतात की प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करता का तुमच्या रेडिओवरती. मी म्हटलं ठीक आहे, आपण फरमाईशी घ्यायलाच बसलोय भाई, तर मस्तपैकी हे सुंदर असं गाणं आपण आपल्या रेडिओमधून प्ले करत आहोत. गाण्याचे बोल आहेत पंछी बोले. तर मंडळी, ऐकूयात हे सुंदर असं गाणं.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी अक्षय कुमार म्हणजे भाई अक्षय कुमार, त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट, त्यांची ऍक्टिंग एक नंबर, आणि त्यांच्या लक्ष्मी या चित्रपटातील हे गाणं आहे बम बम बोले. हे गाणं आपण ऐकत आहोत, एन्जॉय करत आहोत, ही फरमाईश आलेली आहे माझ्या स्वतःच्या बहिणीकडून म्हणजेच तनुजाकडून. तर आपण तनुजासाठी, माझ्या बहिणीसाठी हे गाणं प्ले करूयात आणि एन्जॉय करूयात.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: वेलकम बैक मंडळी मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आपला संडे स्पेशल फरमाईशे गाणो की हा शो सुरू आहे आणि मी आले तुम्हाला भेटायला. मंडळी आपली पुढची फरमाईश आलेली आहे सागर शिंदे यांच्याकडून आणि त्यांची फरमाईश आहे की एक मुलाकात हे गाणं प्ले व्हावं आणि त्यांना हे गाणं फार आवडतं. त्यांना हे गाणं कोणाला तरी डेडिकेट करायचं पण त्यांचं नाव त्यांनी गुपित ठेवलेलं आहे. तर मंडळी नक्कीच आपण त्यांच्यासाठी एक मुलाकात हे गाणं प्ले करत आहोत. तुम्ही या गाण्याचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, बॅकबोन या गाण्याची फरमाईश आलेली आहे आपल्याकडे आणि आपण आता ते गाणं ऐकत आहोत. या गाण्याची फरमाईश आपल्याला दिलेली आहे आदित्य मोरे यांनी आणि ते म्हणतात की हे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ऐकायचो, तर तुमच्या रेडिओमधून तुम्ही हे प्ले कराल का? म्हटलं भाई क्यों नाही, हम यहाँ आपकी फरमाईश लेने के लिए तो बैठे है. तो भाई आपण हे गाणं ऐकत आहोत आता, बॅकबोन, आणि हे गाणं एन्जॉय करा. तुम्हाला सुद्धा तुमचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतील. म्हणजे एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी, हॅपी संडे. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मस्त पैकी सकाळ आहे, वाफळता चहा माझ्या हातात आहे आणि मंडळी मी या वाफळता चहा सोबत भरपूर साऱ्या फरमाईशी घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशी गाणो की या शो मध्ये. मंडळी, आजची आपली पहिली फरमाईश आपल्या नगर मधूनच आलेली आहे आरती सोनार यांची. त्या म्हणतात की तुमचा शो सुरू करण्याआधी गणपतीच्या नावानं मस्तपैकी गजर होऊन जाऊ देत का? मी म्हटलं नक्कीच होऊन जाऊ दे. तर त्यांची फरमाईश आली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गजानना हे गाणं लावा आणि गणरायाच्या जयघोषानं आपल्या या शोची सुरुवात करा. तर नक्कीच आपण आरती सोनार यांची फरमाईश पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत गजानना हे गाणं.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

गायक मंडळी फरमाईशे गाणो की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बॉलिवूड मधला सर्वात खतरनाक हॉरर पिक्चर म्हणजे 1920 एविल्स रिटर्न आणि हा पिक्चर मला सुद्धा फार आवडतो बरं का. याच चित्रपटातलं एक गाणं आहे जावेद आहे आणि याच गाण्याची फरमाईश आपल्याला आलेली आहे पुण्यातून तुषार मोरे यांची. तर मंडळी, मला सुद्धा हे गाणं फार आवडतं आणि तुम्ही सुद्धा हे गाणं ऐकलंच असेल आणि आपण त्यांची ही फरमाईश जावेद आहे ही गाण्याची फरमाईश आपण पूर्ण करत आहोत. ऐकूयात हे सुंदर असं गाणं 1920 एविल्स रिटर्न या चित्रपटातील जावेद आहे. एन्जॉय.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण या शोच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपली शेवटची फरमाईश आलेली आहे मनोज रोकडे यांच्याकडून. त्यांना राम चाहे लीला चाहे हे गाणं ऐकायचं आहे. तर मंडळी, आपण याच गाण्यासोबत आता निरोप घेत आहोत आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात आपण संडे स्पेशल फरमाईशे गानो की या शो मध्ये नवनवीन अशा इंटरेस्टिंग आणि भन्नाट अशा फरमाईशे सोबत. तोपर्यंत आपण ही फरमाईशांची पूर्ण करूयात आणि ऐकूयात राम चाहे लीला चाहे हे गाणं. आणि मंडळी, तुम्ही निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या, एन्जॉय करा आणि ऐका हे सुंदरसं गाणं. भेटूयात आपण पुढच्या संडेला. बाय बाय, स्टे ट्यून्ड.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंद योगी पुलो हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंद योगी पुल।
2: अभिवाचन आनंद योगी पुल भाग 7 लेखक नाधो महानोर अभिवाचक स्वर अनिल सोमणी। आनंद योगी पुल भाग 7 वर्षभरानंतर बरोबर डिसेंबर 1975 यशवंतराव चव्हाण यांनी बोलावलेलं साहित्य संमेलन कराडला भरवलं गेलं। संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाताई भागवत होत्या। शासनाने आणीबाणी लादल्यामुळे श्रीमती दुर्गाताई भागवत यांच्या शासनाविरुद्धच्या भावना अतिशय तीव्र व संतापजनक होत्या। संमेलनात समोर बसलेल्या रसिकांना हे आधीच माहीत होतं। लोकशाही, स्वातंत्र्य, वृत्तपत्रांमधील लेखनात अगोदरच होणारी काटछाट, शासनाची दडपून टाकण्याची भूमिका व अनेक स्वातंत्र्यसेनानी विचारवंतांना झालेली कैद या संदर्भात दुर्गाताई भागवतांनी सडेतोड लिहिलेलं होतं। त्या दिवशी आलेल्या वृत्तपत्रातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणावरून त्या अधिकच आक्रमक व ठोसपणानं बोलणार हे स्पष्ट झालेलं होतं। म्हणून काय होणार याची चिंता सर्वत्र होती। सबंध देश 6 महिन्यांपासून आणीबाणीच्या जोखडाखाली होता। यशवंतराव चव्हाण केंद्रात मंत्री होते। साहित्य व साहित्यिकांसंबंधी नितांत आदरभाव व प्रेम म्हणूनच यशवंतरावांसारख्या निर्मळ रसिकांना हे संमेलन बोलावलेलं होतं। त्यात आणीबाणी आली। रोज वृत्तपत्रातून व अनेक भूमिगत पत्रकांमधून संमेलनासंबंधी व शासनासंबंधी हुकुमशाहीसंबंधी प्रचंड लिहून येत होतं। मोठमोठे नेते, समाजसुधारक जेलबंद होते। वृत्तपत्रे व लेखक स्वातंत्र्यावर गदा आलेलीच होती। संमेलनाच्या अतिशय देखण्या सुंदर सभागृहात 50,000 रसिक होते। स्वागताध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण बोलू लागताच ओरडा सुरू झाला। पत्रकं फेकली गेली, पोलीस धावू लागले। यशवंतरावांनी पोलीस व तत्सम लोकांना रोखलं। इंदुमती केळकर धार लावून बोलत होत्या। सगळं सभागृह एकाग्र होऊन ऐकत होतं। संमेलनाचं उद्घाटनाचं पहिलं पर्व सुद्धा होणार नाही अशी स्थिती दिसत होती। सगळ्यांची तशी भावनाही झाली होती। अडथळे आले तरी यशवंतरावांनी फारच संयमानं, शांतपणानं व परिपूर्ण साहित्याचा अभ्यासक व रसिक या नात्यानं फारच छान भाषण केलं। पुन्हा ओरडाओरड, निषेध पत्रकं हे जास्तच सुरू झालं। आता पुढचं सगळं होणं कठीणच असं चित्र दिसू लागलं। भाई माजी संमेलनाध्यक्ष असल्यामुळे अधिकार प्रदान करायला उभे राहिले। पहिल्या 2 वाक्यातच मी तुमच्याच विचाराचा म्हणून बोलतोय, मला बोलू तरी द्याल की नाही म्हणून अख्खं सभागृह शांत केलं। अघळपघळ ओघवती भाषा, सहज सुंदर वक्तृत्व व खास पु ल देशपांडे ओळखावेत असे विनोद व कोट्या। प्रसंगी गंभीरपणानं आणीबाणी व लोकशाहीवर प्रहार करता करता संमेलन संपूर्ण ताब्यात घेतलं। गोष्ट, किस्से यात रसिकांना बुडवून हसवून हसवून मोकळं केलं। अर्ध्या तासांपूर्वीचं सभागृह भाई कुठल्या कुठं घेऊन गेले। मध्येच केशवसूत, साने गुरुजी, टागोर, शेक्सपियर असं छानपैकी। संमेलनाचा रंग बदलवला। दुर्गाताई भागवतांसंबंधी, त्यांच्या साहित्यासंबंधी भाई जे बोलले ते फारच ग्रेट होतं। दोहांचे वादविवाद लोकांनी जाहीर वाचलेले होते। लोकांचा भाईंच्या बोलण्यावर विश्वास बसेना, परंतु सत्य समोर होतं। नंतर भाई अनेक साहित्यिकांचे संदर्भ देत असताना गदी माडगुळकरांसंबंधी त्यांची कविता, गीतकविता, सिनेमातले त्यांचे किस्से घेऊन बोलले. त्यावेळी सगळ्या सभेचा नूर बदलला. माझ्याजवळ नरहर कुरुंदकर बसले होते. ते म्हणाले, हा पठ्ठा आता सगळं सभागृहच डोक्यावर घेईल, संमेलन यशस्वी होईल. माडगुळकरांच्या भाषांतरित कवितेसंबंधी भाई बोलत होते. रातभर रहियो सबेरे चले जइयो जी, रातभरी राहवा झुंजर का तुम्ही जावा जी. माडगुळकर म्हणजे हलवायाला मधुमेह असावा तसे होते. उत्तम ग्रेट कवी, पण गाता येत नाही. भाईंनी मग हिंदी व मराठी भाषांतर केलेली कविता खास त्यांच्या गायकीच्या गळ्यावर आलापीनं म्हणून दाखविली. दणदणीत टाळ्यांनी सभागृह ओतप्रोत भरून गेलं. संमेलन ठिकाणावर आणण्याचं काम भाईंनी सहज परंतु त्यांच्या खास व्यक्तित्वानं अभिनय व वक्तृत्वाची कसोटी लावून केलं. कुणाला दुखावलं नाही, चिमटे घेतले नाहीत. पुढलं सगळं हळूहळू व्यवस्थित झालं. रात्री एका तंबूमध्ये यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुरुंदकर, महामंडळाचे काही पदाधिकारी, अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत, वसंत बापट, कवी बोरकर हे होते. भाई मी सुनीताबाई तिथे बोलवलं म्हणून गेलो. कोकणी मराठीचा वाद फार जोरात राजकीय पातळीवर आलेला होता. कविवर्य बोरकर कोकणीसाठी हट्ट धरून ऐकायला तयार नव्हते. कविवर्य बापटांनी ते दिल्लीहून आले होते म्हणून काही माहिती पुरविली. त्यामुळे आणखी चिंता वाढली. भाई एकेकाशी बोलले, यशवंतराव चव्हाणांशी बोलले. शेवटच्या दिवशीचे ठराव कसे येतील ते येऊ द्यात, एवढं काय त्यात, मी लक्ष घालतो. संमेलन संपूर्ण सुरळीत होईल, कुठेच ठप्प होणार नाही, उधळले जाणार नाही, भाई म्हणाले. दुर्गाताईंशी व यशवंतराव चव्हाणांशी बोलणं झालं, मग भाई महामंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांपेक्षा कुरुंदकरांशी काहीतरी बोलले. छान पुरणपोळीचा बेत व सगळंच गोड. भाई स्वतःला विसरून, मतभेद विसरून अशा सामूहिक हितासाठी किती धडपडत असतात हे पाहिलं. इतका तणाव असताना संपूर्ण संमेलन चांगलं पार पडलं. कराडचं साहित्य संमेलन अशा परिस्थितीतही सुरक्षित पार पडलं. सगळेच कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद नीट झाले. निघताना भाई म्हणाले, तुम्ही कसे जाणार? सुनीता व मी आम्ही दोघेच आहोत. छान प्रवास होईल. मी तात्काळ होकार दिला. सुनीताबाई गाडी चालवित होत्या. आम्ही दोघं थेट पुण्यापर्यंत संमेलनातलं सोडून बाकीच्याच गप्पा मारित होतो. लोकगीत व लोकसाहित्याचा विषय निघाला. तोही खरं म्हणजे दुर्गाताई भागवतांमुळे. मी त्यांच्या आग्रहानं एक एक लोकगीत वेगवेगळ्या ढंगातलं, चालीतलं ऐकवित गेलो. कित्येक लोकगीतांच्या चाली इतक्या नव्या व चांगल्या, भाईंना त्या चालींनी मोहवून टाकलं. झोपाळा, झिम्मा, वही, प्रेममरण, शेती अशी लोकगीतं. मी भाईंच्या सुनीताबाईंच्या गप्पा त्यांच्यासोबत होतो, त्यांच्यासोबत गातही होतो. नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा रुसला, घरात येत नाही, घरात आला तरी ती शेजेला असताना होकार देत नाही, अशा प्रेमाच्या रुसव्याच्या ओव्या ऐकविल्या. रुसले भरतार पलंगा खाली पाय, खरं सांगा रामा अन्याय व काय झाला. राजवंशी पाखरू चोचित दुखलं, मोती पवळ्याचा चारा खाणं इसरलं. अंगणी अंग धुता डोळ्यानं खुणावता, मनात समजते जणू धोतर मांगता. मर्तिकांच्या मृत्यूच्या ओव्या ऐकविल्या तेव्हा भाई व सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पान माझ्या माहेरी पाठवा. सरल दळण मी ते आणिक घेणार, देवा इठ्ठलाची मले पालखी येणार. अहो कवी, या अस्सल प्रतिभावंत स्त्री पुरुषांच्या कविता आहेत, बहिणाबाईंच्या कवितेसारख्याच. काही करा, याचा लहानसा संग्रह करा. एक अट, आत्ता तुम्ही त्यासंबंधी बोलत होतात ते आधी प्रस्तावनेत लिहा, हे फारच छान आहे. तुम्ही तुमच्या गावचं लहानपणापासून ऐकलेलं म्हणून पळसखेडची गाणी असा संग्रह तात्काळ झाला पाहिजे. पुणे शहर केव्हा कसं आलं कळलं नाही. संपूर्ण लोकगीतांमध्ये आम्ही तिघं पार बुडून गेलो होतो. रात्री भाईंनी त्यांच्या घरीच थांबण्याचा आग्रह केला, मी नाही म्हणालो. ते बदले नाहीत. छान जेवण झालं, थकवा होताच, तरीही उशिरा झोपलो. सुनीताबाईंनी माझ्या खोलीत दोन पुस्तकं आणून ठेवली, वाटलं तर ही चाळून बघा. सकाळी उठल्यावर सुनीताबाईंनी व भाईंनी जात्यावरच्या सूर्यनारायणाच्या ओवीची आठवण केली, पुन्हा ओवी सुरू झाली. 1977 आणीबाणीच्या काळात अनेक निरपराध चांगले लोकही 1.5 वर्ष तुरुंगात टाकले गेले होते. प्रचंड भीतीचं वातावरण देशभर होतं. आणीबाणी लादल्यावर 5-6 महिन्यानंतर पंतप्रधानांशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढावा, त्यांचं आपलं समजून द्यावं घ्यावं म्हणून पु ल देशपांडे आणि आणखी दोघा तिघांचं सविस्तर बोलणं झालं. पंतप्रधानांसाठी निवेदनाचा मसुदा भाईंनी तयार केला. त्या निवेदनावर कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, मालतीताई बेडेकर, दुर्गा भागवत, गोनी दांडेकर, नरहर कुरुंदकर, नाधो महानोर, राम शेवाळकर यांच्या सह्या, व त्यांनी पवनारला आधी विनोबाजींना भेटावं, मग पुढचं ठरवणं शक्य आहे असं ठरलेलं होतं. नरहर कुरुंदकर व गोनी दांडेकरांचं तसं मला पत्र आलं होतं. नागो कालेलकर, व्यंकटेश तळवलकर, नेमाडे या लेखकांनी प्रथम बसून मसुदा केला असं ऐकलं होतं. भाग 7 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4-7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, लेखक अपुल्या भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कवी आणि लेखक मोहिनीराज भास्कर होन्सर आहेत. इंद्रायणी शिक्षण संस्था तांदुळवाडी राहुरी मुक्काम पोस्ट शिरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगरमधील ही संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधा सर आहेत. त्याचबरोबर सरांचे दोन काव्यसंग्रह मी माझा रमलोहा आणि झुंज गरिबीची हे आतापर्यंत प्रकाशित झाले असून त्याचबरोबर आत्मचरित्र आणि काही कथानक सुद्धा त्यांचे प्रकाशित झाले आहे. ओंजळीतील वहरण आणि बालचित्रपटाचं लेखन सुद्धा त्यांचं सुरू आहे. त्याचबरोबर घरटं झालं परख या चित्रपटाचं सुद्धा लिखाण सध्या सुरू आहे. आणि आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा रम्य असतो आणि आपल्याला आपलं बालपण नेहमीच आठवत असतं. सर, तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: मॅडम, तसं पाहिलं तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं बालपण शिरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हे एका छोट्याशा खेड्यागावात गेलेलं आहे. आणि बालपणापासूनच आमचे वडील शेतकरी, आई जात्यावरचे गाणे वगैरे म्हणत असायची. आणि तेव्हापासूनच मला अगदी बालवयातच कविता लिहिण्याचा, थोडंसं गुणगुणण्याचा, गाणं वगैरे गुणगुणण्याचा छंद लागलेला होता. आणि अक्षरशः बालपणामध्ये आम्ही पूर्णतः आई वडीलच्या सोबत असताना जे काही शेतीतली छोटी मोठी कामं असायची ती त्यांच्यासोबत आम्ही करत असायचो. आणि अत्यंत सुंदर आणि अगदी रमणीय अशा खेड्यागावामध्ये माझं बालपण गेलेलं आहे.
1: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा सुद्धा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमचं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठे झालं?
2: माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेगाव इथं झालेलं आहे. त्या ठिकाणी आदरणीय खेडकर, त्या काळामध्ये सर ऐवजी गुरुजी म्हटलं जात असायचं. आणि त्या खेडकर गुरुजींचा मी अत्यंत आवडता विद्यार्थी होतो. की वर्गामध्ये कुठलाही प्रश्न विचारला की त्यावेळेस इमर्जन्सी म्हणजे उत्तर देण्याची ती माझ्यामध्ये हॅबिट्स होती. आणि त्यावेळेला माझं जे शिक्षण झालं ती प्राथमिक शाळा शिरेगाव या ठिकाणी झालेलं आहे.
1: शाळेमध्ये कसे असतो हे आपल्या शिक्षकांना माहिती असतं, आपल्या आई वडिलांना माहिती असतं. आजही तुम्हाला तुमच्या शाळेचे शिक्षक स्मरणात आहेत का? आजही आठवतात?
2: हो, आजही काही जे शिक्षक आहेत ते अत्यंत स्मरणात आहे. काही शिक्षकांनी शिकवलेल्या कविता असतील, काही शिक्षकांनी शिकवलेले गणिताचे हे असतील, गुणाकार असतील, भागाकार असतील, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं शिकवणारे शिक्षक हे नेहमी स्मरणात राहतात. आणि मला आजही चांगल्यातल्या चांगल्यापैकी शिक्षक आजही माझ्या स्मरणात आहे.
1: 10वीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न तेव्हाही तुम्हाला त्या काळामध्ये पडला असेल.
2: हो मॅडम.
1: पुढचं जे कॉलेजचं शिक्षण असेल किंवा कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा या सगळ्या गोष्टी कशा ठरवल्या?
2: 10वीनंतर त्या काळामध्ये 1993 मी 10वी जेव्हा पासआउट झालो त्या काळामध्ये गाईडलाईन करणं म्हणजे मार्गदर्शन करण्याकरता, ऑलरेडी मी आधीच सांगितलं का माझे आई वडील शेतकरी होते. आणि मग पुढील शिक्षण कुठलं घ्यायचं, फक्त वडिलांची इच्छा एक होती की याने डॉक्टर व्हावं. मग डॉक्टर होण्यासाठी कुठं जायचं हे काही कुठल्याही प्रकारचं माहिती नव्हतं. आणि मग मी कॉलेजला गेलो, 11वी सायन्स करावं लागतं, 11वी 12वी सायन्स करावं लागतं. 11वी सायन्सला मी प्रवेश घेतला. आणि 11वी सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर फिजिक्स नावाचा विषय मला अत्यंत अवघड जायचा. आणि कालांतराने मी 11वीनंतर शाखा चेंज करून पुन्हा मी आर्ट शाखेला आलो. आणि त्या ठिकाणी वडिलांची अत्यंत नाराजी झाली की आता हा काय डॉक्टर होत नाही. आणि मग त्यानंतर पुढील शिक्षण माझं चांगल्यातली चांगल्यापैकी झालं. त्याच्यानंतर वडिलांनी पुन्हा मला पुण्याला शिकण्याकरता टाकलं की जेणेकरून याच्यामध्ये समजा डॉक्टर होण्याचं स्वप्न जरी राहिलं असेल तरी याच्या हाताखालून कुणीतरी डॉक्टर झालं पाहिजे अशी आमच्या वडिलांची इच्छा होती. आणि मग त्यानुसार आम्ही माझं शिक्षण पुण्याला पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी शिक्षण संस्था ही स्थापन केली. आणि त्याच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या 2 स्कूल या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या आहेत.
1: नक्कीच, इंद्रायणी शिक्षण संस्था ही स्थापन झाली या काळामध्ये जसं तुम्ही आता उल्लेख केला होता तसा. तर या शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची सुरुवात कशी होती किंवा सुरुवातीचे दिवस कसे होते?
2: इंद्रायणी शिक्षण संस्था, इंद्रायणी हा शब्द ऑलरेडी माझ्या आजीचा आहे, कारण मी इयत्ता चौथी पाचवीला असताना त्या काळामध्ये लाईट वगैरे नसायच्या, रॉकेलवरती चिमणीचे असे दिवे असायचे रात्रीचे, आणि रात्री अभ्यास करत असताना माझी आजी माझ्यासोबत जागरण करायची की हा 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करतोय, आणि म्हणून एक माझ्या आजीचे आमच्यावरती खूप मोठे संस्कार पण चांगले झालेत, आणि त्यांच्या नावाला कुठंतरी झलारी आली पाहिजे याकरता मी इंद्रायणी नाव दिलेलं आहे त्या संस्थेला. इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फक्त एकच इच्छा होती की वडिलांना सुरुवातीपासून वाटायचं की याने डॉक्टर व्हावं, आणि नंतर वडिलांनी टर्न असा मारून घेतला की नाही हा डॉक्टर झाला तर याच्या हाताखालून कुणीतरी डॉक्टर झालं पाहिजे. तर मला आज आता या माध्यमातून सांगण्याचा अत्यंत आनंद होतोय की आमचं अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी इथे आहे. आज आमच्या स्कूलचे माझे जे स्टुडंट आहेत तर 26 विद्यार्थी MBBS पासआउट झालेले आहेत.
3: नक्कीच नक्कीच, आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, आणि नक्कीच अत्यंत कष्टानं ही शैक्षणिक संस्था जी आहे ती उभी राहिलेली आहे, आणि यश सुद्धा या संस्थेला, या शैक्षणिक संस्थेला आणि शाळेला सुद्धा आहे. एक संस्था सुरू करणं म्हणजे अनेक चॅलेंजेस समोर येतात, अनेक गोष्टी समोर येतात, याला कसं तुम्ही फेस केलं?
2: नाही तर संस्था जर म्हटलं की एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने एखादी संस्था वगैरे उभं करणं ते तितकंसं सोपं नाही, कारण त्याकरता पैसा असेल, त्याच्यानंतर मॅनपॉवर असतील, हे सुरुवातीचे अत्यंत कठीण प्रसंग असतात. परंतु ज्या वेळेला 2005 साली मी इंद्रायणी शिक्षण संस्था ही रजिस्ट्रेशन केलं, आणि त्याच्या माध्यमातून अष्टविनायक, मला बालपणापासून, मला एक सांगायचं एक विसरूनच गेलो की मला बालपणापासून गणपतीचा खूप छंद, आणि ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला अगदी 10 रुपयाचा किंवा 15 रुपयाचा गणपती आणणं तेवढी आमची शेतकऱ्यांची ऐपत पण नसायची, आणि त्यावेळेला मी कुठंतरी आमच्या काळ्या चिखलाच्या मातीचा गणपती बनवायचो, आणि तो गणपती गणपतीचा जो कालखंड असायचा तर त्यावेळेला तो कुठंतरी घरात बसवायला असायचा, मग आई जो काही भाजी भाकरीचा रोजचं आमचं जेवण असायचं त्याचा नैवेद्य आम्ही ठेवत असायचो, आणि मला बालपणापासून गणपती बाबतीमध्ये खूप हे म्हणजे खूपच मला एकमेव मी तर असं सांगेल आज या माध्यमातून की ह्या सगळ्या गणपती बाप्पाच्या कृपेनेच या ठिकाणी मी आजपर्यंत पोहोचलेलो आहे, आणि म्हणून ह्या अष्टविनायकाच्या कृपेने मी अष्टविनायक इंग्लिश मिडियम स्कूल नावानी स्कूल सुरू केलं. खूप अडचणीचा काळ, एक 50 मुलं सुरुवातीच्या 2005-06 मिळालेत, आणि त्या कालखंडामध्ये अक्षरशः शिक्षक वगैरे भेटत असायचे, लोक भेटायचे, परंतु विद्यार्थ्यांची शिसू करण्याकरता कोणी भेटत नसायचं, हा खूप मोठा प्रश्न असायचा. त्यावेळेस लोकांची ती मानसिकता नसायची, महिलांनी ते कामाच्या बाबतीमध्ये मानसिकता नसायची. तर मी सुरुवातीला अक्षरशः मला खरोखर सांगावंसं वाटतं की 2005लाच माझं 2004ला माझं लग्न झालं, आणि स्वतः मी आणि माझी पत्नी श्वेता आम्ही दोघंजणं अक्षरशः स्कूलमध्ये पूर्ण वेळ थांबून कुठल्याही मुलाचा प्रॉब्लेम आला तर आम्ही दोघांनी त्या विद्यार्थ्याला म्हणजे धुणं वगैरे अशा पद्धतीनं काम केलं. खूप अडचणीच्या काळात आम्ही या ठिकाणी सामना देत देत आज त्या स्कूलचं वटवृक्षात रूपांतर झालं.
3: नक्कीच नक्कीच, आज संस्था मोठी झाली आहे, काळानुरूप संस्थेमध्ये अनेक बदल करणं गरजेचं वाटलं असेल तुम्हाला, आणि तुम्ही ते केले सुद्धा असतील, मग तंत्रज्ञानाची मदत असेल, जोड असेल, किंवा इतर काही देणगीदार असतील, किंवा इतर काही सहकार्याचे हात असतील, या संस्थेला लाभले का?
2: तसं पाहिलं तर 2-3 वेळा तसा प्रसंग पण आला देणगी किंवा काही देण्याच्या संदर्भामध्ये, परंतु आमचे वडील भास्कर, आदरणीय भास्करराव होऊन यांची एक पहिल्यापासून शिकवण होती की कुठल्याही प्रकारचं म्हणजे दान दिलेलं किंवा काय म्हणतात कष्टाचं सोडून कुठलंही तुम्ही घेऊ नका कुणाचं, कष्टाने उभं करा. आणि त्या परंपरेप्रमाणे आमची आई शकुंतलाताई होऊन यांचं सुद्धा मला बालपणीपासून तेच विचार असायचे, लहानपणी कुणात खेळायला गेलं चेंडू घ्यायचं असले तर आई रागवायची की नाही आपल्या कष्टाचं असेल तरच हात लावायचा, ते संस्कार जशीचे तसे राहिले. आणि पुढे ह्या शिक्षण संस्थेमध्ये मी कुठल्याही प्रकारची मदत नावाचा प्रकार घेतला नाही, आणि हळूहळू स्वतःचे कष्ट म्हणा गणपती बाप्पाची कृपा म्हणा या सर्वांनी ही स्कूल उभारून आज एका स्कूलमध्ये 1500 विद्यार्थी आहेत, आणि दुसरा नव्याने स्कूल चालू केलं आहे त्या ठिकाणी 250 विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे.
3: आणि या सगळ्या शैक्षणिक प्रवाहामध्ये तुम्ही कार्यरत होतात, यातून तुम्ही लेखन क्षेत्राकडे किंवा साहित्याकडे कसे वळाला?
2: तसं पाहिलं तर मी कॉलेजला असल्यापासून सर्वसाधारण 1997ला माझी पहिली माझी आई नावाची कविता मी त्या ठिकाणी लिहिली, आणि सुरुवातीपासूनच मी तर अगोदर पण सांगितलं माझ्या ज्या कविता आहेत त्या जास्तीत जास्त शेतकरी जीवनावरतीच आहे, आणि कविता लिहिणं, कविता गुणगुण करणं ह्यो माझा अतिशय छंद आहे. मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आमच्या कॉलेजचा स्नेह सुगंध नावाचं प्रकाशन होणार होतं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन होण्याकरता आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कविता दोन दोन कविता प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगितल्या. त्यामध्ये मी आई नावाची कविता की लांब राहिल्यानंतर आईची आठवण कशी येते ती कविता लिहिली आणि दुसरी कविता मी आठवणी नावाची एक प्रेम कविता लिहून दिली. आता माझंच असं सर्वसाधारण माझा असा अंदाज होता की माझी आई नावाची कविता यामध्ये प्रकाशित होईल प्रसिद्ध होईल. झालं असं की ज्या वेळेला स्नेहसुगंध कॉलेजचा आदरणीय थोपटे साहेब त्यावेळेला शिक्षण मंत्री होते त्यांचं कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमध्ये जेव्हा तो सोहळा झाला प्रकाशनाचा त्यावेळेस माझी ती आठवणी नावाची कविता त्या ठिकाणी हे झाली प्रकाशित झाली आणि ती प्रकाशित झाल्यानंतर इतर भरपूर जे आमचे कॉलेजचे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील तर त्यावेळेस ते म्हणायचे अरे होऊन नेमकं काय आहे हा प्रकार. तर मला सांगायचं तात्पर्य असं वाटतंय की त्या ठिकाणी आठवणी नावाची ही जी काही प्रेम कविता होती त्या ठिकाणी ते कॉलेजच्या जीवनावरची कविता असल्यामुळं ती कविता प्रकाशित झाली होती.
3: नक्कीच. त्याचबरोबर या सगळ्या प्रवासामध्ये साहित्याच्या प्रवासामध्ये तुमचा पहिला काव्यसंग्रह मी माझ्या रमलो हा कधी प्रकाशित झाला?
2: मी माझ्यात रमलो हा काव्यसंग्रह मी 2010-11 पूर्णत्व केला आणि ह्या काव्यसंग्रहात म्हणजे त्यावेळेला मी जेव्हा इंद्रायणी शिक्षण संस्थेचं जे आमचं स्कूल चालवत होतं आणि मी त्या ठिकाणी माझा बराचसा संपर्क कमी झालेला होता इतरांशी आणि नंतर मी असं ठरवलं की मी माझ्यात रमलो आता मला कुणाची गरज नाही मी माझ्यात रमलो या नावानेच पहिली मी कविता लिहिलेली होती आणि त्याच्यामध्ये मग 2010-11 माझा हा काव्यसंग्रह पूर्ण झालेला होता. त्याच्यानंतर बघा मी झुंज गरिबीची जे काही जीवनामध्ये जे काही खडतर प्रवास करावा लागला ज्या काही अवकाळी पाऊस येऊन गेले जे काही आमच्या शेतीचे नुकसान झाले त्या कवितेतून झुंज गरिबीची ज्या वडिलांनी जी काही झुंज दिली थोडक्यात त्या ठिकाणी आमच्या गरिबीच्या परिस्थितीला जी झुंज दिली शेतकरी जीवनाची जी व्यथा आहे ती मी झुंज गरिबीची या याच्यामध्ये मांडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे.
3: काव्यसंग्रहानंतर मग आत्मचरित्र असेल कथानक असेल याकडे कसं वळालात किंवा हे कसं सुचलं?
2: हे करत असताना तर खरं तर मी सांगतो की मला सुरुवातीला तर अगोदर मी बऱ्याच दिवसाचं कॉलेजला असल्यापासून माझ्या मनात एक सल होती की मला एक चित्रपटाचं लिखाण करायचं होतं आणि घरटं झालं परखं लग्न झाल्यानंतर मुलं आई वडिलांना विसरून बायकोसोबत कसे शहरात निघून गेलेत काय झालंय आम्ही ग्रामीण भागातील असल्यामुळं बरेचसे मुलं शिक्षण झाल्यानंतर शहरामध्ये जाण्याचा ओघ जास्त आहे आणि अक्षरशः खेड्या गावामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः त्या आई आणि वडील म्हणजे हे म्हातारे माणसं गावामध्ये राहतात आणि शेवटी हा बाप जेव्हा आई गेल्यानंतर त्या मुलाला भेटायला जातो आणि मुलांनी त्या ठिकाणी ओळख न देण्याचा प्रयत्न केलेला असतो असा एक त्या ठिकाणी एक प्रसंग माझ्यासमोर आलेला होता आणि तेव्हाच मला घरटं झालं परकं म्हणजे आपलं घर असून सुद्धा आपल्याला परख्यावानी त्या ठिकाणी ओळख देण्याची वेळ येते तर ते मला त्या चित्रपटाचं मी तेव्हापासून लिखाण केलं.
3: बालचित्रपटाचं सुद्धा तुमचं लेखन सुरू आहे ते कुठलं आहे किंवा लहान मुलांचा यामध्ये विचार कसा केला?
2: काय होतंय की जेव्हा इंग्रजी माध्यमाची मी शाळा चालवत असताना जे काय आमचे LKG UKG चे विद्यार्थी आहे त्यांचं एक चाइल्ड सायकोलॉजी बाल मानसशास्त्राचा मी चांगला अभ्यास केला. त्या ठिकाणी त्यांच्यावरती प्रत्येक शाळेमध्ये जाऊन एक बालचित्रपट दाखवला पाहिजे असं म्हणजे आपल्या शासनाची तर ती सिस्टीम आहे ती खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सध्याच्या कालखंडामध्ये मोबाईलचे परिणाम काय आहेत मोबाईलमुळं डोळ्यावरती होणारे परिणाम किंवा मोबाईलमुळं आत्ता जास्त अपस्माराचे प्रकार वगैरे असं खूप वाढत चाललेलं आहे तर याच्यावरती मला ते बालचित्रपटाच्या माध्यमातून जेणेकरून ह्या मोबाईल किती हानिकारक आहे आणि एखादा चांगला विद्यार्थी घरची परिस्थिती नाही परंतु शाळेमध्ये त्याला मोबाईल नसताना तो आयुष्यामध्ये कशी उंच भरारी मारली अशा पद्धतीचं त्या बालचित्रपटाचं लिखाण माझं चालू आहे. ते
3: त्याचबरोबर नवरा माझा शेतकरी या मालिकेचं लेखन सुद्धा तुमचं सुरू आहे.
2: नवरा माझा शेतकरी मी तर अगोदरच सांगितलं का शेतकरी या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह माणूस आहे मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला त्या खूप प्राऊड ऑफ आहे कारण शेतकरी जीवनासारखं जीवन खडतर कुणाचंच नाही परंतु माझं एक भाग्य मी समजतो की मला शेतकऱ्यांच्या पोटी माझा जन्म झाला खरोखर त्या शेतीमध्ये असणारी जे काही व्यथा वगैरे आहे आता सर्वसाधारण ही जी मालिका आहे तर ही मालिका मी थोडासा विचार असा केला की प्रत्येक मालिका मी जेव्हा बघितल्या तर सर्व सिरियल ह्या जवळजवळ प्रेमावरती कवी हे आहेत मालिका आहेत, कुठेतरी त्या प्रेमाच्या भागामध्ये घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि त्यामुळं काय झालं की कॉलेजची मुलं असतील मुली असतील त्या त्याच्यातून ते आकर्षित होतात. परंतु माझं असं मत आहे का एखादी स्त्री, आता मला त्याच्या आधी सांगायचं असं पण वाटतंय की सध्या मुलींच्या मनामध्ये शेतकरी नवरा तर अजिबातच नकोय. त्यांना कुठं पाहिजे की त्यांना शहरातला पाहिजे. आणि म्हणून नवरा माझा शेतकरी ही मालिका चालू करून की शेतकरी जीवन सुरू असल्यानंतर अक्षरशः म्हातारपणापर्यंत कुठल्या प्रकारचे आजार नाही, व्यायाम आणि निश्चितच तुम्ही किती उत्कृष्ट प्रकारचं व्यवस्थित चांगलं खाताय तर हे मला त्याच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याविषयी असणाऱ्या भावना, शेतकऱ्याविषयी असणारं प्रेम याच्या मध्ये काहीतरी बदल नवीन मुलींमध्ये झाला पाहिजे. आणि आमच्या ज्या काही शेतकऱ्यांचे मुलं आजही काही बिनलग्नाचे राहिलेले आहेत तर त्यांच्याकरताही नवरा माझा शेतकरी आणि प्राऊड ऑफ धिस म्हणजे त्या स्त्रीला असणारा नवऱ्याविषयीचा अभिमान या मालिकेतून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
3: सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काव्य संमेलन सुद्धा घेत असता, ज्याचं नाव आहे श्रावणधारा काव्य परिवार. हा एक तुम्ही स्थापन केलेला आहे आणि या माध्यमातून खास श्रावण महिन्यामध्ये हे काव्य संमेलन होतं. तर हे कसं होतं आणि कुठे होतं?
2: हे श्रावणधारा काव्य परिवार आम्ही एक सुरुवातीला सुरू केलेला आहे. यामध्ये सर्वसाधारणतः 45 कवींचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या त्या अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जे आहे तांदुळवाडीचं या ठिकाणी आम्ही तो श्रावणधाराचं काव्य संमेलन घेतो. या काव्य संमेलनामध्ये येणारे जे कवी आहेत तर माझ्या माहितीला जवळजवळ 80% कवी हे ग्रामीण कवी आहेत. आता हे सुचण्याचं कारण काय झालंय की जे काही ग्रामीण भागामध्ये जे कवी आहेत त्यांना एक कुठंतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. या श्रावण महिन्यामध्ये जो काय पाऊस असतो त्या पावसाने जसं मन भरून येतं तसं त्या काव्याच्या माध्यमातून प्रत्येकाचं मन भरून आलेलं असतं. अतिशय सुंदर असा आम्ही श्रावण महिन्यामध्ये हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम घेतो. या काव्य संमेलनामध्ये मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की या ठिकाणी आम्ही आमचे जे काही धनगर समाजाचे बांधव आहेत त्या नरोटे काका म्हणून आहेत मोहरी पाथर्डीचे, यांना आम्ही गेल्या वर्षी आदर्श मेंढपाळ पतीपत्नी जोडी हा पुरस्कार दिलाय. त्यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावरती आम्ही बऱ्याच वेळा काव्य संमेलन घेतले. आता काव्य संमेलन म्हटलं की लोकांचा ॲटिट्यूड की कुठंतरी शहरात असणार, कुठंतरी हॉल असणार, कुठंतरी असणार, परंतु आम्ही अक्षरशः मेंढपाळाची वेशभूषा करून मेंढ्यांच्या मागं काठी वगैरे घेऊन त्या ठिकाणी आम्ही कविता म्हणत असतो. म्हणजे गेल्या वर्षीचा माझा वाढदिवस सुद्धा आम्ही त्या मेंढ्यांच्या पाठीमागे जाऊन आणि पूर्ण मेंढपाळांचा पोशाख करून, किती खडतर जीवन आहे यांचं ओलं, अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय. आणि म्हणून शक्यतो आमचे काव्य संमेलन बऱ्यापैकी मेंढपाळांच्या वाड्यावरती संध्याकाळी होत असतात.
3: नक्कीच. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थेमध्ये गेले अनेक वर्षांपासून तुम्ही आहात. जसं सुरुवातीला शैक्षणिक संस्थेमध्ये काय चॅलेंजेस येऊ शकतात किंवा काय बदल जे आहेत ते तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अपेक्षित आहेत याबद्दल आपण बोललो, पण सध्या शिक्षण पद्धतीमध्ये काळानुरूप बदल होत आहेत. म्हणजे तुम्ही लहान असताना जे शिक्षण घेतलं किंवा बालवाडी असेल अंगणवाडी असेल तुमच्या वेळेस ते शिक्षण घेतलं ते आता ज्युनियर KG LKG UKG आणि त्यापुढचं शिक्षण पद्धती यामधले झालेले आमूलाग्र बदल तुम्हाला कसे वाटतात?
2: नाही, आत्ताच्या कालखंडामधलं जे शिक्षण प्रणाली आहे, तुम्ही अत्यंत छान प्रश्न विचारलेला आहे की आत्ताचं जे शिक्षण प्रणाली आहे हे चॅलेंजिंग आलेलं आहे. जे काही पारंपरिक शिक्षण पद्धत होती की शिक्षकाने एखादा लेसन एखादा धडा शिकवायचा, विद्यार्थ्याने तो आत्मसात करायचा, परंतु आजच्या परिस्थितीनुसार मी आमच्या अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी आणि अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल मांजरी या दोनही स्कूलमध्ये आमूलाग्र असा बदल केलेला आहे. यामध्ये आमच्या इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना PCB PCM ज्या काही नीट असेल CET असेल आणि JEE असेल याचं प्राथमिक शिक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. म्हणजे आपलं जे दैनंदिन एज्युकेशन आहे त्याला सपोर्ट एज्युकेशन चालू केलेलं आहे. आणि ते करत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा लोड न देता विद्यार्थ्यांना थोडंसं काउन्सिलिंग करून भविष्यामध्ये आपल्याला काय गरजेचं आहे, सायन्स विषय कसा आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे, 12वीला गेल्यानंतर आपल्याला जे काही PCB PCM एक्झाम द्यायची आहे, CET द्यायची आहे, NEET द्यायची आहे, JEE द्यायची आहे, तर या एक्झाममध्ये आपण कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील, मला आनंद असं पण होतोय की माझे जे इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही स्कूलमध्ये 90% विद्यार्थी हे शेतकऱ्यांचे आहे. आणि ह्या शेतकऱ्यांची मुलं आता कुठंतरी चांगल्या पद्धतीनं उच्च पदावर गेले पाहिजे या बाबतीत माझी जास्तीत जास्त धडपड आहे. आत्ताच नुकताच आमचा 12वीचा सीईटीचा रिझल्ट लागला मॅडम, तर त्या ठिकाणी मला सांगण्यास आनंद होत आहे की केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये आमचे विद्यार्थी 99.58% गेले आणि त्यांचे इंजिनिअरिंगला असेल नीटला असेल म्हणजे चांगल्या चांगल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. ह्या विद्यार्थ्यांना जो प्रवेश मिळतो याचाच खास आनंद मला होतो की आणि निश्चितच त्या विद्यार्थ्यामुळं हे जे आमच्याकडे शिकणारे विद्यार्थी आहे यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याकरता जास्तीत जास्त आमचा इंटरेस्ट वाढतो.
3: जसं आपण काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल झाले याबद्दल आपण बोलत होतो आणि जसे काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल झाले त्याच पद्धतीनं शिक्षकांनी सुद्धा अपडेट राहणं सध्याच्या काळामध्ये किती महत्त्वाचं आहे.
2: अत्यंत. विद्यार्थी हा शिक्षक केंद्रित असतो. मी तर असं सांगेल की मी सर्व शिक्षकांना आमची जेव्हा मीटिंग होते त्यांना सांगतो की जेव्हा आपण स्कूलच्या कॅम्पसमध्ये येतो सगळेजण तेव्हा आपण सगळे आचार विचार सगळे बाहेर सोडले पाहिजेत आणि आपल्यावरती आपल्या क्लासमधले 40 विद्यार्थी आपल्याकडे जवळजवळ 40 मिनिटाकरता आपल्यावरती अवलंबून आहेत. यामध्ये शिक्षकांनी सुद्धा चेंजेस होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता शिक्षकांना ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. ते ट्रेनिंग आम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. जे काही बाहेर जे क्लासेस वगैरे असतील किंवा काय असेल तर त्यांच्या ज्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीम आम्ही आता ज्युनियर कॉलेजला बसवलेल्या आहेत का जेणेकरून आणि त्यामुळं काय झालं शिक्षकांना पण ॲडव्हान्स नॉलेज त्यामध्ये मिळून गेलेलं आहे. आणि शिक्षकांना जर आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर व्यवस्थित काउन्सिलिंग करून जर सांगितलं की ह्या विद्यार्थी आणि माझं आणखीन एक सांगण्याचं हे आहे की मी प्रत्येक वर्षी ज्या क्लासमधला रिझल्ट हा जास्तीत जास्त स्ट्रॉंग असतो त्या विद्यार्थ्यांचं आणि त्या शिक्षकांचं सुद्धा असेंब्लीमध्ये कौतुक करत असतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की निश्चित आपला क्लास पुढे जावा आणि निश्चित शिक्षकांमध्ये पण आता चांगले चांगले बदल झालेले आहेत.
3: मगाशी आपण काव्यसंग्रहाबद्दल तुमच्या बोललो होतो आणि तुमचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे मी माझा रमलोहा. तर या काव्यसंग्रहामध्ये काय आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहेच, पण या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून आज तुम्ही अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, तर यातली कुठली कविता आज इथे तुम्ही सादर करताय?
2: या ठिकाणी मी आई आणि वडील यांच्यावरती जी कविता आहे ती कविता सादर करतो. बाप सुखाची रे दरी माय आनंदाचा ठेवा, बाप सुखाची रे दरी माय आनंदाचा ठेवा, कधी संपणार नाही हारे गोड रान मेवा, हारे गोड रान मेवा, ज्याच्या घरात रे नाही माय बाप रे हयात, नाही उरला रे त्राण बघा त्यांच्या रे कायात, ठेच पायाला लागता आठवण ती आईची, ठेच पायाला लागता आठवण ती आईची, सर येणार नाही रे दुधावरच्या साईची, बाप सुखाची रे दरी, बाप सुखाची रे दरी माय आनंदाचा ठेवा, कधी संपणार नाही हरे गोड रान मेवा, धस पोटात रे होत आठवतो तो रे बाप, धस पोटात रे होत आठवतो तो रे बाप, किती कष्ट केले तरी कोणी नाही मारत थाप, अशी आई आणि बाप एका नाण्याच्या दोन बाजू, अशी आई आणि बाप एका नाण्याच्या दोन बाजू, त्यांच्या सोबतीला राहू जीवन आपल सजवू, बाप सुखाची रे दरी, बाप सुखाची रे दरी माय आनंदाचा ठेवा, कधी संपणार नाही हरे गोड रान मेवा, हरे गोड रान मेवा.
3: नक्कीच खूपच सुंदर. आणि झुंज गरिबीची या काव्यसंग्रहामध्ये सुद्धा तुम्ही मगाशी सांगितलं की एका शेतकरी कुटुंबातल्या गरिबीची झुंज जी आहे ती आपल्याला काव्यसंग्रहातून दिसते, तर या काव्यसंग्रहातलं कुठलं गाणं म्हणा किंवा कुठलं गीत म्हणा किंवा कुठलं काव्य असू, मी
2: काव्य माझं काव्य त्यामध्ये झुंज गरिबीची म्हटल्यानंतर, झुंज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जी काही कष्टाची जी काही सीमा ओलांडली जाते, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जीवन जेव्हा अवकाळी पाऊस वगैरे येतो आणि जेव्हा ती सगळी नासधूस झालेली असते शेतीतली, त्याच्यावरती मी कविता लिहिलेली आहे आणि ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. त्या कवितेचं नाव आहे बाप माझा शेतकरी.

कांदा उभाच फाटला, माझा बाप रात्रभर उघड्या डोळ्याने जागला, तांबड फुटण्याची वेळ, बाप राही शेता उभा, करनास धूस केली, बाप पाही त्या नभा, बाप माझा।

0: शांत झोपल्या शेतात कडू जीवनाची सुरुवात माझ्या बाच्या आयुष्यात कर्जाचा तो डोंगर आणि बाप हाताशेर झाला मूर्ख सावकराने त्याच वेळी फोन केला बाप माझा शेतकरी कधी मिळेल सुखाची भाकरी बाशोधी तुरे दुरी बाशोधी तुरे दुरी माय मागे मागे फिरी तोरे काळा दिवस रे नाही आला आमच्या घरी आम्हा भावंडा पाहुनी बानी हंबरडा फोडला गोठ्यातील जनावरांनी चारा खाण्याचा सोडला बाप माझा शेतकरी कधी मिळेल सुखाची भाकरी बाबसला घरात आणि त्याला झाला रे महिना बाबसला घरात त्याला झाला रे महिना साधी विचार पुष्कराया कुणी दारात येईना बानी दाविली शिवटी त्याच्या मनगटातील बळ चला तुम्हा दावई तो अमराई लाले गोड फळ आणि बाप माझा शेतकरी कधी मिळेल सुखाची भाकरी. धन्यवाद.
1: खूपच सुंदर. आणि आज आपण लेखक कपिला भेटीला या कार्यक्रमामध्ये संवाद साधत आहोत. आज आपण पाहतो आहोत की अनेक नवोदित लेखक लिहू पाहतात, व्यक्त पाहू पाहतात, आणि सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आता त्यांना ओपनली मिळाला आहे असं आपण म्हणूयात. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुक्त लिखाण जे आहे ते अनेक तरुणाई करते. हा बदल तुम्हाला कसा वाटतो एक साहित्यिक म्हणून?
2: या ठिकाणी आत्ता आम्ही जे काव्यसंमेलनाला वगैरे जातो ते यामध्ये तुम्ही जो प्रश्न मांडला तो अत्यंत सुंदर आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तरुण जे कवी आहेत तर त्या कवींचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. त्यांच्या कविता ज्या आहेत निश्चितच समाजाला एक चांगली दिशा देणाऱ्या कविता आहेत. आणि बऱ्याचशा कवींच्या मोबाईलवरती कविता असेल, बऱ्याचशा कवींच्या प्रेमावरती कविता असेल, तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा आत्ता माझ्या माहितीनं नवोदित कविते चांगल्या पद्धतीनं कविता लिहितात. फक्त माझी एकच सगळ्या कवींना विनंती आहे की जेव्हा आपण कविता लिहितो की केव्हा तरी एखाद्या दिवशी ग्रामीण भागात या, शेतकऱ्याचं जीवन जाणून घ्या आणि कुठंतरी शेतकऱ्यावरती कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ माझ्या माहितीनं 75% लोक शेतकरी आहेत आणि निश्चितच आपण तो दाता आहे. आपल्याला जे अन्नधान्य पुरवणारा तो एक खूप मोठा दाता आहे आणि निश्चितच त्याचं एक ऋण म्हणून त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती कविता लिहिली पाहिजे असं मला वाटतं.
1: आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओच्या काही आठवणी आहे का? किंवा तुमच्या घरी पूर्वी रेडिओ होता का? किंवा तुम्ही लहानपणी ऐकला आहे का?
2: खूप लहानपणी आमच्या वडिलांना रेडिओचा छंद होता आणि त्यावेळेला रेडिओवरती बातम्या ऐकण्याचा खूप छंद असायचा. परंतु त्याच वेळेला दुपारी 1:40 आम्हाला मराठी शाळा सकाळी भरायची आणि दुपारी 2:30 भरायची, तेव्हा 1:40 आपली आवड नावाचा प्रकार रेडिओ केंद्रात असायचा आणि निश्चितच जुने मराठी गाणे त्या ठिकाणी असायचे आणि ते गाणे ऐकण्याकरता निश्चितच मी थोडासा त्या रेडिओजवळ थांबायचो. आणि तसा विचार केला तर त्यावेळेला माझ्या माहितीनं रेडिओ हे अत्यंत खूप छान असं साधन होतं. विचाराच्या देवाणघेवाण असेल किंवा त्या ठिकाणी करमणुकीचा असेल किंवा त्या ठिकाणी बातम्या वगैरे ह्या सगळ्या रेडिओच्या माध्यमातून मिळत असायच्या.
1: नक्कीच. आज तुम्ही याच रेडिओ केंद्रामध्ये आला आहात. आज या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
2: नाही, अत्यंत मला आनंद होत आहे की निश्चित तुमचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे की जेणेकरून आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जे काही कविता वगैरे लिहिल्या आणि त्या तुम्ही या ठिकाणी एक मला बोलवलं अत्यंत छान वाटतंय. मला एकदम आनंद होतोय.
1: या माध्यमातून आज तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला इथे ऐकवसं वाटतं?
2: मला या ठिकाणी जे काही लहान होतो आणि त्यावेळेस ते मी जे गाणं ऐकायचो, थांब ग सजनी थांब ग जरा, आईनं दुपारी असं जे काही मराठी गाणं होतं ते मी बऱ्याच वेळा ऐकत असायचो आणि ते
1: नक्कीच हे तुमच्या खूप जवळचं आणि आठवणीत
2: आठवणीतलं गाणं आहे माझ्या. हा हा
1: ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लेखकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
2: खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू.

श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते कवी मोहिनी राज होनसर. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती, अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी.

0: को हमें बचाना है। गढ़ ग यत्ता नवी आनी दहावी विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा।
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि म्हणणं आपला संडे स्पेशल संवाद सखींशी हा शो सुरू झालाय. आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडई दर रविवारी आपल्यासोबत वेगवेगळ्या सखी असतात बरं का. आणि प्रत्येक सखीची कथा वेगळी असते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात, पण सखींना अतिशय हुशारीनं त्यावर मात केलेली असते. आणि त्या त्यांचं प्रोफेशन असो, त्यांचा बिझनेस असो, त्यांचं घरचं म्हणजे कौटुंबिक असो, सगळं एकदम व्यवस्थित सांभाळतात. म्हणजे त्या सखींबद्दल मला कधी कधी खूप जास्त कौतुक वाटतं बरं का. म्हणजे मी एक मुलगी आहे, पण तरीही याच महिलेबद्दल मुलींबद्दल मला खूप कौतुक वाटतं. कारण महिला मुली हे सगळं कसं सांभाळतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकच दिवस जर घरात महिला नसेल तर घराचे काय हाल होतात. सगळी उधळाउधळ झालेली असते, घरात जेवण व्यवस्थित नसतं का, एखादी वस्तू ठेवल्या ठिकाणी नसते, असं तर घराचा हाल होतात. पण ही सखी हे सगळं सांभाळून घेत असते. त्याचमुळे या सखींच्या कथा ऐकायला, सखींचा लाईफ ऐकायला खूप मजा येते. आणि आज देखील अशाच एका सखी आपल्यासोबत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब फिरोदिया, हायस्कूलच्या विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका, तसंच त्यांनी मानसशास्त्र यावर देखील अभ्यास केलेले आहेत. तर अशा शुभांगी जोशी आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार कोमल.
0: मॅडम, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत.
1: थँक्यू.
0: खरं म्हणजे मॅडम, एक सखी असणं, त्याचबरोबर ती सखी बाहेरही काम करते, घरातही काम करते, म्हणजे भागा दौडता आहेच. तर सगळ्यात आधी जर सांगा, तुम्ही कशा आहात?
1: मी खूप मस्त, मजेत.
0: सगळं करून तुम्ही मजेत आहात?
1: एकदम मजेत आहात.
0: मॅडम, खरं म्हणजे बालपण हे खूप महत्वाचं असतं एका स्त्रीसाठी. तर तुमचं बालपण कसं होतं?
1: मला ना कोमल, सर्वप्रथम तू मला आज मुलाखतीकरिता आमंत्रित केले, माझ्यावर विश्वास दाखवला आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आता बालपण हा खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका या गावामध्ये माझे बालपण गेले. आता या गावामध्येच माझे प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक, त्याचबरोबर डिग्री एज्युकेशनपर्यंत मी या श्रीरामपूर शहरातच होते. त्यानंतर मी माझी पी जी लेवल म्हणजे एम एस सीचे शिक्षण मात्र लोणीमध्ये केले, पी व्ही पी कॉलेजला. मालेगावला बी एड केले. त्यानंतर मला असं जाणवलं की बी एड केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनाशी सतत आपला संबंध येत राहणार आहे. मग आपण सायकोलॉजी विषयामध्ये सुद्धा मास्टर डिग्री करणं फार मला गरजेचं वाटलं. म्हणून मी अहमदनगर कॉलेजमध्ये मानसशास्त्र या विषयाची पदवी घेतली. आता हे सर्व शिक्षण घेत असताना सर्वात जमेची बाजू म्हणजे काय, माझ्या घरच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. माझं एकत्र कुटुंब, या एकत्र कुटुंबामध्ये घरात सदस्य भरपूर, म्हणजे माणसांची रेलचेल खूपच घरामध्ये, येणं जाणं खूप. आणि एकत्र कुटुंबामध्ये काका, काकू, काकांची मुलं, आम्ही भावंड सगळे एकत्र राहत होतो. आणि एकत्र राहिल्याचे फायदे खूप असतात. या कुटुंबातूनच मला सहकार्य, त्यानंतर परस्परांचा आदर कसा करायचा, जबाबदारीची जाणीव, त्यानंतर सामंजस्य, माणुसकीची मूल्य, या सर्व कुटुंबातूनच मला शिकायला मिळाली. आणि मला यामुळेच मी कदाचित आज इथपर्यंत पोहोचले आहे असं मला वाटतं. आणि शिक्षक व समुपदेशक हे दोन्हीही विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने बोलताना मला ह्या कुटुंबातील सर्व संवादांचा याचा निश्चितच उपयोग होतो. आणि मला हे समजून, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यामध्ये माझ्या अनुभवाचाही त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि अजून एक मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की जसे प्रेमळ, संस्कारक्षम आणि एकोप्याचे वातावरण मला माझ्या माहेरी मिळाले, तसेच जिव्हाळ्याचे, प्रोत्साहन देणारे, साथ देणारे वातावरण मला लग्नानंतर माझ्या सासरीही मिळाले. या दोन्हीही कुटुंबांकडून मिळालेले संस्कार, पाठबळ आणि प्रोत्साहन हेच माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा मजबूत पाया ठरलेला आहे कोमल.
0: नक्कीच. आणि मॅडम, तो काळ आता आपण पाहतो, मुली सरास शिकतात किंवा मुलींच्या शिक्षणाला आता प्रतिबंध लावला जात नाही, पण तेव्हा होतं. तर अशा काही अडचणी आल्या का एक मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत?
1: मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत अडचणी जरी आल्या तरी सुद्धा त्या अडचणी मी कधी मानल्या नाही. त्या अडचणी ही संधी म्हणूनच पुढे मी वाटचाल करत राहिले. त्याच्यामुळं कदाचित आज मी हे सर्व दोन्ही दगडीवरची जी कामं आहेत ती करू शकते.
0: आणि मॅडम कसं असतं ना, आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा काहीतरी मनात स्वप्न असतं की मला ह्याच व्यक्तीसारखं व्हायचं आहे किंवा मला असंच आता करायचं आहे, तर लहानपणीचं काय स्वप्न होतं करिअर बाबत?
1: हा खूपच माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोमल. लहानपणी ना माझे असे स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं.
0: अरे
1: मोठं झाल्यानंतर मी डॉक्टर होण्याचं माझं खूप मोठं स्वप्न होतं की समाजातील लोकांची सेवा करावी, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणावेत ही माझी खूप मनापासून इच्छा होती. मात्र वडिलांच्या अकाली निधनानंतर मला काही माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न माझे पूर्ण होऊ शकले नाही. पण मी त्या प्रसंगाला अपयश म्हणून कधीच पाहिले नाही हे पण लक्षात घे. आयुष्याने मला एक वेगळी दिशा दिली आणि ही जी शिक्षण क्षेत्राशी निवड केलेली दिशा आहे ना ही दिशा मला आज शिक्षक आणि समुपदेशक बनवून ठेवलेलं आहे या दिशेनेच. आणि आज मला असे वाटते की डॉक्टर जसं शरीरावर उपचार करतो ना तसेच शिक्षक देखील विद्यार्थ्याच्या मनाला, विचारांना, त्याच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचं काम करतात. त्यामुळे माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी समाजसेवा करण्याची माझी भावना शिक्षक आणि समुपदेशक या भूमिकेतून आजही तितक्याच समाधानाने मी पूर्ण करत आहे याचा मला खूप आनंद आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि मॅडम खरं म्हणजे जरी तुम्ही डॉक्टर हो तुम्हाला होता आलं नाही काही कारणांमुळे, पण तुमच्यामुळे आज अनेक डॉक्टर घडत असतील, तुमचे विद्यार्थी अनेक डॉक्टर होत असतील ही सगळ्यात मोठी पावती आहे एका शिक्षिकेसाठी.
1: हो नक्कीच.
0: मॅडम खरं म्हणजे तुम्ही शिक्षिका आधी झालात, मग काउन्सिलर तुम्ही आहात, समुपदेशन तुम्ही करता, मग कोणता क्षण होता कधी असं वाटलं की शिक्षिका म्हणून काम करता करता काउन्सिलर होणं गरजेचं आहे, समुपदेशन देणं गरजेचं आहे?
1: माझ्यासमोर की नाही दररोज ह्युमन प्रोडक्ट आहेत हे लक्षात घेतो. म्हणजे मी दररोज वर्गात जाताना 50-60 विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले असतात आणि एवढी बायोडायव्हर्सिटी असताना प्रत्येकाची भावभावना वेगवेगळे. मग हे समजून घेण्यासाठी मला असं वाटलं की नाही आपण सायकोलॉजी विषय जर घेतला तो समजून घेतला तो अभ्यासला तर आपल्याला विद्यार्थ्यांची मने अधिक चांगल्या प्रकारे कळतील. याकरता मी खरं या विषयामध्ये खूप इंटरेस्ट डेव्हलप केला आणि म्हणजे पूर्णही केलं ते एज्युकेशन.
0: मॅडम खरं म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही शिक्षिका आहात मग काउन्सिलर आहात असं म्हणायला हरकत नाही, पण सगळ्यात पहिले तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्रीचं मन आधीच खूप प्रेमळ असतं, ती कधी कोणाला ओरडू शकत नाही, ती सगळ्यांना सांभाळून घेते. आणि शिक्षिका ही काहीशी तशीच असते की विद्यार्थ्यांना सांभाळून घेणं, समजावून सांगणं हे ती करत असते. तर एक शिक्षिका म्हणून आत्तापर्यंत म्हणजे जेव्हापासून तुम्ही शिक्षिका ही पदवी घेतलीत तर आत्तापर्यंत कसा प्रवास झाला, कुठे कुठे नोकरी केलीत?
1: आत्ता मी 2007 पासून भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्या अगोदर मी भरपूर नॉन ग्रँट स्कूलमध्ये, त्यानंतर नॉन ग्रँट कॉलेजमध्ये सर्व्हिस केलेली आहे, त्यानंतर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये सर्व्हिस केलेली आहे. पण हा जो काही कालावधी आहे 2007 पासून तर आजतागायत हा खूप मोठा सेवेचा कालावधी आहे की तो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतील भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये मी कार्यरत आहे. आणि आज शिक्षक म्हणून माझ्या प्रवासाकडे मी केवळ एक नोकरी म्हणून बघत नाही आहे कोमल, लक्षात घे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी म्हणून मी याकडे बघते. कारण ही मला एक निसर्गाने दिलेली एक सुंदर संधी आहे की त्यामुळे मी या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांकडे नेहमीच बघते. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळी क्षमता असते असा माझा तर ठाम विश्वास आहे. मला शिक्षक म्हणून माझे काम केवळ विषय शिकवणे नसून त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये असे कोणते मूल्य रुजवू शकते, त्याचा सर्वांगीण विकास माझ्याकडून कसा होईल, हा प्रयत्न माझा नेहमीच या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतो. कारण अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की शिक्षक या प्रवासात मला अनेक व्यक्तींकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. आता विशेषतः सांगायचं तर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय श्रीमती छायाताई फिरोदिया मॅडम या माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा सर्व शिक्षकांसाठी खूपच प्रेरणास्थान आहेत हे लक्षात घे. विद्यार्थ्यांप्रती त्यांची जी संवेदनशीलता आहे, शिक्षणाविषयीची त्यांची जी तळमळ आहे, त्यानंतर मूल्याधिष्ठित नेतृत्व जे आहे त्यांचं आणि समाजाप्रती असलेली त्यांची जी काही बांधिलकी आहे, हे गुण जे आहेत ना मॅडममध्ये, हे गुण मला सातत्याने खूप काही नवीन नवीन शिकण्याची प्रेरणा देतात. हे लक्षात घे. त्यामुळे विद्यालयात आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्याच वर्गामध्ये तो विद्यार्थी कसा केंद्रस्थानी राहील, सकारात्मकतेने वागेल, असं वातावरण नेहमी वर्गामध्ये आमच्या असतं. आणि जेव्हा हे विद्यार्थी खूप मोठे होतात, आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसतात, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना, ही खरी आमच्या प्रयत्नांची काय आहे, पावती आहे. आणि हे समाधान आम्हाला खूप, म्हणजे खूप, अगदी ते तुम्ही मोजूच शकणार नाही ते समाधान, इतकं मोठं असतं. आणि त्यामुळे मी शिक्षक म्हणून करत असलेला प्रवास माझ्यासाठी सतत शिकण्याचा, स्वतःला समृद्ध करण्याचा आणि विद्यार्थ्यांसोबत वाढत राहण्याचा आनंददायी प्रवास आहे असे मला वाटते.
0: आणि अजून एक असं की शिक्षक जो असतो तो देखील नेहमी एक विद्यार्थी असतो, कारण नवीन बदल शिक्षण क्षेत्रात होत असतात, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात शिक्षकांना. त्यामुळे तो देखील लाईफ टाईमसाठी एक विद्यार्थी होऊन राहत असतो. आणि मॅडम, खरं म्हणजे पूर्वीचं शिक्षण पद्धती किंवा आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये खूप बदल होत गेलेले आहेत, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: आता बदल काळानुसार होतातच, जनरेशननुसार बदल होतात, वर्षोनी वर्ष बदल होतात. आत्ताचा सगळं काही युग जे आहे ते डिजिटल युग आहे आणि ह्या डिजिटल युगामध्ये शिक्षक म्हणून आम्हाला अडचणी असं म्हणता येणार नाही, पण शिक्षक म्हणून काम करताना अनेक आव्हाने नक्कीच असतात आमच्यासमोर. आता प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वेगळी आहे, लक्षात घे, क्षमता वेगळी आहे आणि त्याच्या घरची पार्श्वभूमी देखील वेगळी असते आणि यामुळे प्रत्येकापर्यंत तेवढ्याच प्रभावीपणे पोहोचणे हे खूप कठीण आव्हान आहे आमच्यासाठी. कारण हे सगळं बॅकग्राऊंड, त्याच्या क्षमता, ह्या सगळं काही वेगळं असल्यामुळे प्रत्येकापर्यंत आम्ही 100% जाऊन पोहोचू शकेलच, पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न करतो, पण हे खूप मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी. त्याच्यानंतर आज विद्यार्थ्यांवर अभ्यासाबरोबरच ताण आहे, स्ट्रेस लेवल खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, स्पर्धा परीक्षा पण खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलसारख्या डिजिटल माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात कमी, पण म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिले त्यांचं लक्ष केंद्रित करावं लागतं अभ्यासावर आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरावा लागतो, त्यांची पॉझिटिव्हिटी वाढवावी लागते. आणि पॉझिटिव्हिटी नुसती वाढवून नाही तर त्या पॉझिटिव्हिटीचा त्यांना सराव करावा लागतो, सवय करून द्यावी लागते आणि ही गुंतवणूकच त्यांच्यासाठी चांगला रिझल्ट मिळवून देते किंवा यशापर्यंत नेऊन पोहोचवते. हे पण खूप मोठं आव्हान आहे आजच्या काळामध्ये. त्यानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक प्रॉपर कम्युनिकेशनची लेवल असली पाहिजे. ती जर प्रॉपर असेल, बॅलन्स असेल, तर तो विद्यार्थी म्हणजे सगळ्या बाजूने काय होतो, बहरतो. विद्यार्थी म्हणून शिक्षकांकडूनही, त्या पालकांचा तो पाल्य आहे त्यामुळे त्यांच्याकडूनही बहरतो, म्हणजे सर्व बाजूने त्याला एक आधार वाटतो, सपोर्ट वाटतो, म्हणजे हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. हे जरी सगळे आव्हान असले तरी प्रत्येक आव्हान हे शिकायला आणि अधिक अधिक आम्हाला शिकण्यासाठी सुद्धा काय आहे, आम्हाला सक्षम शिक्षक म्हणून आमच्या स्किल्स डेव्हलप होण्यासाठी हे सगळे आव्हानं आम्हाला खूप शिकायला मदत करतात. म्हणजे जरी सगळा बदल असला ना तरी आम्ही याच्याकडे एक चॅलेंज म्हणूनच बघतो.
0: मॅडम, खरं म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही सांगितलं की काय अडचणी किंवा काय आव्हानं येतात, पण एक स्त्री म्हणून काय अडचणी येतात? कारण स्त्री एक अशी असते जिला घर हँडल करायचं असतं, बाहेरचे कामं असतात आणि त्यात तुम्ही तर असे वेगवेगळे पैलू घेऊन चालता आहात समाजामध्ये. त्याच्यात इकडची फॅमिली आली, इकडची फॅमिली आली, दोन्ही फॅमिल्या सांभाळायच्या, मुलं असतील आणि बाकीचेही कामं असतील, तर हे सगळं कसं मॅनेज करतात, काय अडचणी येतात?
1: आता स्त्री म्हटलं की स्त्रीला आयुष्यात सर्वच जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात, बरोबर आहे की नाही? आता ह्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना आता सकाळी उठल्यापासून, कोणतीही स्त्री असू द्या, ही स्त्री वेगवेगळ्या रोलमधून दिवसभरातून भूमिका प्ले करत असते, बरोबर आहे? सकाळी ती आई असेल, शाळेत गेल्यावर शिक्षिका असेल, ऑफिसमध्ये बसल्यावर ती काउन्सिलर असेल, त्याच्यानंतर पत्नी असेल ती, सून पण असेल, लक्षात येत आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सगळ्या भूमिका ज्या आहेत ना, ह्या सगळ्या भूमिका ती निभावत असताना, म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला की नाही मल्टी टास्किंग स्पेशालिस्ट अशी पदवीच आपण द्यायला हवी, कारण सगळ्या दगडीवर ती हात ठेवते. हो की नाही? आई पणही निभावायचे, सून पणही निभावायचे, शिक्षक म्हणूनही जायचंय तिला. म्हणजे सर्वच लेवलवर तिला काय करायचं आहे, तिच्या भूमिका दररोज दर्शवायच्या आहेत. आणि मग पण हे करत असताना अडचणी म्हणून जर तुम्ही बघितलं तर ते काही होऊ शकणार नाही.
2: बरोबर,
1: अडचणी म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाही. तर ही भूमिका पार पाडत असताना तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असायला हवी, तुमच्या कुटुंबाचं सहकार्य तर निश्चित असणार तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही हे सगळीकडे हात ठेवू शकत नाही. आणि पॉझिटिव्ह अप्रोच असेल ना तर तुम्ही यावर निश्चित मात करू शकता.
2: नक्कीच. आणि मॅडम, आता मी येते तुमच्या काउन्सलर, ही जी तुमची पदवी आहे किंवा काउन्सलर म्हणून तुम्ही जे काम करता, अजून एक तुमचं प्रोफेशन म्हणूयात आपण, तर काउन्सलर हा जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं, की कोणत्या गोष्टी काउन्सलरना समजून घ्यायला हव्यात?
1: ॲक्च्युली काउन्सलर हा एम्पथेटिक असणं फार गरजेचं आहे. एम्पथेटिक म्हणजे त्याच्याकडे, आता समोर माझ्याकडे एखादी केस आली आहे, त्याचे प्रॉब्लेम्स तो मला डिफाईन करतोय, सांगतोय सगळे, तर थोडा वेळ का होईना तो माझ्यासमोर बसलाय तोपर्यंत मी त्याच्या जागेवर जाऊन मला विचार करता आला पाहिजे. मी त्याच्या फेजमध्ये क्षणभर का होईना मला जाता आलं पाहिजे. तर मला त्याच्या जाणीवा ज्या आहेत, त्याच्या भावना ज्या आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे कळतील, आणि तरच मी त्याच्यावर काय करू शकेल, काम करू शकेल.
2: बरोबर. आणि मॅडम, खरं म्हणजे काउन्सिलिंग घ्यायला अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक येतात, कधी लहान मुलं असतात, कारण लहान मुलांना पण आता आपण पाहिलं तर त्यांना ही सायकोलॉजीची किंवा काउन्सिलिंगची गरज असते कधी कधी. जसं तुम्ही सांगितलं की शिक्षक म्हणून मला कुठेतरी असं वाटलं की मुलांचे मन समजून घेणं गरजेचं आहे, किंवा कधी कधी खूप वयोवृद्ध असतात, कधी कधी युवक तर विचारूच नका, आता सध्या खूप जास्त डिप्रेशनमध्ये असतात, तर हे सगळे डिप्रेशनमध्ये असण्याचे किंवा यांना काउन्सिलिंगची गरज पडते, तर याची कारणं काय असतात त्यांच्या डिप्रेशन?
1: आता कारण नंबर ऑफ रिझन्स आहे त्याला, म्हणजे तुम्ही एक कारण आहे असं नाही सांगू शकत. कौटुंबिक वातावरण सुद्धा असू शकेल, त्याच्यानंतर त्याचा पियर ग्रुप कसा आहे हे पण कारण असू शकेल, तो कोणत्या इन्सिडन्सला त्याला हा त्रास सुरू झालेला आहे, म्हणजे त्याचं त्यावेळेसची इमोशन काय होती, त्याला काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधी कधी मार्क खूप पडले तरी त्रास होतो, खूप कमी पडले तरी त्रास होतो. म्हणजे ह्या इमोशन्स ज्या आहेत ना, ह्या समजून घेण्याकरिता प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे, की जेणेकरून माझं बरोबर चाललंय, मी चुकलोय, मला हे सांगणारा माझ्या जवळचं कोणीतरी पाहिजे. आणि मग अशा वेळेस मग विद्यार्थी असतील, छोटे किंवा पालकही मुलांना घेऊन येतात, विद्यार्थी पण स्वतःहून ॲप्रोच होतात की त्यांना वाटतं मला बोलायचं आहे, मला माझे जे प्रश्न आहे ते घरी ऐकून घेतले जात नाही तर मला जाऊन सांगायचे, मला त्याच्यावर लवकरात लवकर रिलीफ मिळाला पाहिजे. याकरता मुलं हल्ली खूप अगदी स्वतःच्या मानसिकतेबद्दल सजग झालेले, आणि हे असणं पण गरजेचं आहे, तेवढी जागृती निर्माण होणं पण गरजेचं आहे. की आपल्याला, आपण फिजिकली फिट राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, पण आपण मेंटली पण तेवढीच फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळं हल्लीची तरुण वर्ग जो आहे हा खरोखर, मला या बाबतीत त्यांचं कौतुक वाटतं की घरी कोणी ऐकून नाही घेतलं तर ते सायकोलॉजिस्टला भेटतात, ते येऊन चर्चा करतात, त्यांना चर्चा करावीशी वाटते, कुठेतरी ते प्रश्नाला जागा निर्माण करून देतात.
2: हे
1: खूप महत्त्वाचं,
2: कारण आजकाल काय झालं, आई वडील दोघेही जॉबला आहेत,
1: बरोबर,
2: घरात कोणी नाहीये, सहारा एक आहे तो मोबाईल, आणि त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत आहेत, तर ते तुमच्या सारख्यांकडे येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, हेच खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आला तर प्रोसेस कशी असते ही सगळी?
1: ॲक्च्युली प्रोसेस म्हणजे तो फोन करून येणं तर गरजेचंच आहे. माझा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तो भरून देतो, म्हणजे त्याचे काय सिम्पटम्स आहेत, किती महिन्यापासून आहे, त्या पद्धतीने तो एक साधारणत एक हिस्ट्री त्याची जी आहे ती हिस्ट्री अगोदर आपल्याला सेंड करतो. त्यानंतर मग अपॉइंटमेंट घेईल की मॅडम केव्हा येऊ. मग आल्यानंतर साधारणतः क्लायंटने पण जे प्रॉब्लेम आहे ते तो 100% ओपन होईलच असं नसतं. तेवढा रिलायबल लगेचच त्याला तो सायकोलॉजिस्ट वाटत नाही. तो क्लायंट वेळ घेतो, मग एक तास घेईल, दोन तास घेईल, पण जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही की समोरचा आपण ज्यांच्याकडे बोलायला आलो आहे ते तेवढे रिलायबल आहे आपल्यासाठी, तोपर्यंत तो तेवढा वेळ घेईल. त्यानंतर मग तो हळूहळू ओपन होईल, त्यानंतर तो एक एक त्याचे प्रश्न मांडत राहील. आणि मग काही त्याला थेरपीची गरज असेल तर मग थेरपी सुचवली जाईल, काही टेस्टची गरज असेल तर मग टेस्ट सुचवल्या जातील, नाही तर मेडिकेशनची गरज असेल तर मी पुढे सायकॅट्रिस्टकडे मग त्यांना फॉरवर्ड करते.
2: मॅडम, साधारण किती व्हिजिटनंतर आपला जो पेशंट असतो तो बरा होऊ शकतो?
1: किती व्हिजिटनंतर आपला पेशंट बरा होऊ शकतो असं म्हणण्यापेक्षा त्याला गरज कसली आहे, म्हणजे थेरपीची गरज आहे, त्याला मेडिसिनची गरज आहे का, काही टेस्ट करण्याची गरज आहे, हे डायग्नोसिस होणं पहिले गरजेचं आहे. हे झाल्याशिवाय आपण त्याला म्हणजे लगेच बरा होईल असं नाही सांगू शकत.
2: मॅडम, खरं म्हणजे तुम्ही जास्त काम विद्यार्थ्यांसोबत करता, कारण तुम्ही 8 तास शाळेत शिकवत असता आणि जर त्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंगची गरज असते ती काउन्सिलिंग पण तुम्ही करता, तर आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्या मनावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात?
1: विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम करणारे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल हा पालकांपासून पण त्या विद्यार्थ्याला दूर करतोय, शिक्षणापासून तर दूर करतोच आहे पण पालकांपासून पण दूर करतोय. म्हणजे सोशल मीडियाचा वापर किती करायचा, आपण त्या टीव्हीचाही वापर किती करायचा, मोबाईलचाही वापर किती करायचा, त्याच्यावर काही नियम केले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने नियम केले पाहिजे, पालकांनी नियम केले पाहिजे. मी असं म्हणत नाही की मोबाईल वापरूच नका, त्याचा वापर केला नाही तर तो म्हणजे तेवढा तो त्याला नॉलेज नाही आहे असं पण म्हणतील की त्याला काहीच येत नाही, पण तो गरजेचा पण आहे, आजच्या काळाची गरज आहे. पण त्याला किती हातात घेतलं पाहिजे, जितका वेळ हातात घेतलं त्याच्या दुप्पट वेळ तो हातात पुस्तक घेतो का हे पालकांनी चेक केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण सगळ्यात जास्त मुलं त्या मोबाईलमध्ये असणारे शॉर्ट्स रील्स याला खूप म्हणजे इतके त्याचा इम्पॅक्ट आहे त्यांच्यावर, खूप इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे.
2: म्हणजे मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे, आपण घेतो काय किंवा आपण कशाप्रकारे युज करतो हे महत्वाचं आहे. आणि मॅडम, सध्या ना पॅरेंट्स जे आहेत ना त्यांचा खूप काही वेगळाच अट्टहास असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना 100%, 98% पाडावेतच. आणि बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षेत्रात हुशार असतो, सगळेच विद्यार्थी डॉक्टर होणार नाहीत, सगळेच विद्यार्थी शिक्षक होणार नाहीत, तर हा पालकांचा अट्टहास योग्य आहे का?
1: आता कसं आहे माहिती का, तुम्ही मुलाला स्कोर ओरिएंटेड बनवता का, या समाजात त्याने कसं वागावं बोलावं तसं बनवता, दोन्ही पण हे पॅरेंटचे विषय आहेत. म्हणजे पालकांनी ते ठरवलं पाहिजे की स्कोर ओरिएंटेड जरी असला तो तरी तो समाजातही चांगला वावरू शकतो, त्याला बॅलन्स जमतंय, दोन्ही जमतंय, हे पण लक्षात घ्या. पण काही विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार असतात, मग समाजातही कसं वागायचं तेही कळत नाही, किंवा काही इतके अगदी फ्री बर्ड असतात की अभ्यासात इंटरेस्टच घेत नाही. थोडा बॅलन्स ठेवला पाहिजे दोन्हीकडे त्यांनी, म्हणजे इकडे पण त्यांना समाजात वावरत असताना काही अडचणी यायला नको ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे. आणि मार्कांचा अट्टहास नको, ते खूप मोठं बर्डन आहे मुलांना. जे पडले ओके ठीक आहे, यापेक्षा अजून तुझी क्षमता आहे, तू पाडू शकतो, असं तुम्ही बोला, त्याला एक प्रकारे मॉरल सपोर्ट द्या, मोटिवेट करा. आणि हे पडले, हे आवडले मला मार्क तुझे, आता यानंतर तुझ्या क्षमता जास्त आहे ना, तू अजून पाडू शकतो, तू प्रयत्न कर फक्त, असा संवाद होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर अगोदरच बर्डन दिलं तो वाकून जातो मुलगा, विद्यार्थी आहे ना तो वाकून जातो. म्हणजे त्याला पालकांना त्याच्या भावनांशी काही घेणं नाही, फक्त मार्कांशी घेणं आहे असं होतो अर्थ त्याचा.
2: आणि मॅडम, पेरेंट्स कंपॅरिझन पण खूप करतात विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये, आणि त्यामुळे पेरेंट्सचीच म्हणजे मुलांपेक्षा पेरेंट्सच चाललेलं असतं की माझा मुलगा पुढे की तुझा मुलगा पुढे, तर हे देखील अयोग्यच आहे समाजासाठी आणि विद्यार्थ्यासाठी, कारण मग विद्यार्थी हे शिकायला लागतो. तर याबद्दल काय बोलाल?
1: काय होतं माहिती का, कम्पॅरिझन पालकांना असं वाटतं की कम्पॅरिझन केलं की मग त्याला कळेल की कॉम्पिटिशनमध्ये हे पण मुलं आहेत, त्यांना जर एवढे पडू शकतात तर मग तुला पण पडले पाहिजे. हे असं तुलना ही या करता करता की त्यांना कॉम्पिटिशन कळावी, पण सगळ्याच मुलांना तुलना कळते असं नाही आहे ना. काही ते निगेटिव्हली घेतात आणि त्याच्यातून ते स्वतःला हार्म करून ठेवतात, नुकसान करून ठेवतात. जे येतं ते पण येत नाही त्यांना. आई मला समजूनच घेत नाही, सारखीच काय करते, तुलना करते, याला जास्त पडले, तुझ्या मित्राचं असं आहे, तुझ्या मित्राचं तसं आहे, असं न करता आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा पहिले. त्याला कोणत्या गोष्टीमध्ये अधिक इंटरेस्ट आहे. ज्याला मार्क चांगले पडतात त्याचा इंटरेस्ट तिथे असेल, याचा इंटरेस्ट वेगळा असेल. हो की नाही? मग तुम्ही त्याच्या त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याला प्रोत्साहन द्या तुम्ही. त्याची ती जमेची बाजू आहे, त्याला ते आवडतंय, तिथे अधिक प्रोत्साहन द्या. त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये किंवा त्या आवडीमध्ये त्याला टॉप लेव्हलला न्या. असं होऊ शकतं ना.
2: म्हणजे आपण विचार करणं गरजेचं आहे, आपण विचार मुलाकडे लक्ष देणं त्यातले त्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की तो कशामध्ये काय करू शकतो आणि त्याची कॅपेबिलिटी आपण ओळखणं खूप महत्त्वाचं,
1: ओळखणं गरजेचं आहे. आणि कसं माहिती आहे का कोमल, हल्ली पालक म्हणजे खूप कमी वेळ अवेलेबल आहे ग मुलांना. म्हणजे ते मुलं वाढताय ना, ते सोशल मीडियाच्या आधारावरच वाढताय. म्हणजे आई बाबा आम्ही येतो जॉबला जाऊन, तू घरी टीव्ही बघत बस, तू हे करत बस. अरे कुणाच्या भरोशावर ठेवताय?
2: सहवास कमी
1: झालाय. मग ते त्या लेकराला तरी काय कळतंय? तो टीव्ही बघतोय, टीव्ही बघतोय, हलणारे डोलणारे चित्र बघतोय तो, आणि स्वतःची करमणूक करून घेतोय.
2: अयोग्य काय आणि योग्य काय हे सांगायलाच कोणी नाहीये.
1: आणि ही निवड करण्याचं त्याचं वय पण नाहीये ना. त्याचं वय नाहीये, त्याच्या अगोदरच त्याच्यावर काय हे सोशल मीडियाचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे पालकांनी खूप जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष घालावं की आपण बाहेर नोकरीसाठी पडतोय हे बरोबर आहे, आज काळाची गरज पण आहे, पैसा पण कमवणं गरजेचंच आहे, पण मुलगा कुठे आहे, कुणाच्या संपर्कात आहे, किती वेळ आहे, तो टीव्ही किती वेळ बघणार आहे, नंतर तो काय करणार आहे, त्याला शेअरिंगला आहे का घरात कोणी, त्याला बोलावंसं वाटलं, तो कुठे बोलणार, कुठे सांगणार, ह्या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे.
2: बरोबर. आणि मॅडम, बऱ्यापैकी मुलं जे आहेत ना शिक्षकांवर अवलंबून आहेत असं मला वाटायला लागलं, कारण 8 तास ते शिक्षकांच्या सहवासात राहतात आणि बऱ्यापैकी शिक्षक त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. आणि मॅडम, खरं म्हणजे मी पुन्हा तुमच्या विषयांकडे येते, तुमचा विज्ञान आणि गणित हा विषय आहे आणि याची सगळ्यात जास्त भीती मुलांना वाटते, तर मग कसं तुम्ही शिकवता आणि कसं त्यांना काही मजेशीर शिकवता जेणेकरून ते घेतात?
1: आता आम्हाला बी एड करतानाच अशा काही पद्धती शिकवलेल्या आहे की सोप्याकडून अवघडाकडे जा. त्यामुळे गणितासारखी जी काही जो काही विषय आहे तो पहिले सोपे घेतले की नंतर मुलं ॲटोमॅटिकली अवघड उदाहरणं सोडवायला तयार होतात. विज्ञानसारखा विषय तो म्हणजे ॲक्च्युली अवतीभोवती सगळीकडे विज्ञानच आहे. आणि का शिकलो की कारण जर समजून घ्यायचं झालं तर विज्ञानच आहे त्याच्यामुळे. आणि मला मानसशास्त्र या विषयाचा पण विज्ञान शिकवत असताना खूप उपयोग होतो. त्यामुळे मुलं आनंदाने शिकतात असं म्हणजे बर्डन घेऊन गणित आणि विज्ञान विषय काही शिकत नाहीत असं मला तरी वाटतं.
2: मॅडम, एक शिक्षिका म्हणून किंवा एक काउन्सिलर म्हणून तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण कोणता असतो?
1: एक शिक्षक आणि काउन्सिलर म्हणून, आता मी पहिले शिक्षक म्हणून सांगते की माझा विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर जो मोठा होत असलेला मी बघितलाय आणि माझ्यासमोरच अगदी टॉप लेव्हललाही गेलेला मी बघितलाय आणि तो शाळेत येऊन ज्यावेळेस मॅडम मला ओळखलं का असं विचारतो त्यावेळेस त्यावेळेस मला त्याचं नाव पण आठवणार नाही कारण तो शरीराने वाढलेला आहे, इतका चेहऱ्यामध्ये बदल झालेला आहे, पण तो ज्यावेळेस म्हणतो मॅडम मला ओळखलं का त्यावेळेस म्हणजे इतकी समाधानाची भावना असते मनामध्ये की अरे हा एवढा मोठा झाला तरी तुम्हाला म्हणतोय मॅडम मला ओळखलं का, ही मला माझ्यासाठी खूप खूप मोठी म्हणजे माझ्या शिक्षक या पदाची पावती कामाची पावती आहे मला असं वाटतं. आणि दुसरं काउन्सिलर, आता खूप क्रिटिकल केसेस माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ते जेव्हा येतात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निश्चितच मी कॅप्चर केलेले असतात आणि ज्यावेळेस त्यांची जी काही फेज आहे त्या फेजमधून ते बाहेर पडतात ते बाहेर पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन या दोन्हीही माझ्याकडे माझ्या या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये मी बंद करून ठेवत असते आणि त्या मला सांगतात की नाही आता हा खूप ओके झालेला आहे, म्हणजे डिप्रेस मूड जो होता आता तो खूप हॅपी मूडवर आलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मला खरोखर खूप म्हणजे माझ्या कामाचं सॅटिस्फॅक्शन देऊन जातात. म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आज आपण समाजामध्ये एक छोटा का होईना खारीचा वाटा आपण उचलू शकतोय आणि याचा मला निश्चित अभिमान होतो.
2: नक्कीच नक्कीच, की एक शिक्षक म्हणून आपला विद्यार्थी पुढे जातोय ही गोष्ट आणि एक काउन्सलर म्हणून माझा पेशंट एकदम बरा होतोय आणि पूर्वीसारखं जगायला लागतोय, आनंदी आहे, त्याची लाईफ एन्जॉय करतोय. खरंच मॅडम ह्या दोन्हीही गोष्टी खूप छान आहेत आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की डॉक्टर होता नाही आलं, पण या दोन गोष्टी तुम्ही इतक्या छान प्रकारे सांभाळत आहेत की डॉक्टर काउन्सलर म्हणजे डॉक्टर मनाचा तुम्ही आजार नीट करताय आणि मुलांना घडवतायत अशा दोन गोष्टी घेऊन तुम्ही पुढे चालताय. तर डॉक्टर जर झाला असतात फक्त एकच गोष्ट काहीतरी केली असते, पण आता दोन गोष्टी करता आहात असं तर खरंच आम्हाला पण अभिमान वाटतं. पण मॅडम या सगळ्यात येतं सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे फॅमिली, घर. तर ते कसं मॅनेज करता?
1: आता फॅमिली आणि नोकरी हे मॅनेज करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझ्या मते असं वाटतं की नोकरी आणि घर सांभाळत असताना ही काही माझ्या एकटीची जबाबदारी किंवा त्या एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून ती संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी असते हे लक्षात घे. दोन्ही जर मॅनेज करायचं असेल तर ती काय होते, मग सामूहिक जबाबदारी होते. आता माझ्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यांचं तेवढं सहकार्य असल्यामुळेच मी ह्या दोन्ही ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. नोकरी आणि घर यांचं मॅनेजमेंट करताना मग माझे पती, माझी मुलं, तसेच माझ्या सासूबाई यांचा मला

0: स्पर्धा करूच नाही तर त्यांच्यामध्ये नेहमी बॅलन्स ठेवला पाहिजे. तो बॅलन्स ठेवला तर तुम्ही दोन्ही कडे चांगल्या पद्धतीने काम करू शकता. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो हा, की तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो. का मिळतो? तर तुम्ही परस्पर आदर ठेवता एकमेकांचा, तुम्ही संवाद आणि सहकार्याची भावना ठेवता एकमेकांना. आणि कोणतीही स्त्री असेल ना, तिला ह्या दोन्हीही क्षेत्रामध्ये काम करत असताना जर घरामध्ये व्यवस्थित आदर मिळत असेल, परस्पर संवाद होत असतील, त्यानंतर तिला सहकार्य मिळत असेल ना, ती खूप आनंदाने सगळीकडे म्हणजे जिंकून येऊ शकते.
1: नक्कीच नक्कीच मॅडम. खरं म्हणजे तुम्ही हे सगळं सांभाळताना किंवा हे सगळं काम करताना किंवा दोन्ही फॅमिलीला सगळं सांभाळताना एक महिला म्हणून किंवा असंच साधारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी आली जिथं तुम्ही खचला होतात?
0: आता मोठी अडचण केव्हा आली असं आत्तापर्यंत तर अडचण नाही आली. फक्त मी सुरुवातीला अगदी मी 12वीला होते आणि 12वीला माझा निकाल लागल्याबरोबर वडील हार्टअटॅकने एक्सपायर झाले. त्यावेळेस मला सगळीकडे अंधार वाटत होता की आणि माझं आणि माझ्या बाबांचं बॉन्डिंग खूप होतं. इतकं बॉन्डिंग होतं की आम्ही ॲडमिशन मेडिकलचं ॲडमिशन करायचं याबद्दल खूप चर्चा असायची आमची. पण तो काळाचा असा काही घात होता की त्यामध्ये बाबा एक्सपायर झाले. त्यावेळेस मला अगदी इतकं खूप डोंगर कोसळल्यासारखं वाटलं की काय करणार. पण आईने हिंमत नाही हरली. आईने मला बी एस सीला ॲडमिशन घेऊन दिले. त्याच्यानंतर एम एस सी केलं मी, बी एड केलं आणि ह्या प्रवाहात शिक्षक या म्हणजे प्रवाहामध्ये माझा प्रवास सुरू झाला.
1: त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणार आहे आणि अजूनही आहे आणि पुढेही असणार आहे. त्यामुळेच तुम्ही एवढं छान काम करता आहात मॅडम. त्यांची आठवण तर नेहमी येत राहील पण त्यांचे आशीर्वादही सोबत आहेत आणि ते आपल्यासोबतच आहेत. तुम्हाला बघताय तुमचं प्रगती पाहून त्यांना खूप छान वाटत असेल आता.
0: नक्कीच कोमल.
1: आणि मॅडम खरं म्हणजे एक महिला जी असते जी घरासाठी फॅमिलीसाठी राबत असते, कष्ट करते, बाहेरही कष्ट करते, घरातही कधी म्हणत नाही की हे घर माझं नाही, मी एकटीच का करू, ती करते, तर एका महिलेला काय हवं असतं या सगळ्या बदल्यामध्ये किंवा एक महिला म्हणून तिचं मन काय म्हणत असतं?
0: हे पा, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असताल, तुम्ही घरी असताल, तुम्ही समाजात वावरत असताल, तर स्त्री म्हणून तिला फक्त प्रत्येक ठिकाणी आदराची भावना या आदराच्या भावनेने वागवणं फार गरजेचं आहे. ती किती शिकली आहे स्त्रीलाच नाही तर तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवलं तर नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला शेवटी ही काय की तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं.
1: बरोबर.
0: तुम्ही आदर द्या तुम्हाला म्हणजे तुम्हालाही तोच मिळेल आदर. त्यामुळे आदराची भावना फार असणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्री ही दुय्यम आहे आणि मेल डॉमिनेटिंग आहे असं नसावं.
1: बरोबर. पण आता सध्या समाजात या गोष्टी खूप घडत आहेत तर या कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महिलेने देखील स्वतःसाठी आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे. तर आज या निमित्त महिलांना काय सांगाल?
0: आता महिलांना सांगायचं तर माझ्या सगळ्या मैत्रिणी या महिला म्हणजे. आणि महिलांना मी एवढंच सांगू शकते की आज आपण या डिजिटल युगात जगतोय, वागतोय, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे आणि खूप जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो.
1: बरोबर.
0: स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो आपण. तर प्रत्येक महिलेने इतरांची काळजी घेतानाच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देणं गरजेचं आहे असे मला वाटते.
1: नक्कीच.
0: दररोज स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. नवनवीन स्किल, काही कौशल्य शिकत राहा. तंत्रज्ञानाचा विवेकाने वापर करा. म्हणजे खूप अतिरेक पण करू नका. आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात सातत्याने गुंतवणूक करत राहा. ती या काळाची गरज पण आहे. कारण आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम स्त्री हीच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचं खरं काय आहे, एक बळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याकरिता इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती आहे. म्हणजे भारतीय संस्कृती हेच सांगते.
2: म्हणजे

0: विवाहित स्त्री सगळे पहिले इतरांसाठीच जगतात. इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती सांगते. ही आपली संस्कृती जपताना, म्हणजे जपलीच पाहिजे ती, ही आपली संस्कृती जपताना स्वतःला जपत जगणं ही आजच्या काळाची गरज देखील आहे हे स्त्रीने लक्षात घेतलं पाहिजे. हा खूप महत्वाचा संदेश मला आजच्या सगळ्या महिलांना द्यायचा आहे.
1: नक्कीच. आणि मॅडम, जेव्हा आपण स्वतः हॅपी असतो, आनंदी असतो, तेव्हा आपण समोरच्याला आनंदी ठेवू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे हे खूप महत्वाचं होतं आणि खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मॅडम, खरं म्हणजे आता येऊयात तुमच्याकडे, कारण जसं तुम्ही सांगता की स्वतःसाठी जगा, आता तुम्ही स्वतःसाठी काय करता हे बघूयात. तर आवडणाऱ्या गोष्टी काय काय आहेत?
0: मला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे मला प्रवास आवडतो.
1: आत्तापर्यंत कुठे कुठे फिरलात?
0: आत्तापर्यंत भारतातील बरेच ठिकाणं झाले माझे. राजस्थान झालंय, काश्मीर झालंय, गोवा आहे, त्यानंतर इकडे केरळ झालंय. आत्ता कदाचित काही आठवणार पण नाही मला, पण भरपूर भटकून आलेले आहे मी. प्रवास खूप आवडतो, गाणे ऐकायला खूप आवडतात मला, प्रेरणादायी व्यक्तिमत्व वाचायला खूप आवडतात मला, त्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर चालायला आवडतं मला, ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यानंतर बागकामही आवडतं, म्हणजे ह्या गोष्टी. कुकिंग आवडतं, पण नेहमीच आवडतं असं नाही, पण आवडतं. कुकिंग पण आवडतं वेळप्रसंगी. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आवडतात.
1: आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वाचायला आवडतं, वाचायला आवडलं, वाचलं की लिखाण सुचतं, तर तुम्ही लेख देखील लिहिता, तर ते कसं सुचतं?
0: आत्तापर्यंत विद्यार्थ्यांकरताच लेख लिहिले गेले, आणि ते सुद्धा मानसशास्त्र या विषयावरच लिहिलेले आहे मी. म्हणजे परीक्षेला जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना भरपूर ताणतणाव असतो, तर ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजे, पालकांनी देखील विद्यार्थ्यांनी देखील त्यावर काही लेख लिहिले मी. त्यानंतर तुम्ही आनंदी स्वतःला कसं ठेवू शकता याकरिता देखील मी काही वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत.
1: अरे वा मॅडम, आतापर्यंत कोणाकोणाला वाचलं?
0: प्रेरणादायी व्यक्तिमत्व का? अच्छा, तर त्यामध्ये सुधा मूर्ती आहेत. मला आनंद नाडकर्णी पण खूप आवडतात, म्हणजे त्यांचे सायकोलॉजीचे स्पीच बऱ्याचदा मी ऐकते, आणि त्यांची पुस्तकं भरपूर वाचून झालेली आहे. आता वाचण्यात आलेली भरपूर अशी पुस्तकं आहेत की प्रत्येक, म्हणजे आता ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी ज्ञानेश्वरीमधून सुद्धा त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी एवढ्या कमी वयामध्ये, आता हे त्यांचं संचित होतं, त्यामुळे त्यांना हे सगळं परमेश्वराकडून आलेली सगळी प्रेरणा होती, पण इतकं काही शिकण्यासारखं आहे, आपल्या भगवद्गीतेतूनही शिकण्यासारखं आहे. म्हणजे असं जे जे आवडतील पुस्तकं ते प्रत्येक मी वाचत गेले, जे आवडलं ते स्वतःमध्ये म्हणजे आत्मसात करण्याचा प्रयत्न करत गेले.
1: आवडते लेखक कोण आहेत?
0: आवडते लेखक सुधा मूर्ती पण आवडतात मला, आणि वपू काळे पण आवडतात.
1: अरे वा, वपू काळे, म्हणजे त्यांचं लेखन म्हणजे विचारच नका. आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की जुनी गाणी ऐकायला आवडतात, तर आवडत्या गायिका?
0: आवडत्या गायिका मला लता मंगेशकरही आवडतात. त्यानंतर आशा भोसलेंचे सुद्धा काही ठराविक गाणे आहेत की ते, आणि असे जुनेच आवडतात असं नाही, नवीन गाण्यांना सुद्धा मी भरपूर मनापासून ऐकते. अरिजित सिंगचे पण गाणे मला भरपूर आवडतात.
1: फक्त ऐकता की कधी गुणगुणता देखील?
0: हो, ऐकत असताना गुणगुणतो. आता मी इथे कुठेही बाथरूम सिंगर होणार नाहीये.
1: चालेल, आम्हाला आवडेल तुमचा आवाज ऐकायला, कारण बोलतानाच एवढा छान आवाज आहे. मॅडम, खरं म्हणजे आपली एक बकेट लिस्ट ठरलेली असते, आता सध्या बकेट लिस्ट मध्ये काय काय आहे?
0: म्हणजे माझे पुढचे प्लॅन्स थोडक्यात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, माझ्यासाठी शिकणे आणि शिकवणे ह्या सतत चालणाऱ्या प्रवासातील घटना आहे माझ्या, शिकणे आणि शिकवणे. तर पुढील काळामध्ये सुद्धा मला असं वाटतंय की मानसशास्त्र आणि समुपदेशन या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांपर्यंत निश्चित पोचावं, म्हणजे हा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आणि यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक पालकत्व कसे असावे, आणि या डिजिटल युगामध्ये काय काय आव्हानं आहेत या विषयांवर काम करण्याची माझी ही सुद्धा मनापासून तयारी आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या शाळेंमध्ये समुपदेशनाची खूप गरज असते, पण तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देणे हे पण माझं स्वप्न आहे की जेणेकरून ते मुलं सुद्धा त्या बाबतीत जास्तीत जास्त अवेअर होतील, किंवा मग यासाठी कार्यशाळा घेणे, त्यावर काही व्याख्याने देणे, लेखन करणे, हे अगदी जनजागृतीचे उपक्रम करावेत असंही मला मनोमन म्हणजे बकेट लिस्टमध्ये ठेवलेलं असते मी माझ्या. म्हणजे हा जो काही प्लॅन आहे की या प्रत्येक प्लॅनमध्ये मला असं वाटतं की जिथे शिकण्याची संधी मिळेल तिथे मी विद्यार्थी होणार,
1: नक्कीच नक्कीच,
0: आणि जिथे शिकवण्याची संधी मिळेल ना तिथे मी शिक्षक होणार आहे.
1: अरे वा,
0: ह्या गोष्टी मी अगदी मनामध्ये म्हणजे ठेवूनच पाऊल पुढे टाकलेलं आहे की मला विद्यार्थी पण होता आलं पाहिजे, मला शिक्षक पण होता आलं पाहिजे.
1: आणि मॅडम, तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने काम करता आहात, जेवढं स्वतःला सांभाळून इतर सगळं सांभाळून काम करता आहात, नक्कीच तुम्ही लवकरात लवकर तुमचे हे प्लॅन्स पूर्ण कराल हा आमचा विश्वास आहे. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान मन मोकळ्या गप्पा मारलात आणि सगळंच सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू कोमल, थँक्यू सो मच.
1: मॅडम, जाता जाता कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: सध्या रिसेंट नवीन एक मूव्ही आली आहे हक पिक्चर मधलं, कबूल है गाणं.
1: अरे वा, चालेल, नक्की
0: तुमच्यासाठी नवीन गाणं
1: हे गाणं प्ले करतोय. तर मॅडम, पुन्हा एकदा खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे ना अजूनही बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळोअभावी आपण इथेच थांबतोय. पुन्हा कधीतरी भेटूयात आणि या गप्पा मारूयात.
0: शुअर, नक्की. थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आज आपण संवाद सखींशी या कार्यक्रमामध्ये, या शोमध्ये शुभांगी जोशी यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि मॅडमनी इतकं छान सांगितलं की ऐकतच राहावं असं वाटत होतं. त्या एक शिक्षिका आहेत, काउन्सलर आहेत आणि अनेक गोष्टी करत असतात, आणि त्यांचा हा संवाद खरंच खूप छान होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no.

नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ संध्या काळ मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आपल्या कॉलेज कट्टा या शो मध्ये आपण दर आठवड्याला दर रविवारी विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि क्रीडापटूंच्या अशा विविध व्यक्तिमत्वांच्या बाईट्स घेत असतो, विविध लोकांशी आपण संवाद साधत असतो, मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत संस्कृती सेराव मॅडम, यांच्याशी संवाद साधला आहे डिझाईनची विद्यार्थिनी कोजागरी जोशी हिने.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे तुमचीच मैत्रीण कोजागरी. तुम्हाला पुन्हा भेटायला आली आज या शो मध्ये, ज्याचं नाव आहे डिझाईनची पाऊलवाट. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत संस्कृती सराव मॅडम. संस्कृती मॅम ह्या मूळच्या नगरच्याच आहेत, त्या आता मुंबईत कार्यरत आहेत. मॅम ह्या आता डिझाईन एज्युकेटर म्हणून काम करतात, त्या डिझाईन शिकायला उत्सुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्या सगळ्यांसाठी, लहान मोठ्यांसाठी डिझाईन थिंकिंगचा वर्कशॉप सुद्धा घेतात. त्यांना डिझाईनच्या कामाबाबत खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी PNG ज्वेलर्स ह्या नामवंत कंपनीमध्ये पण अनेक वर्ष असिस्टंट मॅनेजर आणि मग मॅनेजर ह्या पदावर कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर वासुपती ज्वेलर्स, बोरोसिल ग्लास वर्क्स, RD&M प्रायव्हेट लिमिटेड या अनेक संस्थेमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. मॅमनी मला सुद्धा स्वतःला डिझाईन एंट्रन्स साठी मार्गदर्शन केलं होतं. त्यांना अनेक अवॉर्ड त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय स्तरावरही मिळालेले आहेत. अशा प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि आज त्यांच्याशी आपण मस्त गप्पा मारूया. मॅम नमस्कार, तुमचं रेडिओ नगर मध्ये ह्या शो मध्ये खूप खूप स्वागत करते मी.
1: नमस्कार कोजागरी, आणि खूप खूप आभार मला तू आज इथे बोलवलंस गप्पा मारण्यासाठी.
0: मॅम सर्वात पहिले म्हणजे तुमचं बालपण कसं होतं? तुम्हाला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड होती का, चित्रकलेची आवड होती का?
1: माझं लहानपण म्हणजे तर हे इतकं छान गेलेलं आहे, कारण की माझी आई स्वतः खूप मोठी चित्रकार आहे, त्यामुळे चित्रकलेबद्दल किंवा नवीन नवीन गोष्टी बदलवण्याबद्दल किंवा काही म्हणजे आजूबाजूचं सौंदर्य बघण्यामध्ये ह्याच्या सगळ्याचा जो पाया आहे तो माझ्या बालपणामध्ये माझ्या आईनी माझं तो करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच खूप म्हणजे काय म्हणतो ना एन्जॉय केलेला आहे की ड्रॉइंग, क्राफ्ट यासारख्या गोष्टी करणं, नवीन नवीन गोष्टी बनवणं, या सगळ्याचं श्रेय माझ्या आईला जातं की तिने लहानपणापासून माझ्याकडनं खूप वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला आणि मी स्वतः खूप काही गोष्टी करायला लागल्या त्याच्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं मी खूप लकी होते, माझ्या आईमुळे मला हे खूप छान एक वेगळी दिशा मला भेटली असं मला म्हणता येईल.
0: आणि मग इथूनच तुम्ही डिझाईनच्या क्षेत्राकडे मग वळालात, राईट?
1: डिझायनिंगचं म्हणशील तर खरं म्हणजे आपल्या नगर सारख्या शहरात बऱ्याच जणांना माहिती नव्हतं आणि मी जेव्हा 11वी 12वीला होते त्या काळातही बऱ्याच म्हणजे मला स्वतःला सुद्धा एक्झॅक्टली आयडिया नव्हती की नक्की काय आहे डिझायनिंग मध्ये. पण आई त्यावेळेस बऱ्याच मुलांना गाईड करत होती आर्किटेक्चर डिझाईन, म्हणजे ड्रॉइंग चांगलं असेल तर सगळ्यांना असं वाटायचं की एकतर तुम्ही जीडी आर्ट किंवा फाईन आर्ट मध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता किंवा आर्किटेक्चर एक अजून त्यावेळेस होतं. डिझायनिंग हे खूप नवीन फील्ड होतं ज्यावेळेला मी डिझायनिंग मध्ये डिसिजन घेतलेला घ्यायचा. ड्रॉइंग चांगलं आहे त्याच्यामुळे काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड मध्येच काम करायचं हे नक्की होतं. पण जेव्हा नॅशनल कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आईच्या मार्गदर्शनामुळे तेव्हा मग खरी आयडिया आली की इथे काय काय असतात, की डिझायनिंग मध्ये सुद्धा खूप फील्ड असतात, की डिझायनिंग म्हणजे फक्त त्या काळामध्ये लोकांना फक्त फॅशन डिझाईन किंवा इंटेरियर डिझाईन या दोन गोष्टी पलीकडेही काही असतं हे माहिती नव्हतं. तेव्हा मग नॅशनल कॉलेजेस आहेत आपल्या भारतामध्ये, म्हणजे आपल्या भारत सरकारनी काढलेले कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये इतके चांगले कोर्सेस आहेत हे तेव्हा कळलं आणि त्यामुळे मग डिझायनिंग मध्ये जाण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला आणि तो आता मला खूप छान वाटतं की मी तो निर्णय त्यावेळेस घेतला. त्याच्यामुळे मला खूप नवीन फील्ड शिकायला मिळाले, म्हणजे मी तेव्हा ऍक्सेसरी डिझायनिंग मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी च्या बँगलोरच्या कॅम्पसमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर तिथे गेल्यानंतर ऍक्सेसरी डिझायनिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय असू शकतं हे जेव्हा तिथे शिकायला मिळालं तेव्हा मला वाटत होतं की मी ऍक्सेसरी डिझायनिंग मध्ये काम करेल पुढे जाऊन. पण बाय द टाइम आय रीच माय लास्ट इयर तोपर्यंत रिटेल डिझाईन नावाचं एक नवीन फील्ड तेव्हा उदयाला आलं होतं. रिटेल डिझायनिंग म्हणजे काय, तर शॉपिंग मॉलचं डिझायनिंग करणं, त्याच्या आतमधले शॉप्सचं डिझायनिंग करणं किंवा व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणजे कुठलंही प्रॉडक्ट दुकानामध्ये तुम्ही कसं सजवता ज्याच्यामुळे त्याचा सेल वाढू शकतो याचा मागे सायन्स आहे आणि त्याचं डिझायनिंगचं काम लोक करतात. तर ह्या गोष्टी मी मला तेव्हा तिथे शिकले, त्यामुळे मग रिटेल डिझायनिंग मध्ये मी बरेच वर्ष काम केलं. तर असं हळूहळू या फील्डमध्ये आल्यानंतर मला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या त्यामुळे माझं डिझायनिंगचं हे करिअर तिथे स्टार्ट झालं.
0: अच्छा मॅम, तुम्ही आता नॅशनल इन्स्टिट्यूट बद्दल बोललात, तुम्ही तिकडे ऍडमिशन तुम्हाला मिळाली होती आणि तुम्ही निफ्ट आणि NID ज्या दोन्ही नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत तिथून दोन्हीकडून तुमचं शिक्षण झालेलं आहे, तर मग त्याचा अनुभव कसा होता, त्या नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये कसं वेगळं होतं तुमचं जीवन?
1: आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं की त्याच्यामध्ये एक पाठ्यपुस्तक आहे, त्याच्यातले धडे आहेत, ते कविता आहेत किंवा हे प्रश्न आहे त्याचं हे उत्तर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पाठ कराव्या लागतात, गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि एक सेट असतं की हे हे एवढं आहे आणि ह्याच्यातनच येणार. पण जेव्हा तुम्ही डिझायनिंग मध्ये शिकायला जाता तर तिथे कुठलाही असं सेट करिक्युलम म्हणजे तसं नाहीये की हे पुस्तक घेऊन तुम्ही हे पाठ केलं आणि ह्याचं तुम्हाला उत्तर द्यायचंय. डिझायनिंग मध्ये ते तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतात, तुम्ही स्वतः म्हणजे अभ्यास करा, स्वतःचे प्रश्न निर्माण करा, स्वतः त्याची उत्तरं शोधा, म्हणजे तुम्ही स्वतःचं पुस्तक स्वतः तयार करा की तुम्ही एखाद्या टॉपिकवरचा रिसर्च करून त्याचे प्रश्न सोडून त्याच्यावरती एक डिझाईन सोल्युशन काढून आणायचं. एक वेगळा दृष्टिकोन तुमच्याकडे येतो की तुम्ही दुसरीकडे उत्तरं शोधायला जाण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यासाठी काम करता आणि ते मेथडॉलॉजी जी आहे ती जी प्रोसेस आहे ती तुम्हाला डिझाईन कॉलेजमध्ये शिकवली जाते. आणि निफ्टमध्ये तो बेस तयार झाल्यानंतर बरेच वर्ष मी काम केलं आणि जेव्हा मी NID मध्ये गेले, NID मध्ये मला अजून पुढे त्याच्याबद्दल म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची वृत्ती, अजून डिटेलमध्ये त्याचं रिसर्च करण्याच्या टेक्निक्स हे सगळं NID मध्ये मला शिकायला मिळालं. दोन्ही कॉलेजचे एक्सपिरियन्स खूप चांगले होते आणि प्रत्येक अनुभव एक आपल्याला शिकवून जातो आपल्या आयुष्यात तसंच आहे आणि त्या अनुभवाचा मग तुम्ही तुमच्या डिझायनिंग मध्ये पण उपयोग करू शकता प्रत्येक गोष्टीचा. हे खूप म्हणजे प्रॅक्टिकल लर्निंग जे आपण म्हणतो याच्यावर खूप भार दिला जातो निफ्ट आणि NID मध्ये.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे ह्या कुठल्याही म्हणजे लर्निंग प्रोसेस मध्ये कधी कुठे कंटाळा आला नाही किंवा कधी असं वाटलं नाही की हे मी का करते. इनफॅक्ट प्रत्येक गोष्ट शिकताना खूप उत्सुकता होती, प्रत्येक गोष्ट शिकताना खूप नवीन नवीन शिकल्यामुळे खूप छान वाटत होतं आणि एक इन्स्पिरेशन मिळत होतं की अजून काय काय नवीन करता येईल या फील्ड मध्ये.
0: हा
1: खूप वेगळा आणि छान अनुभव होता या दोन्ही इन्स्टिट्यूट मध्ये शिकलं.
0: तुम्ही अजून MPWE हे एक प्रोग्राम मधून तुम्ही शिक्षण पण घेतलेलं आहे, हा प्रोग्राम पण तुम्ही केलेला आहे, मग ते काय असतं त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा.
1: आपल्याला सगळ्यांना माहितीये भारतामध्ये IIM जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांचं जे बँगलोरचं जे कॅम्पस आहे त्यांनी वुमेन ऑन्टरप्रनर्स म्हणजे ज्या महिला आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना मदतीसाठी एक छोटा कोर्स त्यांनी तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ते त्यांना शिकवतात की जर तुम्हाला एक व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक बिझनेस प्रपोजल तयार करावं लागतं, तर त्याच्यासाठी काय काय लागू शकतं, तर तुम्ही फंडिंग कुठून घेऊ शकता, तुमचं अकाउंटिंग कसं पाहिजे, फायनान्सेस, तुमचं प्रोडक्शन असेल, तुमचं मार्केटिंग असेल. तर ओव्हरऑल जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय उभा करता तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे या सगळ्याचा बेस जो आहे तो या कोर्समध्ये ते शिकवतात आणि हा खूप चांगला कोर्स आहे सगळ्या महिलांना ज्यांनाही मदत पाहिजे तिथे सगळ्या पद्धतीची मदत सुद्धा मिळते. तर हा MPW कोर्स हा खूप महत्वाचा असतो की तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाची उभारणी, नेतृत्व, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन या सगळ्याची खोल माहिती किंवा एक समज तुम्हाला तिथे घेतात आणि ते केल्यामुळे मला अजून माझ्या म्हणजे पूर्ण करिअरसाठी एक वेगळा दृष्टिकोन, एक माझ्या व्यक्तिमत्वात झालेला फरक खूप होता तिथे. कारण काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुम्ही ते कसे टॅकल करू शकता बिझनेस करायचं असेल, तर ते सगळ्या गोष्टीचं शिक्षण मी तिथे घेतलेलं. हा खूप छान कोर्स आहे जे आपण महिलांना करायचं, त्यांच्या वेबसाईटवर त्यांचे सगळे डिटेल्स आहे आणि त्यांचे अलुमनाय नेटवर्क पण खूप स्ट्रॉंग आहे.
0: अच्छा, ओके. मग आता शिक्षणापासून आपण परत डिझाईन कडे वळूया. आता मॅम, तुम्ही डिझाईन मध्ये खूप वर्ष कार्यरत आहात, तर आता आत्ताचा तुमचा डिझाईन वरचा काय दृष्टिकोन आहे?
1: मला म्हणशील तर डिझायनिंग म्हणजे माझ्यासाठी फक्त सुंदर वस्तू तयार करणं नाही आहे, तर बेसिकली लोकांची जी समस्या असेल किंवा त्यांची जी रिक्वायरमेंट असेल, किंवा त्यांना आपण एक अर्गोनॉमिक्स म्हणतो की त्यांच्या अर्गोनॉमिक्स म्हणजे की एखाद्या मनुष्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपण प्रॉडक्ट डिझाईन करणं हे खूप महत्वाचं असतं, आणि तरच ते डिझाईन ते उपयुक्त ठरतं. आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपण बरेच प्रॉडक्ट बघतो की ते फक्त शो पीस साठी असतात किंवा असे जे बरेचदा आपण नाही चालत, पण काही प्रॉडक्ट्स खूप चालतात. तर याच्या मागे जर तुम्ही व्यवस्थित रिसर्च केला, स्टडी केला एक्झॅक्टली काय रिक्वायरमेंट आहे आणि त्या पद्धतीने डिझायनिंग केलं, तर डिझायनिंग इज अ व्हेरी गुड प्रोसेस टू अंडरस्टँड अँड कम अप विथ अ सोल्युशन. म्हणजे आयडीओ नावाची एक संस्था आहे USA, विच इज नोन फॉर इट्स वे ऑफ डिझायनिंग थिंग. तर त्याचे जे ओनर आहे ते नेहमी हे म्हणतात की तुम्ही जर ह्युमन एस्पेक्टचा विचार करून जर कुठले प्रॉडक्ट केलं तर ते कधीही सक्सेसफुलच होणार. तर मला हे गोष्ट खूप छान शिकायला मिळली या सगळ्यामध्ये, की तुम्हाला सगळ्या बाजूने दृष्टिकोनातून विचार करून जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे डिझायनिंग करणं हे खरं महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे एक चांगलं डिझाईन म्हणजे सौंदर्य पण, म्हणजे सुंदरही असू दिसायला पाहिजे, त्याची कार्यक्षमता म्हणजे त्याचं जे रिक्वायरमेंट आहे, आणि प्लस एक मानवी गरज म्हणजे त्याची काय रिक्वायरमेंट आहे एका मनुष्याला किंवा ह्युमनला, त्याचं बॅलन्स साधून केलेलं डिझाईन ते खूप छान डिझाईन आहे असं माझं मत.
0: बरोबर बोललात तुम्ही मॅम. आणि तुम्हाला एवढं, तुमचा एवढा जो अनुभव आहे, एवढ्या कंपनीज मध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर तुम्ही PNG ज्वेलर्स, वासुपती ज्वेलर्स या अशा नामवंत संस्थांमध्ये काम केलेलं आहे, तर मग तो अनुभव कसा काय होता? तुम्ही त्यात म्हणजे काय काय केलं ते पण सांगा.
1: ती पण एक गंमतच आहे. म्हणजे मी कारण वसुपती किंवा PNG ज्वेलर्स मध्ये जाण्याच्या आधी माझं NID मध्ये मास्टर्स केलं, आणि मास्टर्स करायच्या आधी मी आधी म्हटल्याप्रमाणे मी रिटेल डिझायनिंग आणि विज्युअल मर्चेंडायझिंग मध्ये काम करत होते. रिटेल डिझाईन अँड विज्युअल मर्चेंडायझिंग म्हणजे वी आर वर्किंग स्पेस, म्हणजे जिथे फीट आणि इंचेस हे मेजरमेंटचं असतं साधन, जिथे मोठ्या मोठ्या ठिकाणी. आणि जेव्हा मी ज्वेलरी डिझायनिंग मध्ये आले ते दॅट वॉज टोटली ऑपोजिट ऑफ इट, कारण की फीट अँड इंचेस नंतर मी आता मिलीमीटर आणि मायक्रो मिलीमीटर मध्ये काम करत होते. म्हणजे इतकं MM मध्ये सुद्धा इतका डिफरन्स होतो की कुठल्याही डिझाईन करताना, की एका डायमंडचा 1 MM पेक्षा का छोटा डायमंड असतो, मग त्याच्या बाजूचे प्रॉन्ग सेटिंग करणे हे सगळ्याचं मेजरमेंट, तुमचं मॅथमॅटिक्सचं नॉलेज, तुमचं ऍस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्राचं नॉलेज आणि तुमचं कॉम्पोजिशन स्किल, या सगळ्या गोष्टी तिथे पण आल्या लागतात. आणि एक सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की ज्वेलरी डिझाईन म्हणजे हे इतक्या वर्षापासून चालू आलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता नवीन अजून काय दाखवणार? कारण फॉर्म मध्ये नवीन काय डेव्हलप करणार? कारण इतक्या पद्धतीने ते एक्सप्लोर झालेलं आहे ज्वेलरी डिझाईन आपल्याकडे, म्हणजे खूप वर्षापासून चालू आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये रिसर्च करणं आणि त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करून आणणं हे खूप महत्वाचं होतं. तर मग काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला एक तर तुमचं नवीन काहीतरी कंटेम्पररी मॉडर्न करणं, आणि दुसरी गोष्ट की आपल्या जुन्या कल्चर्स, कल्चरल सिग्निफिकन्स, की जुने पद्धतीचे जे डिझाईन्स आहेत त्याच्यावरनं इन्स्पिरेशन घेऊन नवीन काही तयार करणं आजच्या पिढीसाठी हे पण एक खूप मोठं चॅलेंजिंग होतं. तर या गोष्टी मला तिथे अशा पद्धतीचे चॅलेंजेस करायला मिळाले, त्यामुळे मला खूप चांगला सपोर्टही मिळाला या गोष्टीसाठी, आणि हे सगळे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आले आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही मिळालेला. तर हे खूप छान एक लर्निंग प्रोसेस होती माझ्यासाठी.
0: अच्छा अच्छा तुम्ही रिटेल मधून मग ज्वेलरी कडे कसे आलात मग?
1: तू म्हणजे इथे हे मला एक सांगावंसं वाटतं की डिझाईन हे एक फील्ड आहे ना, की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त कारण तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन केलंय म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रॉडक्ट डिझाईनच करायचं असं नाहीये. डिझायनिंग इज अ फील्ड दॅट, म्हणजे ते तुम्हाला ते स्वतंत्र देतं की तुम्ही एका फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्येही काम करू शकता, कारण ते बेसिक तुमचं जो आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं डिझायनिंग करू शकता. आणि माझा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता त्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मी इक्वल मेहनत घेऊन काम केलेलं आहे. म्हणजे मला कुठल्याही फील्डचा जरी प्रॉब्लेम दिला तर मला माहिती आहे की आता ह्या प्रोसेसमुळे मला ह्या फील्डमध्ये सुद्धा काम करता येईल. तर ते जर एकदा स्ट्रॉंग झालं तर तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्ड मध्ये काम करू शकता. त्यामुळे माझा डिसिजन जो होता ज्वेलरी डिझाईन मध्ये, कारण माझा इंटरेस्ट होता त्याच्यामुळे मी ज्वेलरीमध्ये केलं आणि मग त्याच्यानंतर आता मी डिझाईन एज्युकेशन मध्ये आहे. असं चेंज होत राहतं आणि इट इज व्हेरी नाईस की ते दॅट अलाउज यू टू, म्हणजे ते तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य
2: देतं
1: एक्सप्लोर करायला.
2: तुम्ही आता प्रोजेक्ट बद्दल मेन्शन केलं, तर तुम्ही जेव्हा पीएनजी ज्वेलर्सला असाल तुम्ही तुमच्या कामात पण बरेच प्रोजेक्ट वगैरे केले असतील, तर तो अनुभव काय होता? तुम्ही त्याच्यात काय काय प्रोजेक्ट केले होते?
1: प्रोजेक्ट बद्दल म्हणशील तर बरेच प्रोजेक्ट होते, पण एक प्रोजेक्ट खूप छान आम्ही केला होता पीएनजी मध्ये की पैठणी जी आहे आपल्या महाराष्ट्रातली, त्या पैठणीच्या साडीवरनं इन्स्पिरेशन होऊन पैठणीवर घालण्यासाठी आम्ही गोल्ड ज्वेलरीचं कलेक्शन केलं होतं. तर तो प्रोजेक्ट इतका छान होता की ज्याच्यासाठी मी ऍक्च्युली येवल्याला जाऊन सगळे पैठणी कसे बनतात त्याचे सगळे रिसर्च केलेला, नंतर आमचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या इथे जाऊन कुठले टेक्निक्स आहेत त्याच्यातलं कुठला आपण घेऊ शकतो, या मोटिव्स कुठले आपण घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी जर रिसर्च करून जे कलेक्शन आणलं होतं ते खूप छान होतं आणि ते खूप बरेच हिट झालं. तर तो एक प्रोजेक्ट खूप चांगला होता. तसे आणखी भरपूरच म्हणजे मला आता फक्त तो मात्र प्रोजेक्ट आठवणीने सांगा सर, कारण ते एक काहीतरी नवीन मोटिव्स आम्ही डेव्हलप केले होते, नवीन टेक्निक्स डेव्हलप केले होते. तर तो एक खूप चांगला प्रोजेक्ट होता आमचा.
2: वा, नक्कीच तुमचे एक्सपिरियन्सेस खूप वेगवेगळे असतील, खूप सुंदर असतील. मॅम, तुम्हाला नॅशनल ज्वेलरी अवॉर्ड आणि त्याबरोबरच रिटेल ज्वेलर्स अवॉर्ड हे असे अनेक राष्ट्रीय स्तराचे वगैरे अवॉर्ड पण मिळालेले आहेत, तर मग त्याच काय होतं, तुम्हाला कशाबद्दल अवॉर्ड वगैरे मिळाले होते त्याच्याबद्दल पण सांगा.
1: मी जेव्हा पीएनजी मध्ये काम करत होते ना तर मला हे सांगायचं होतं की त्यांनी नवीन डिझायनिंग करण्यासाठी खूप सपोर्ट केलेला, म्हणजे आपल्या रोजच्या चाकोरी बाहेरच्या गोष्टींचा विचार करून रिटेल ज्वेलर्स किंवा जे नॅशनल ज्वेलरी आहेत ते प्रोत्साहन देतात की तुम्ही काहीतरी नवीन बनवा. तर म्हणून मग अशा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्याचं प्रोत्साहन आम्हाला पीएनजी मध्ये खूप दिलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही असताना मी एक रिंग डिझाईन केली होती ज्याच्यामध्ये डायमंड जो आहे तो कुठून येऊन पुढे येतो, ती प्रोसेस जी आहे ते आम्ही त्या रिंगच्या थ्रू दाखवली होती की जमिनीच्या आतमध्ये जे वेगवेगळे लेयर्स असतात आपले त्याच्या आतमध्ये कोशाच्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स मध्ये तो डायमंड असतो आणि तो खूप रॉ फॉर्म मध्ये असतो आणि मग तो बाहेर येतो आणि येताना जे फायर वगैरे आहे तर त्याचे ज्वाला आणि त्याचे वेगवेगळे पार्ट तुकडे पडणं वगैरे आणि त्याच्यातनं त्या पूर्ण प्रोसेस मधनं साऊंड सुलाकून जेव्हा तो डायमंड बाहेर येतो त्याला ते महत्व मिळतं आणि त्याला पैलू दिले जातात. तर ती अशी एक रिंग होती खूप मोठी जी दोन बोटामध्ये घालू शकतो आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाचं ब्लॅक गोल्ड फिनिशचे आम्ही ते स्टोन टेक्स्चर केले होते आणि त्याच्यातनं बाहेर येणारे वायर्स फायर शेप मध्ये आणि छोटे छोटे डायमंड जे असं फ्लेअर्स होते त्याच्यामध्ये आम्ही एनॅमलिंग पण केलं होतं थोडं ऑरेंज रेड कलर मध्ये आणि सेंटरला एक मोठा डायमंड जो एकदम हाय वरती आलेला आहे आणि ती पूर्ण जो प्रोसेस आहे जेनेसिस त्याला म्हणतात ते पूर्ण प्रोसेस आम्ही एका रिंग मध्ये दाखवते आणि त्या रिंगला एक अवॉर्ड मिळालं होतं.
2: वा, खूपच सुंदर. ते आयडियाज किती छान आहे, किती वेगळे.
1: आणखी एक प्रोजेक्ट मला सांगायचं वाटतं की प्लॅटिनम गिल्ड जे आहे त्यांचं एक अवॉर्ड होतं की प्लॅटिनम मटेरियल हे खूप हार्ड असतं कुठल्याही करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कॉम्पिटिशन होतं की तुम्ही नवीन काय बनवू शकता. तर तेव्हा पण आणखी एक रिंग डिझाईन केली होती की ज्याच्यामध्ये ज्योमेट्रिकल पॅटर्न मध्ये डायमंड शेपचे पेटल्स होते फुलाचे आणि ते पेटल्स रोटेट होतात आणि प्रत्येक रोटेशनला प्रत्येक साईडला वेगवेगळे फिनिशिंग दिले होते. ऑल्टरनेट पेटल्सला वेगळे फिनिशेस होते, काहींना ब्रश टेक्स्चर होतो, काहींना थोडस वेवी टेक्स्चर होतं, काही ठिकाणी डायमंड होते. प्रत्येक रोटेशनमुळे तुम्ही ते थांबू पण शकता ते रोटेशन, म्हणजे इट माइट लुक लाईक अ क्लोज बड, म्हणजे कळीपासून फुललेल्या फुलापर्यंत असं ते ओपन क्लोज होऊ शकतं. आणि एव्हरी रोटेशन म्हणजे प्रत्येक रोटेट केल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळे पॅटर्न्स दिसू शकतात, तर तुम्ही ती रिंग कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीने घालवू शकता. आणि हे प्लॅटिनम मध्ये पहिल्यांदा हे एक्सप्लोरेशन झालं होतं, तर त्या ह्याच्यासाठी पण आम्हाला अवॉर्ड मिळाला होता पीएनजी ज्वेलर्स त्या वर्षी.
2: खूपच सुंदर मॅडम, ह्या आयडियाज खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप सुंदर नवीन नवीन अशा आहेत. मॅम, तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी अकॉम्प्लिश केलेल्या आहेत, एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे, एवढ्या शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, तर मग तुम्हाला ह्याच्यात काही अडचणी अडथळे वगैरे आलेत का? आणि ऑब्व्हियसली आता ह्या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाचा पण एक खूप मोठा हात आपल्या मागे असतो, तर त्यांचा सपोर्ट वगैरे कसा होता?
1: अडचणी नेहमीच येतात, प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात आणि माझ्याही आयुष्यात येतात. आता बरेच वेळेला असं होतं की एखादा प्रोजेक्ट असेल, तुम्हाला मटेरियल नाही मिळत किंवा वेळेमध्ये ते पूर्ण होत नाही किंवा त्या गोष्टी सेल होत नाही, कधी आपल्याला वाटतं की ही गोष्ट होती पण ते नाही सेल झालं. पण त्या गोष्टी मला एवढ्या आठवत नाही जेवढं मी त्याच्यावरती काम केल्यानंतर जे सोल्युशन मध्ये मला जे सक्सेस त्याच्यानंतर मिळालं ते मला जास्त आठवतं. मला असं वाटतं की प्रत्येक अडचण जी मला आली ना ती मला काहीतरी नवीन शिकवून गेली आणि दॅट बिकेम माय स्टेपिंग स्टोन, की त्याच्यावरनं मात करून मी पुढे जाऊन जे अचीव्ह केलं ते माझ्यासाठी जास्त लक्षात राहतं. मी माझ्या स्टुडंट्सला पण नेहमी सांगते की तुमचं काही चुकलं तर तुम्ही तिथे थांबू नका, तुम्ही तिथे ते शिका आणि ते पुन्हा करा आणि पुढे जा. ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात नेहमी हे केलेली आहे. आणि कुटुंबाचं म्हणजे तर मला खूप चांगला सपोर्ट माझ्या आईनी दिलेला, की कधीही काही झालं तरी तू घाबरू नकोस किंवा हे चांगलंच होणार आहे, त्याच्यामध्ये तुला काहीच हे करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाही असं. आणि आताही माझा नवरा किंवा माझी मुलगी आता जे आहे ते सगळे मला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करतात की नाही तू हे कर, आम्ही आहोत, तुला काही मदत. आणि फ्रेंड्स माझे मला ही खूप चांगली सपोर्ट सिस्टीम असल्यामुळे या सगळ्या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी मला खूप प्रोत्साहन मिळालं त्यांच्यामुळे. त्यांची खूप ऋणी आहे आज त्याच्यासाठी.
2: बरोबर, तुम्ही एक खूप सुंदर गोष्ट बोललीत मॅम की फेलियर मध्ये तुम्ही थांबलं नाही पाहिजे, तुम्ही पुढे जायला पाहिजे आणि सक्सेस हे जे आहे हे तुम्हाला जास्त आठवले पाहिजे फेलियर पेक्षा. तर सगळ्यात सक्सेस स्टोरी ज्या सुरू होतात त्या सुरू होतात गुरुपासून. आणि आता तुम्ही डिझाईन एज्युकेटर म्हणून काम करताय, तुम्ही गुरुचं काम करताय आणि तुम्ही नवीन नवीन स्टुडंट्सना मार्गदर्शन करताय, तर मग इथे आता डिझाईन एज्युकेटर व्हायचं तुम्ही काय ठरवलं? मग
1: इथे म्हणशील तर दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे की मी आतापर्यंत जे शिकलीये ते मला दुसऱ्यांना म्हणजे सांगायची एक इच्छा होती किंवा त्यांना सुद्धा हे ज्ञान असायला पाहिजे असं मला खूप वाटायचं. आणि म्हणजे आपल्याला जे मिळालंय ते दुसऱ्यांना पण देता यायला पाहिजे हे माझं मत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोविडच्या काळामध्ये तेव्हा जे छोटे गावं होते म्हणजे औरंगाबादच्या जालना, कोपरगाव, संगमनेर अशा ह्याच्या गावांमध्ये जिथे ह्या खूप टॅलेंटेड मुलं होते की ज्यांना हेल्प नव्हती, ह्या सगळ्यांना डिझायनिंग मध्ये यायचं होतं पण त्यांना प्रॉपर गायडन्स नव्हता आणि सपोर्ट नव्हता, तर तेव्हा मग मी त्यांना हेल्प करण्यासाठी मी जे क्लासेस चालू केले तेव्हा ज्याच्यामुळे ह्या टू टायर थ्री टायर सिटीज मध्ये पण खूप टॅलेंटेड मुलं आहेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना गायडन्स मिळावं आणि ते सुद्धा त्यांना हे नॅशनल कॉलेज सारखे प्लॅटफॉर्म मिळावे म्हणून मी हे ऍक्च्युली क्लासेस चालू केले. आणि म्हणूनच अजूनही मी खूप मोठ्या प्रमाणात नाही, मी खूप कमी स्टुडंट घेते दरवर्षी आणि फक्त ज्यांना सिन्सिअरली काम करायचं आणि खरंच पुढे जायचंय त्यांनाच मी फक्त मार्गदर्शन करते. तर जे काय मी शिकले आहे ते त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करते म्हणून ऍक्च्युली मी हे चालू केलं.
2: अच्छा, मग आता तुमच्याकडे जे विद्यार्थी येत असतील त्यांना पण आता डिझाईन हे क्षेत्र जास्त अजूनही माहिती नाहीये लोकांना, तर त्याच्याबद्दल त्यांना पण बरेच प्रश्न असतील, तर मग तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे मग मार्गदर्शन करता?
1: प्रश्न तर बरेच असतात की कुठले कॉलेजेस आहे, काय प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत, डिझायनिंग झाल्यानंतर पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज असतात वगैरे. तर मी त्यांना हे सांगते की सध्या भारतामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, म्हणजे आपले नॅशनल कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सगळ्यात पहिलं डिझाईन कॉलेज होतं आपल्या भारतामध्ये. ते सगळ्यात चांगलं कॉलेज आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी सगळे कोर्सेस दिलेले आहेत आणि ते तुम्हाला पूर्णपणे इंडिपेंडेंट बनवतं आणि खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नेफ्ट, याचे बरेच ब्रँचेस आता भारतात झालेले आहेत. नॉर्थ काश्मीर पासून साऊथला केरला मध्ये किंवा मणिपूर पासून इकडे दमण पर्यंत वगैरे बऱ्याच ठिकाणी नेफ्टचे ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगले फॅकल्टीज आणलेले आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज त्यांचं सेंट्रलाइज सिस्टीम आहे त्यांच्या प्लेसमेंटसाठी. तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आणि आय आय टीचे सुद्धा आता डिझाईन कॉलेजेस आहेत, म्हणजे आय डी सी झालं मुंबई पबईचं, तर त्यांचे सुद्धा डिझाईन कॉलेजेस चांगले आहेत. आणि मग प्रायव्हेटमध्ये सिम्बॉयसिस कॉलेज पुणे, एम आय टी पुणे, सॉफ्ट पुणे आहे, त्याच्यानंतर आय एस डी आय मुंबई, बिट पिलानीचं मुंबईमध्ये डिझाईन कॉलेज आहे, सृष्टी मणिपाल युनिव्हर्सिटी बँगलोर आहे, यूपीईएस म्हणून देहराडूनमध्ये आहे, आय आय सी डी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन जयपूरमध्ये आहे. असे बरेच प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आहेत. एफ डी डी आय म्हणून जे गव्हर्नमेंट आणखी एक आहे ते फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट मध्ये जे आहे त्यांचे बरेच ब्रँचेस आहेत. तर डिझायनिंगसाठी ऍक्च्युली गव्हर्नमेंटनी सध्या खूप चांगले इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आणि त्यांनी डिझाईन एज्युकेशन मार्क आणल्यामुळे क्वालिटी ऑफ डिझाईन एज्युकेशन खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे.
2: अच्छा,
1: दिस इज अ व्हेरी राईट ऑपॉर्च्युनिटी टू गेट इन टू डिझाईन. आता इंडियन डिझाईन कौन्सिल आहे, इंडिया डिझाईन मार्क आहे, भारतातले बरेच डिझाईन प्रॉडक्ट हे यांना जी आय टॅग्स वगैरे होत आहेत, त्यांना क्राफ्ट डिझाईन कॉन्सिल्स आहेत. हे सगळं सध्या भारताच्या सरकारनी जे जे पॉलिसीज आणलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप अवेअरनेस झाल्यामुळे आता डिझाईन बद्दल लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे तशा वर्क ऑपॉर्च्युनिटीज पण खूप चांगल्या येत आहेत. म्हणून मग या फील्डमध्ये येण्यासाठी चांगली तयारी करून केलं तर पुढे करिअर ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा भरपूर आहेत.
2: अच्छा, करिअर ऑपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहेत, पण आता आजकाल एक मोठं फेनॉमिनॉन जे झालेलं आहे ते म्हणजे ए आय, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याचा तुमचं काय म्हणणं आहे की डिझाईनवर काय इम्पॅक्ट होतो त्याचा?
1: मला असं वाटतं की ए आय इज अ व्हेरी सपोर्टिव्ह टूल. म्हणजे आता जरी आणि इनफॅक्ट आय फील की ए आय मुळे जे आहे ते हँडमेड कामासाठीचा इम्पॉर्टन्स खूप वाढणार आहे पुढे जाऊन. कारण ए आय मुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी सुद्धा हाताने केलेले डिझाईन जे स्वतःची आपली जी सर्जनशीलता आहे ह्युमनची त्याच्या जोडीचं काम अजूनही होणार नाहीये. म्हणजे आता जर एक्झाम्पल घेतलं तर पूर्वी हातमागावर साड्या विणायच्या, तर मशिनरी झाले, मशीनवर सुद्धा साडी बनवल्या जातात, पण अजूनही हाताने बनवलेल्या साडीसाठीचा जो इम्पॉर्टन्स आहे तो जास्त आहे. म्हणजे लोक बँगलोरमध्ये एक हातमागावर विणलेली साडी आहे ज्याच्यासाठी घेण्यासाठी लोक रात्रीपासून लाईन लावतात. तर ज्यांना याचं महत्व आहे ते कधीच कमी होणार नाहीये आणि ए आय विल बी देअर आणि आपल्याला ए आय बरोबर राहून हे सगळं डिझायनिंगचं काम करायचं आणि ए आय इज ओनली फॉर सपोर्ट. खरं काम हे ह्युमन्सलाच करायचं आहे, त्यामुळे ते फक्त एक सहकारी साधन म्हणून आपल्याला वापरायला शिकायचं आहे, पण खरी गोष्ट आणि खरं महत्व हे ह्युमन डिझायनर्सलाच असणार आहे पुढे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ए आय पासून डिझायनर्सला काहीही धोका आहे.
2: मॅम, आता जे नवीन डिझायनर्स व्हायला उत्सुक लोक आहेत ज्यांना आता डिझाईन मध्ये या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचंय, त्यांनी नक्की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय करायला पाहिजे, सुरुवात कशी करायला पाहिजे, तयारी कशी करायला पाहिजे?
1: आय थिंक म्हणजे मला असं वाटतं की मी त्यांना हे सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त निरीक्षण करा, प्रश्न विचारा की तुमच्या आजूबाजूला काय आहे, तुम्ही क्युरिओसिटी थोडी दाखवा की हे का आहे, कशासाठी आहे, किंवा कुठल्या आजूबाजूच्या लोकांच्या काय गरजा आहे, काय समस्या आहे, ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे मी कालच एक बघितलं की एका मुलीनी हात रिक्षा जे चालवतात त्यांचं जे मेहनत बघितली, ती कोणासाठी थांबली नाही किंवा डिझायनिंग कॉलेजमध्ये जायला थांबली नाही, पण तिने स्वतःहून एक रिक्षा तयार केली, सायकल रिक्षा जी सोलार पॉवरवर चालेल, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तिने अकॉमोडेट केल्या की ज्याच्यामुळे एक माणसाचं थोडंसं मेहनत थोडी कमी होईल तिथे आणि त्यांना थोडं सोपं होऊन जाईल घेऊन जाणं. तर अशा गोष्टी करायला शिकायला पाहिजे की आपल्या आजूबाजूचे प्रश्न सोडवायला पाहिजे, विचार करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. म्हणजे फक्त चित्र काढता येणं चांगलं ह्याच्यानी डिझायनिंग होत नाही. तुम्ही जेव्हा आजूबाजूच्या गोष्टींबद्दल माहिती घेता, आपल्या अनुभवामधनं शिकता आणि घाबरून न जाता जे काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या समजून घेऊन पुढे जाता, तर त्याच्यानी खूप फायदा होतो डिझाईन एंट्रन्स ला आणि डिझाईन कॉलेजमध्ये सुद्धा.
2: होतकरू डिझायनर जे आहेत ज्यांना आता ह्या क्षेत्रात पाऊल टाकायचं आहे त्यांना तुमच्याकडे काही संदेश आहे का द्यायला?
1: मला हे सांगायचं आहे की आता सध्या डिझायनरची खूप गरज आहे, कारण आपल्याकडे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये, आणि आपल्या या डिझायनिंगचा उपयोग करून समाजासाठी, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची गरज आहे. तर ते आय थिंक तुम्ही करा, शिकत राहा, एक्सपेरिमेंट करत राहा अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड बिलीव्ह इन युअर आयडियाज. व्हॉट आय वॉन्ट टू से.
2: धन्यवाद मॅम, तुम्ही खूप छान बोललात आणि तुम्ही खूप छान छान माहिती पण दिलीत आम्हाला, आणि तुमचे हे शब्द जे होते ते खरंच खूप मौल्यवान आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून एवढी एवढ्या छान गप्पा मारल्या आमच्याशी, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते.
1: थँक्यू कोजागरी, इट्स माय प्लेजर. आणि मलाही खूप छान वाटलं, तो खूप छान प्रश्न विचारलेत त्यामुळे मलाही थोडं आज विचार करायला एक नवीन दिशा मिळालेली आहे. सो थँक्यू सो मच अँड विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर एज वेल.
2: थँक्यू मॅम. मंडळी, आत्ताच आपण बोललो संस्कृती सेराव मॅमशी आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती अशी दिलेली आहे. तर आता मात्र माझी झाली आहे निरोप घ्यायची वेळ. पुन्हा आपण भेटूया लवकरच या शो मध्ये ज्याचं नाव आहे डिझाईनची पाऊलवाट. तोवर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलीत संस्कृती सेरराव यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता कोजागरी जोशी हिने. मंडळी, आपण पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ठीक संध्याकाळी 5 वाजता आपल्या कॉलेज कट्टा या शो मध्ये. तुम्ही मात्र असंच अविरतपणे आपला रेडिओ ऐकत रहा, आपल्या रेडिओला प्रेम देत रहा, या गाण्यांचा या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. अशीच ही मेजवानी तुम्हाला कार्यक्रमांची मिळत राहणार आहे. आपण मात्र भेटणार आहोत आता पुढच्या संडेला आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शो मध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अभी विषय पंछे हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है, गट ख इयत्ता 7वी आणि 8वी, विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती, अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है, गट ग इयत्ता 9वी आणि 10वी, विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा।
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या सचिव, साई श्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या सचिव, त्या म्हणजे सौस्मिता राजेंद्र औटे आज आपल्यासोबत आहेत, आणि आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी त्यांचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू, आभारी आहो.
1: नक्कीच. तुम्ही मूळच्या नगरच्या आहात.
2: हो.
1: तुमचं बालपण पण नगरमध्ये गेलं असेल.
2: हो हो.
1: तुमचं बालपण ज्या काळामध्ये झालं नगरमध्ये, तेव्हाचं नगर कसं होतं किंवा तुमचे बालपणीचे दिवस कसे होते?
2: अगदी बालपणी नाही पण 11वीमध्ये मी नगरमध्ये आले. त्याच्या आधी बाहेरगावीच होते, म्हणजे नगरच्या जवळच्याच गावी होते. माझा जन्म शिक्रापूरचा तसा पाहिला तर, आणि नंतर माझे शिक्षण हे ते ग्रामीण भागातच झालं नगर जिल्ह्यातल्या. आणि नगरमध्ये मी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स शाळे कॉलेजमध्ये 11वीला आलेली आहे.
1: शिक्रापूरमध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की तुमचं बालपण गेलं, शिक्रापूरमध्ये असताना तुम्हाला तुमच्या प्राथमिक शाळेचे दिवस आजही आठवतात का?
2: फार नाही आठवत आहेत, कारण जन्म झाला आणि वडिलांची बदली झाली. माझे वडील कृषी पर्यवेक्षक म्हणून होते, म्हणून वडील बदलीवरच असायचे दर 3 वर्षांनी. फक्त शिक्रापूरमध्ये वडील म्हणतात, आई म्हणते म्हणून जन्म झालेला, एवढेच मला माहिती
1: आहे. तुमचे शाळेचे दिवस, तुमचं शैक्षणिक प्रवास कसा होता? मग
2: नंतर निघोज या गावी माझ्या वडिलांची बदली झाली, आपल्या देवी मळगंगा देवीचं निघोज, तिथे बरेच वर्ष आमचे गेले. म्हणजे मी 5वी 6वीपर्यंत तिथंच होते. नंतर मग आम्ही सुप्याला आलो. 10वीचं पेपर मी सुप्यात न देता, म्हणजे त्यावेळेस परीक्षेला पारनेरला जावं लागायचं. तर डॉक्टर होते एक ओळखीचे, त्यांच्या घरी मी राहिले आणि तिथून 10वीचा पेपर दिलेला आहे मी. म्हणजे पूर्वीचा काळच तो वेगळा, म्हणजे खार पूर्वी नाही पण 70 सालचा जन्म आहे माझा, पण 86ला मी 10वी सुटलेले.
1: नक्कीच. त्या काळामध्ये जे तुमचे शाळेचे शिक्षक असायचे ते आजही स्मरणात आहेत का? आजही भेटतात का किंवा तुम्ही आजही कॉन्टॅक्टमध्ये आहात का?
2: आहेत ना, 1-2 सर आहेत, ते वाघुंबरे सर म्हणून आहेत माझे. आजही मी त्यांच्या घरी जाते, त्यांचे मुलं बिलं असे भेटत असतात. सरांना भेटायची इच्छा असते, जाते. आता आईही जुने ओळखी आमची, तर जात असते मॅडम मी ते.
1: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा जो आहे तो फार मोलाचा आहे किंवा महत्वाचा आहे. आई वडिलांचा तर आहेच, पण त्याचबरोबर शिक्षकांचा वाटाही तितकाच महत्वाचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तो तुमच्याही आयुष्यामध्ये महत्वाचा आहे का?
2: आहे ना, गुरुं हे तर फार महत्वाचे आहेत ना, कारण गुरुंमुळेच आपण सगळे. आणि शिक्षक बालपणी गुरु, आणि जरा तरुण पण आलं की आपण गुरु करतो. म्हणजे मी तरी केलेले, गोंदवलेकर महाराज माझे गुरु आहेत, त्यांच्या म्हणजे स्मरणाने मी पुढे श्रीरामाचं नाव घेऊन पुढे चाललेले आहे.
1: नक्कीच. 10वीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर येतो. कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा, कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, किंवा शाळेतून कॉलेजमध्ये आपण जाणार असतो, तर मग तुम्ही सुद्धा कसा निर्णय घेतला 10वीनंतर काय करायचं?
2: नाही, त्यावेळेस वडील भरपूर म्हणत होते DEDला जा, पण त्यावेळेस मुद्दा असा होता की मला शिक्षिका व्हायचंच नव्हतं. म्हणजे डोक्यात त्यावेळेस असं होतं की शिक्षक नाही व्हायचं, काहीतरी वेगळं करायचंय आपल्याला, समाज कार्य करायचंय, वेगळा धंदेत होते मी त्यावेळेस. त्यामुळे मी DEDला न जाता न्यू आर्ट्स कॉमर्सला आर्ट साईड घेऊन 11वीला ऍडमिशन घेतलं.
1: नक्कीच. कॉलेजचे दिवस कसे होते? मग नगरमध्ये रोज ये जा होत होती का?
2: हो हो, रोज सायकलीवर सायकलीवर ये जा होत होती. मुकुंदनगरला आम्ही राहायचो, मुकुंदनगर ते न्यू आर्ट्स कॉलेज आम्ही सायकलीवर यायचो महिनी. तिथं मुकुंदनगरला पाण्याचा त्रास होता, ड्रमवर पाणी पण भरपूर बोट हाऊसवरनं नेलेलं आहे. ते दिवस चांगले आठवतात, ती वेगळीच मजा होती.
1: 12वीनंतर पुढे मग काय केलं?
2: नाही, 12वीनंतर माझा एक विषय राहिला 12वीचा, मग मी जरा शिक्षणाच्या ह्याचं थोडीशी बाजूला झाले. नंतर पेपर देत राहिले, पण मग नंतर मी व्हिडिओकॉनमध्ये नोकरी सुरू केली. व्हिडिओकॉनमध्ये काम केलं मी.
1: बरं.
2: आणि व्हिडिओकॉनमध्ये काम करत असं 1-6 महिने वर्षावर तिथे लगेच लिडरशिप केली. तिथे मी लगेच टेबलवर, मला लगेच त्या सरांनी काम पाहून लीडरशिप केली. पण त्याच वेळेस वडिलांनी यांनी निर्णय भावांनी निर्णय घेतला की लग्नाचं स्थळ पाहायला लागले. मग 20व्या वर्षी माझं दुसरं पहिलं स्थळ काहीतरी आम्ही मीच नकार दिला आणि दुसऱ्या स्थळाला त्यांचा होकार आहे 4 दिवसांनी आम्ही होकार दिला आणि नगरमध्येच माझं राजेंद्र आवटी यांच्याशी लग्न झालं.
3: नक्कीच. असं म्हणतात की लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं.
2: हो,
3: दोन्ही घरची माणसं, व्रतवैकल्य, सणांची रेलचेल, सगळ्या नवीन नवीन गोष्टी आणि सगळे अनुभव जे आहेत ते घ्यायचे असतात. त्यामध्ये नोकरी करायची की नाही हा पण एक प्रश्न मोठा असतो. तर तुमचंही लग्नानंतर इतर मुलींसारखं आयुष्य बदललं का?
2: हो, आयुष्य बदललंच आहे. शिक्षण कमी असल्यामुळे जास्त फार नाही मला, पण मग बालवाडीचा कोर्स केला मी त्याच्यानंतर नगरलाच येऊन अतुल खिस्ती सरांकडं. आणि मग मी तिथंच जवळच्या बालवाडीच्या म्हणजे चव्हाण विद्यालयात मी बालवाडीवर शिक्षिका म्हणून जॉईन झाले.
3: नक्कीच नक्कीच. अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही कधी रुजू झालात किंवा तो प्रवास कसा सुरू झाला तुमचा?
2: त्यानंतर आमचे सरपंच दत्ता पाटील सप्रे म्हणून नागापूर गावचे, त्यांनी मला तिथल्या बालवाडीवर घेतलं ग्रामपंचायतच्या. माझ्या मिस्टरांनी प्रयत्न केला, आमच्या इथले जवळचे सदस्य होते त्यांनी पण प्रयत्न केला, त्यामुळे मी त्यावेळेस बालवाडी सुरू केली. म्हणजे 1995 मी बालवाडीवर लागले आमच्या जवळच्याच गजानन कॉलनीमध्येच
3: एमआयडीसीत. नक्कीच. ते सुरुवातीचे दिवस कसे होते किंवा बालवाडी म्हटल्यानंतर लहान लहान मुलं असतील आणि तुम्ही कोर्स सुद्धा त्याचा केला होता, तर मग तो अनुभव कसा होता, त्या कामात काय अनुभव वेगळे आले तुम्हाला?
2: नाही, मुलं म्हणजे देवाघरचे फुलं हीच पहिल्यापासून प्रवृत्ती, तेव्हा मुलांना सांभाळण्यात खूप आनंद होता. माझा वर्गाचा पट नेहमीच 50-60 पुढे, आजही 40-45 पर्यंत आहे. बाकीकडे मुलं माझे कमी झालेले दिसतात, पण माझ्या वर्गाचा पट कायम कायम चांगला राहतो, कारण मी खूप मुलांवर लक्ष देते आणि लोकांचाही, कॉलनीतल्या लोकांचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मुलं शक्यतो माझ्या वर्गात पाठवतात, म्हणजे जवळपासच्या माझे जे मुलं गेलेत ते आज PSI पण झालेले आहेत. हो, एक मुलगा माझा तिथलाच PSI झालाय, डॉक्टर झालेत, बरेच विद्यार्थी खूप छान शिकलेत माझ्याकडचे. आजही ते एक तर गायक झालाय खराडे म्हणून, तो पुण्यात मुंबईत आहे. तो पण पहिला तो स्पष्ट सांगतो की स्टेजवर उभ्या करणाऱ्या माझ्या आवटी मॅडमच मला आहेत.
3: नक्कीच. आणि हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा फार समाधान मिळतं,
2: फार फार.
3: ही समाधानाची फुलं वेगळीच असतात.
2: हो, हो, हो.
3: तर अगदी लहान लहान मुलं असतील बालवाडीमध्ये. हो, आणि मातीचा गोळा आपण त्यांना म्हणूयात आणि त्यांना आकार देण्याचं काम किंवा अगदी सुरुवातीला बोट धरून आईनंतर जर कोणी असेल तर त्या बालवाडीच्या शिक्षिका, जसं मला आठवतंय तसं. तर हे जे अनुभव आहेत ते नक्कीच तुमचे सुखद असतील. त्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कधी रुजू झाले?
2: 2 वर्ष झाले. त्यानंतर आपल्या नगर तालुक्यात अंगणवाडीचा प्रकल्प सुरू झाला. मग त्यांनी एवढीच आट घातली होती, ज्यांना ग्रामपंचायतचे 2 वर्ष पूर्ण झालेत त्यांना बालवाडीवाल्यांना अंगणवाडीत घेणार. त्यावेळेस आम्हाला आपले आमदार शिवाजीराव करडिले साहेबांनी ऑर्डर दिल्या, त्याचवेळेस मी त्यांचे पाय धरले, म्हणलं आम्ही कुठं तुमच्यापर्यंत येऊ शकलो असतो. हा अनुभव धरल्यामुळे तुम्ही आम्ही मी अंगणवाडीवर लागले.
3: नक्कीच.
2: त्यांचे त्याच वेळेस मी लगेच आभार मानले.
3: नक्कीच. अंगणवाडी सेविका म्हणजे नेमकी काय भूमिका किंवा नेमकं काय काम होतं?
2: अंगणवाडी सेविका म्हणून जर आज पाहिलं ना, खूप काम आहेत आमच्या महिलांना. जवळजवळ 6 ते 7 तास, तसं पाहिलं तर 24 तास त्या कामातच आहेत आमच्या, पण त्यातल्या त्यात 6 ते 7 तास गरोदर माताचं लक्ष पूर्ण काम तिच्याकडे. गरोदर मातारी लसीकरण केलंय की नाही, त्यानंतर तिला बाळ झालं त्या बाळाचं लसीकरण केलं की नाही, बाळाला काय खाऊ घालती काय नाही घालती, 6 महिने काहीच घालायचं नाही, हे आम्ही प्रत्येक गरोदर मातेला सांगत असतो. स्तनदाव झाल्यावर पण तू काय काळजी घ्यायची, 1/2 तासाच्या आत ते चिकाचं दूध हे तू त्या बाळाला पाजलंच पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टी आम्ही सांगत असतो. त्यात किशोरवयीन मुलींना पण आम्ही सल्ले देत असतो. नंतर बाळांतीन झाल्यावर स्तनदा मातेला पण आम्ही सगळे सल्ले देत असतो. प्रत्येक वेळेस त्या बाळाचं जाऊन वजन घेणे, त्याची उंची घेणे, वजन कमी असलं तर त्याला काय काय खाऊ घालणे, या बाबतीतही आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रमाणे आम्ही महिलांना सांगतो, तळागाळातल्या महिलांना हे आम्ही सांगत असतो.
3: नक्कीच. अंगणवाडी सेविकेची भूमिका निभावत असताना सगळ्यात महत्वाची गोष्टी सांगितलं की बालकांचं पोषण, आरोग्य, गरोदर मातेचं आरोग्य, स्तनदा मातेचं आरोग्य, घ्यायची काळजी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अंगणवाडीची भूमिका फार महत्वाची आहे. आणि हे सगळं काम करत असताना एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग किंवा आठवणीत राहिलेली एखादी गोष्ट आहे का?
2: नाही, आता आमच्या अंगणवाडी सेविकेंच्या तर खूप समस्या आहेत. त्यातल्या त्यात आता आपल्याच नगर तालुक्यात चिचंडी पाटील येथे आपले, तुम्ही आपण ऐकलंच असल, एका महिलेवर अत्याचार झाले. अंगणवाडीच्या वर्गात त्या माणसाने तिच्यावर अत्याचार केले आणि तिथेच तिला मारून टाकले. हे अतिशय हृदयाला कवटाळून टाकणारी भूमिका म्हणजे मी पाहिली. त्यावेळेस असं वाटलं आपण आधी अंगणवाडी पाहायला यायला पाहिजे होतं आणि त्या बाईला तिथं अंगणवाडीत बसूच द्यायला नव्हतं पाहिजे. कारण इतकी एकांतात ती अंगणवाडी होती मॅडम. फार म्हणजे अनुभव तर खूप आले, पण त्यातल्या त्यात ह्या बाईला अक्षरशः त्या माणसाने मारून अत्याचार केले. सगळे तिथले आतले कपडे तिचे पडलेले होते. आम्ही स्वतः पाहिला जाऊन, माझी मैत्रीण अध्यक्ष आहे सुमन सपरे आणि मी, आणि तिला ती समोरच्या ओढ्यात नेऊन टाकलं होतं. शोधायला 2 दिवस लागले होते तिथल्या सरपंचां लोकांना, मुलांना. फार वाईट अशी अवस्था आहे. त्या ह्यासाठी सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं. फार महत्वाची भूमिका आहे. महिलांना असं हाल झाले, तिला 2 मुलं आहेत, त्या मुलांनी कुठं जावं? तिचे खूप खूप हाल केले त्या माणसांनी. अक्षरशः तिकटाचे पुढे तिने प्रयत्न केला होता पुढे पडायचे, पण तिच्याकडून ते फुटले गेले नाही पुढे. कि तिला वाटत होतं संरक्षण. फोन त्यांनी त्या माणसाने तिने पाण्यात टाकला बादलीत तिचा. तिच्या मुलाचा फोन येत होता, व्हिडिओ कॉल येत होता. दाने 2.5 वर्षाचा मुलगा आहे तिचा होता. आणि आज 1 वर्ष झाले, अजून तिला न्याय नाही मिळाला. आम्ही आयुक्त कार्यालयातून 10 लाख रुपये ऑफिसनी दिले तिला, सरकारने दिले, पण न्याय नाही मिळाला. त्या माणसाला फाशी ही झालीच पाहिजे मॅडम.
3: नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं की सुरक्षितता फार महत्वाची आहे, आणि जर आत्ताच्या काळामध्ये ज्या अंगणवाडी सेविका बालकांचं रक्षण करण्यासाठी घरोघरी जातात, त्यांना दिलेल्या प्रभागामध्ये जातात, स्तनदा माता असेल, गरोदर स्त्री असतील, त्यांच्या मदतीसाठी त्या जातात किंवा एक त्यांना संरक्षण म्हणून जातात, पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो इथे निर्माण होतो खूप मोठा. त्यांची सुरक्षितता आजच्या काळामध्ये खरंच सुरक्षित आहेत का, किंवा त्या आज अंगणवाडी सेविका सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी सरकारनं काय भूमिका घ्यायला हवी किंवा स्थानिक प्रशासनानं काय करायला हवं?
2: स्थानिक प्रशासनाने नंतर भरपूर सांगितलं की आता जिथं जिथं एकांतात अंगणवाड्या आहेत त्यांनी नावं कळवा. त्याप्रमाणे आता त्यांनी ते बरंच सुरक्षित केले, पण त्यातूनही काही काही. आता कालच मी एका पार्लरच्या मीटिंगला गेले, ती पण तिथं पण म्हणत होते काही काही ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळेला सुट्ट्या असतात आणि आमच्या अंगणवाड्या चालू असतात, आणि मग त्यामुळेच एकांतात खूप भीती वाटती. मग सरकारने असं करावं, जिल्हा परिषदेच्या शाळेला सुट्ट्या देतात आणि तुम्ही अंगणवाड्यांना सुट्ट्या देत नाहीत. हा किती म्हणजे खरे लहान मुलांना सुट्ट्या हव्यात ना, उन्हाळ्याच्या दिवाळीच्या. दिवाळीच्या द्यायला लागलेत आता ते, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या देत नाहीत. तर सरकारने ह्या बाबतीत विचार करावा. उन्हाळ्याची पूर्ण 1 महिना सुट्ट्या आमच्या जशी जिल्हा परिषदेच्या शाळेला देतात तशी आमच्या मुलांना आणि महिला अंगणवाड्यांना पण द्यावी. त्या बाबतीत महिनाभर जर तुम्हाला कोरडा आहार घरी देता आला तर तो सगळ्यात उत्तम चांगला.
3: नक्कीच नक्कीच. अवेअरनेसचं किंवा जनजागृतीचं खूप महत्वाचं काम जर तळागाळामध्ये कोण करत असेल तर ते अंगणवाडी सेविका आहे.
2: जिथे कमी तिथे आम्ही असतो.
3: बालकांचं आरोग्य असेल, पोषण असेल, शिक्षण असेल आणि स्तनदा माता किंवा गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्याबाबतचे काहीही प्रश्न असोत, तर याबाबत अवेअरनेस करताना काय चॅलेंजेस येतात किंवा काय अडचणी तुम्हाला येतात?
2: खूप अडचणी येतात, खूप अडचणी येतात. कुठेही जाताना एकटीला जावं लागतं. तिथं काय मदतनीस असती, कधी कधी असती, कधी कधी नसती. असली तरी ते वर्गात थांबायला, कारण ऑफिसचे जर कोणी आले तर वर्ग कुठं गेल्या असा प्रश्न पडतो. त्यामुळं त्या मदतनीसला वर्गात बसून, किंवा मग मदतनीस एकटी जाती सेविका वर्गात बसलेली असते, असं पण असतं. त्यामुळं जिथं जिथं एक मुलं खूप छेडतात, काय काय बरेच तक्रारी येतात, तेव्हा आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे. सरकारने ह्या बाबतीत काही ना काही निर्णय घ्यावा. की खूप आता हे तर दुर्घटना चितंडीचं तर खूप झाली, अशा बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहे, पण ही आम्ही डोळ्यांनी पाहिली म्हणून आम्हाला हे सगळं दिसलंय. तर काही ना काही सुरक्षित कॅमेरे बिमेरे पण त्यांचं चाललंय, कॅमेरे बसवायचे, पण अजून काय बसवून दिलेले नाहीत त्यांनी आम्हाला अंगणवाड्यांना.
3: नक्कीच नक्कीच. आज डिजिटल युग सुरू आहे, एआयचा जमाना सुरू आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आज शासन प्रत्येक स्तरावर करू पाहत आहे. जेव्हा तुम्ही अंगणवाडी मध्ये आलात किंवा अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झालात तेव्हा कदाचित मॅन्युअल वर्क असेल किंवा जास्त तंत्रज्ञानाचा वापर नसेल.
2: सगळं रजिस्टर आम्ही 14-17 रजिस्टर भरत होतो. आता आमचे ते रजिस्टर कमी केलेत, 1-2-3-4 रजिस्टर आम्हाला राहिलेत. सगळं मोबाईलवर काम आहे आमचं आता सध्या.
3: याचा उपयोग होतो का?
2: होतो, काही काही ठिकाणी होतो, पण काही काही ठिकाणी रेंज नसती महिलांना, त्यांना खूप अडचणी येतात. दिवस दिवस त्या मोबाईल मध्ये बोटं घालत बसावे लागतात. आणि आता आपली आपण मुलांना सांगतो मोबाईल खेळू नका, पण असं होतंय की आम्ही सूचना देतो जेव्हा मुलं येत तोपर्यंत तुम्ही मोबाईल हात लावू नका. मुलं गेल्यावर अंगणवाडीच्या म्हणजे मुलं सुटल्यानंतर तुम्ही शक्यतो मोबाईलचे कामं करा. पण सगळी कामं आमची आता मोबाईलवर, वजन भरा, त्या बाळाचं वजन घेऊन लिहून ठेवायचं एका रजिस्टरवर, ते आम्ही ह्याच्यावर भरतो. प्रत्येक मुलांचे समजा माझे आता 100 माझे मुलं कमी झाले, 80 मुलं आहेत सध्या पूर्ण माझे. त्या 80 मुलांचे वजन श्रेणी सगळं काढायचं आणि ह्याच्यावर भरायचंय. आणि फेस कॅप्चर म्हणून एक नवीन आलेलं आहे, ते फारच अवघड झालेलं आहे फेस कॅप्चर. त्या मुलांना एक तर आम्हाला देतात 2 महिन्यातून एकदा ते पुढे, आणि फेस कॅप्चर मात्र 2 महिन्याला करायला लावतात. आम्ही ही तक्रार दिल्लीपर्यंत केलेली आहे, कारण आम्ही संघटनेचे आमच्या माग खासदार भाऊसाहेब वाकचोरे आहेत, तर ते आम्हाला दिल्लीला नेतात. म्हणजे आम्ही गल्लीच्या पार दिल्लीपर्यंत पोहोचलेलो आहोत ह्या कामाच्या निमित्ताने. आणि पण तरी पण अजून ते काही कमी झालेलं नाही. हे फेस कॅप्चर वर्षातून एकदा व्हावं ही आमची नम्र विनंती आहे सरकारला.
3: नक्कीच. बालकांबरोबर किंवा स्त्रियांबरोबर काम करत असताना संयम आणि जबाबदारी किती महत्वाची?
2: फार महत्वाची, फार. म्हणजे ते म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि साखर, तोंडात खडी साखर, हे ठेवूनच काम करावं लागतंय.
3: नक्कीच नक्कीच. गर्भवती महिला किंवा माता असतील त्यांना आरोग्य पोषणाबाबत मार्गदर्शन करता, यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका कशी असायला हवी? बऱ्याच वेळा दुर्गम भागामध्ये सुद्धा जातात, जसं मगाशी उल्लेख आपला झाला की अतिदुर्गम भाग असेल, जिथे खूप शांतता असेल, जिथे खूप एकांताचा परिसर असेल, अशा ठिकाणी जात असताना काय चॅलेंजेस येतात? किंवा प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत त्या वेगळ्या असतात, त्यांच्या केसेस वेगळ्या असतात, काय चॅलेंजेस येतात समजून सांगताना?
2: नाही, खूप अडचणी येतात. आता तर आम्हाला त्या मोबाईलवरच त्या महिलांचं नाव भरावं लागतं. तिचे जर आधार अपडेट व्यवस्थित नसलं तर त्यांना नावच जात नाही. हे सगळ्यात मोठा मोबाईलचा प्रश्न झालेला आहे गरोदर मातांना भरताना. आणि ते नसलं, आता मातृवंदना योजना एक सुरू झालेली आमच्याकडे. त्या मातृवंदने योजनेमध्ये महिलांना लगेच पैसे सुरू होतात, पडतातच. म्हणजे आम्ही जर फॉर्म भरला, अपडेट केला, तिने बँकेत सगळं व्यवस्थित असलं त्या महिलेचं, तर तिचे लगेच पैसे तिच्या खात्यावर जमा होतात. ही फार सरकारने चांगलंही पण काम केलेलं आहे. 5,000 तिला लगेच ताबडतोब त्या महिलेला मिळतात आणि तिला ते मुलांच्या बाळाच्या पोषणासाठी उपयोगी पडतात.
3: नक्कीच. जसा आता योजनांचा उल्लेख जो आहे तो निघालेला आहे, तर अशा कुठल्या योजनांसाठी आतापर्यंत काम तुमचं झालेलं आहे किंवा सुरू आहे?
2: आमचं आता लेख लाडकी म्हणून योजना मागच्याच वर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण ह्याच्यातच सुरू केलेली होती. तर त्या लेख लाडकीमध्ये बाळ 2023 नंतर ज्या मुली जन्मल्यात, पहिला अपत्य किंवा दुसरं अपत्य, तर त्या मुलींना सरकार ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये देतं. आम्ही फॉर्म भरला की लगेच माझ्याच विद्यार्थीने सुरू झाल्या झाल्या, मी ते जुलैमध्ये जन्म झाला होता माझ्या तिथल्या मुलीचा. मी फॉर्म भरला, तिचं संध्याकाळी फॉर्म भरला, सकाळी लगेच ती मुलगी म्हणजे आई, मुलीची आई आणि वडील माझ्याकडे आले, मॅडम पैसे पडले बरं का 5,000 पहिले. आनंद झाला हा की चला बाबा सरकार देतंय ते तिला फायद्याचं आहे. त्यातून ती माझ्या गल्लीतच राहत होती, लव्ह मॅरेज केलेलं होतं तिने, तिला आवश्यकता होती पैशाची.
3: म्हणजे योजनेचा थेट लाभ जो आहे
2: डायरेक्ट लाभार्थ्याप्रमाणे मिळतो.
3: आपण एखाद्या फील्डमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी हळूहळू जबाबदाऱ्या वाढत असतात, आणि अंगणवाडी सेविका ते अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी तुमच्याकडे आली, कशी आली ती?
2: ते अशीच आम्ही कामं करत होतो. आमचे एक CDPO होते इथलेच लोणीमधले साबळे साहेब म्हणून, ते म्हणले औटीबाई सप्रेबाई तुम्ही खूप छान काम करता, पण तुम्ही जी ज्या महिलेच्या कपाळावर कुंकू नाही म्हणजे विधवा आहे त्या महिलेसाठी काहीतरी करा आपल्या अंगणवाडी सेविकेच्या ह्याच्यात, कारण आमच्या अंगणवाडी सेविकांना बाहेर कुणीच मानधन आहे आम्हाला, त्यामुळं आम्हाला कुणीच लोन किंवा कर्ज देत नाही. तेव्हा आम्हाला ही पतसंस्था त्यांच्या प्रेरणेने आम्ही सुपर पतसंस्था सुरू केली आणि आज एकदम प्रगतीपथावर पतसंस्था आहे आमची. मध्यंतरी सरकारने जरा बंद केलं होतं, आमचे कटिंग बंद केली होती, आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात लढलो, सगळ्या महाराष्ट्रातल्या 22 संघटना आम्ही एकत्र आलो पतसंस्था आणि आमच्या बाजूने निकाल दिला असं कोर्टाने आणि आयुक्त कार्यालयातच सांगितलं की यांची कटिंग करून द्यावं ह्या मानधनी तत्वावर आहेत. त्यामुळे आमची पतसंस्था अगदी चांगली चाललेली आहे.
3: नक्कीच. या पतसंस्थेच्या माध्यमातून कुठल्या सुविधा किंवा कुठल्या सेवा पुरवल्या जातात?
2: या पतसंस्थेमार्फत आम्ही महिलांना कर्ज देतो. सेविकेला 1 लाख रुपये देतो, मदतनीस सेविकेला 2 लाख रुपये देतो, मदतनीसला 1 लाख रुपये देतो. आज त्यांचे शेअर्स पण जवळजवळ 50-50, 60-60 हजार झालेत. 2005 हिची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही 50 रुपये कटिंग करत होतो, नंतर 100 केलं, आता 500 रुपये केलेत. आम्ही सेविकेला 500, मदतनीसला 200 रुपये असे आम्ही कटिंग करत असतो आणि ती सगळे व्यवहार आमचे चेकनी होतात. तिथं हातावर हा पैशाचा प्रश्नच येत नाही आणि ऑडिट आम्ही सरकारी ऑडिट करून घेत असतो त्याचं. त्यामुळं इथं काहीच नाही. दुसऱ्या पतसंस्था आता डबघाईला गेल्यात पण आमची पतसंस्था 1 नंबरला आहे.
3: नक्कीच. पतसंस्थेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक सेविकेला किंवा प्रत्येक कर्मचाऱ्यांना आर्थिक शिस्त आणि बचतीचं महत्व नक्कीच मिळालं असेल किंवा जाणवलं असेल. तर ही शिस्त, आर्थिक शिस्त प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक कुटुंबासाठी बचत करणं किती महत्वाचं आहे?
2: फारच महत्वाचं आहे. कारण आम्हाला काय झालेलं आहे, आत्तापर्यंत तरी अजून निर्णय व्हायचा आहे पेन्शनचा. आमच्या महिलांना फक्त सेविकेला 1 लाख रुपये मिळतात, मदतनीसला रिटायरमेंट होताना 75 हजार रुपये होतं मिळतात. पण आज आमच्या पतसंस्थेची महिला त्या 1 लाखाच्या बरोबरीने जाणार रिटायर होताना. पतसंस्थेचा तिचे 1 लाख रुपये साठले जाणार आता रिटायर होतोर. काहींचे साठलेत, काही साठतील, पण म्हणजे हा फायदा नक्कीच होणार आहे ना. म्हणजे ती जी रिटायरमेंटला सरकार देत आहे तेवढा पैसा तिच्याजवळ साठलेला राहील. या बचतीचा तिला नक्कीच फायदा होईल.
3: नक्कीच. याचबरोबर साई श्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या सचिव पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे आहे, तर ही कशी आहे?
2: ही म्हणजे खासदार भाऊसाहेब बक्चरे आपले अनिल भैया राठोड यांच्या प्रचाराला आले होते एक दिवस. तर तेव्हा साहेबांनी साहेबांना माहीत होतं ह्या आहेत कामाच्या दोघी जणी. त्यांनी रात्री 11 आम्हाला साहेबांनी फोन केला की उद्या सकाळी अशा अशा ठिकाणी तुम्ही जमा. पण आम्हाला जरा निवडणुकीचं म्हणल्यावर आम्ही जरा निवडणुकीपासून लांबच असतो. कारण निवडणुकीच्या ह्याच्यात म्हणजे शहाण्यानी जाऊ नये असं म्हणतात, त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीच्या बाबतीत कशातच मधी नसतो. पण आमचे साहेब आम्हाला माहीत होतं वाक्सरे साहेबांच्या शब्दावर आम्ही एका ठिकाणी जमलो आणि तिथंच आमची संघटना स्थापन झाली. साहेबांनी म्हणे तुम्ही दोघी संघटना स्थापन करा आणि मी त्याची सगळी तुम्हाला मार्गदर्शन सल्लागार होतो. वाक्सरे साहेबांच्या सल्ल्याने आम्ही ही पतसंघटना सुरू केली आणि त्यांनी आम्हाला दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक वेळेस नेले. आजपर्यंत असे कोणत्याच मंत्री नाहीत की आम्ही त्यांना भेटलो नाही. त्यांना भेटून आमचे मागच्या वेळेस तर आम्हाला सुजयदादांनी सुद्धा नेलं होतं. सुजयदादांनी 72 जणींना आमच्या रेल्वेचे तिकीटही काढले ह्याचे स्लीपर कोचचे आणि तिथं आम्हाला आमच्या मंत्री मॅडमला भेटलो आम्ही. आणि आमचा अगदी फार महत्वाचा प्रश्न होता मिनीच्या नियमित करण्याचा. अंगणवाडी आमच्याकडे मिनी अंगणवाड्या वस्तीवर मिनी अंगणवाड्या होत्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मग त्या पूर्ण म्हणजे आम्ही जो प्रयत्न केला तो देशाला लागू झाला मॅडम.
3: बरं.
2: हो. आम्ही जो स्मृती इराणी मॅडम होत्या त्यावेळेस मंत्री त्यांना भेटलो. त्यांनी तो अगदी मनावर घेतला. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे आणि त्यांनी तो लगेच काम केलं. म्हणजे हा फायदा पूर्ण देशाला झाला मॅडम. मिनीच्या पूर्ण सगळ्या देशात त्यांनी नियमित करून टाकल्या. म्हणजे हा फार मोठा फायदा झाला.
3: नक्कीच नक्कीच. या संघटनेच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचं काम चालतं किंवा कुठल्या प्रकारच्या प्रश्नांवर काम केलं जातं?
2: प्रत्येकात आमच्याकडे काय अंगणवाडी सेविका जर 10 वर्ष जर अनुभव झाला तर तिला सुपरवायझरची परीक्षा असते. तर आज मध्यंतरी आमच्या पण असंच झालं होतं 10 वर्षाचा अनुभव नसताना थोडीशी वशिली बाजू 7 वर्षाचा अनुभव लावून काहीतरी झाली थोडीफार वशिली. आम्ही कोर्टात गेलो मी आणि माझी मैत्रीण. त्यावेळा आमच्या साहेबांचा सल्लागार होतेच आमचे. त्याला आम्ही स्टे लावला त्यावेळेसच आणि ती तो प्रकार होण्यापासून आम्ही रोखला. म्हणजे असे आम्ही हायकोर्टातही जात असतो हायकोर्टात याच्यानंतर आम्ही तिसरी बाई आमच्यात भरणार होते. आधीच आम्हाला मानधन कमी आणि आमच्यात सरकार तिसरी बाई भरायचा प्रयत्न करत होती. त्या बाबतीतही आम्ही वाक्सोरे साहेब आमच्या खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टात गेलो. त्या बाबतीत पण आमचा महाराष्ट्रात कोण नाही लढलं, पण आमची साई श्रद्धा संघटना साईबाबांच्या कृपेने लढली आणि ती जिंकली पण.
3: नक्कीच नक्कीच. आपल्या सहकार्यांच्या किंवा आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जेव्हा प्रशासनापर्यंत पोहोचवता तेव्हा काही अडचणी येतात का, किंवा त्या बाबतीतची प्रक्रिया तुम्ही कशी करता?
2: नाही, आम्ही आम्हाला मदत करणारे येतातच बरोबर. आता सुजयदादांना आम्ही नुसता शब्द टाकला तरी त्यांनी दिले. आमदार करडिले साहेब पण खूप चांगले होते, त्यांनी पण नेहमी. अक्षयदादा तर आहेतच अजून, पण ते पण खूप आम्हाला मदत करतात. म्हणजे आपल्याकडचे पुढारी असे आहेत की नुसतं जाऊन भेटलो तरी आमचे कामं होतात. ह्या फार आम्हाला, दिलीप गांधी होते खासदार, त्यांच्या दिल्लीत गेल्यावर आम्हाला राहायची प्रश्न असतो ना. तेव्हा महाराष्ट्र सदनला एकदा गेलो तर ती फुल एकदम. मग आम्ही दिलीप गांधी साहेबांना फोन केला, साहेबांनी लगेच त्यांच्या तिथल्या लोकांना सांगितलं पूर्ण बंगला आमचा माझा मोकळा करून द्या, माझ्या मतदारसंघातल्या महिला आलेल्या आहेत त्यांना आतमध्ये राहू द्या. म्हणजे आतापर्यंतचे आम्हाला कुठल्याच पुढाऱ्यांनी सहकार्य केलं नाही असं नाही, सगळेजण आम्हाला खूप सहकार्य करतात.
3: नक्कीच नक्कीच. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मानधनाचा प्रश्न आहे, कामाचा ताण असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक सुरक्षा. या महत्वाच्या प्रश्नांकडे कसं पाहायला हवं, अगदी तुम्हीच नाही तर तुमच्या बरोबरच्या प्रत्येक महिलेने, प्रत्येक सेविकेने,
2: प्रत्येक सेविकेने एक धाडसच ठेवलं पाहिजे की समोर काही येऊ आपण. परत त्या चिचंडीसारखा प्रकार कुठल्याही वर्गात झाला नाही पाहिजे. महिलेने तेवढं आपल्यात आहे आणि आपल्या महिला म्हणजे आपण काही कुठेच कमी नसतो, सगळ्यात महत्वाचे. त्यामुळं तिने धाडसाने कृत्य केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. तिने आपली एक झाशीची राणी होऊन गेलेली आपल्याकडे. खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. इंदिराजी गांधी आहेत, त्यांनी पण खूप कामं केलेले आहेत, खूप उदाहरणं आहेत. आता प्रतिभाताई पाटील आपल्या राष्ट्रपती होऊन गेलेल्या आहेत. खूप महिला आपल्या आपण काही करू शकत नाही असं नाही, सगळं करू शकतो. फक्त धाडसानी न घाबरता सगळी कामं केली पाहिजेत महिलांनी.
3: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, या तुमच्या सगळ्या कामामध्ये फॅमिलीचा सपोर्ट मिळतो का?
2: फॅमिलीचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा पूर्ण सपोर्ट आहे. मला खूप सपोर्ट आहे. मिस्टर राजेंद्र आवटी माझे मिस्टर आहेत, त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच मुलगी मी ठेवली, एका मुलीवरच मी ऑपरेशन केलेलं आहे. त्यामुळं मला तसा घरातला कौटुंबिक असा काही नाही आहे. आणि घरात खूप, अगदी घरात गेल्या गेल्या मला चहाचा कप अगदी मिळतो, किती दमून गेलेले असले तरी प्रेमाने चहाचा कप मला मिळतो. त्या तिथंच माझं थकवा जातो.
3: काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी मुलींचा जन्मदर घटत होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये जर बघितलं तर मुलींचा जन्मदर कमी होत होता. पण अवेअरनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतील शासनाचे, या माध्यमातून हळूहळू का होईना पण मुलींचा जन्मदर वाढतो आहे. मुलीच्या जन्माचं आता स्वागत होत आहे. तर हा बदल किती महत्वाचा आहे समाजामध्ये आणि गरजेचा आहे?
2: फार गरजेचा आहे, फार फार गरजेचा. आता ज्या आमच्या, आता हे काढू नाही पण बऱ्याच आमच्या ब्राह्मण मुलींच्या मुलांच्यात खूप मुलं असे आहेत की आज लग्नच होत नाहीयेत. त्या आई वडिलांना इतकं दुःख आहे, जास्त आईला. माझ्याच घरातली माझी भाऊजाई त्या व्याच्यानी गेली, मावस भाऊजाई, म्हणजे टेन्शननी गेली ती. म्हणजे फार सध्या मुलांच्या पण प्रत्येक गावात जाऊन पहा तुम्ही, 100 ते 125 मुलं लग्न न मुलींना मिळतात म्हणून लग्न न झालेले आहेत. आणि आमच्याकडे मातृवंदनेचे फॉर्म भरता म्हणतात साहेब म्हणतात. म्हणलं साहेब लग्नच झाले नाही तर गरोदर राहणार कुठून आपल्या गावात? झिरो तरी फोडा तुमचा, असं साहेब आम्हाला सांगत असतात. मी आम्ही नेहमी संघटनेच्या बाबतीत संघटने त्या निमित्ताने आम्ही त्यांना सांगत असतो हा प्रॉब्लेम खूप झालेला आहे. मुली कमी पडल्यात त्यामुळं मुलांचे लग्नच होत नाहीयेत.
3: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या कामामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येत असतील, बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत असेल. या सगळ्यातून पुन्हा स्वतःला उभं राहण्याची प्रेरणा कुठून मिळते?
2: या सगळ्या ह्याच्यातून प्रेरणा मला माझे गोंदवलेकर महाराज आणि श्रीराम हे सगळे देतात. श्रद्धा आहे माझी गोंदवलेकर. एकदा मी जाऊन महिन्यातून एकदा वेगळा, दोन महिन्यातून एकदा मी गोंदवल्याला जाऊन येते. किंवा इथंच रामदत्त नेपटीमध्ये एक राम मंदिर आहे, ती चिंतामणी डॉक्टरांनी बांधलेलं, तिथं मी जाऊन येऊन रामाच्या समोर नतमस्तक होते. मला चार्जिंग होऊन जातं माझं तिथं आणि मी परत उभारीला राहते. खूप टेन्शन आलं तरी मी ते
3: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अध्यात्माची जोड असणं किती महत्वाचं आहे.
2: अगदी 100% अध्यात्म हवंच माझ्या मते तरी.
3: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा लहानपणी तुम्ही रेडिओ ऐकला आहे?
2: FM मला फार आवडतो, FM ऐकायला सकाळी उलट. सध्या FM माझं बंद आहे, तर मिस्टरांशी रागवत असते मी, FM आणा जरा गावा घरात. आता घेऊन जाता जाताच एखादा FM घेऊन जाते, म्हणजे माझी परत सुरू होईल ती. काही नातवानीच माझ्या तोडून टाकलाय तो. आता मुलगी नाही पण माझ्या, मी मुलाचं मुलगा नव्हता पण माझ्या नातवात मुलाचं सुख मी उपभोगत आहे.
3: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावं वाटेल?
2: तळ्यात होती बदके पिले सुरेख,
3: मराठी भावगीत आहे.
2: भावगीत
3: नक्कीच नक्कीच. हे तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं मराठी भावगीत मी या निमित्तानं प्ले करते. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक जणींपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
2: धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.
4: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या अंगणवाडी सेविका स्मिता राजेंद्र ओटी. अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या त्या सचिव आहेत आणि साई श्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या अहिल्यानगरच्या देखील सचिव आहेत. श्रोते हो, आज आपण स्मिता ओटी यांच्याशी संवाद साधलाय नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. पुन्हा उद्या भेटूयात याच वेळी याच कार्यक्रमामध्ये एका नव्या व्यक्तीसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.
1: झूठ

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूया भाग 16.
1: प्रकरण 9. फक्त सुटका करणं पुरेसं नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक औंस कृती ही 1000 पाऊंड सिद्धांतांच्या बरोबरीची आहे. सगळ्याच गोष्टी सरळ सोप्या नसतात. गिरीश विचार करत होता की मुलांचं भवितव्य सुरक्षित नसेल तर मुलांची सुटका करून त्यांना बालसंगोपन गृहात किंवा रेस्क्यू होममध्ये पाठवण्याचा काय उपयोग. बऱ्याच वेळा निरपराध मुलांना गुन्हेगार मुलांसोबतच ठेवलं गेलं, त्यामुळे त्यांना अटळपणे दादागिरी किंवा मानसिक शारीरिक छळाला तोंड द्यावं लागलं आणि ते 18 वर्षांचे झाल्यावर संस्थेतून बाहेर पडून बाहेरच्या कठीण जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा, जगात त्यांनी टिकून कसं राहायचं याबद्दल त्यांची काय तयारी करून घेतली जाते. गिरीश आणि प्राजक्ता यांनी भारतातल्या परिस्थितीचा फार बारकाईनं अभ्यास केलेला होता. भारत सरकारतर्फे बालसंगोपन केंद्रांचा आढावा घेण्यासाठी जेना कमिटीची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर 2018 या कमिटीचा जो अहवाल आला त्यानुसार भारतातल्या 9,589 बालसंगोपन केंद्रांमध्ये एकूण 3,70,000 मुलं राहत होती. या संस्था अनाथ मुलं, टाकून दिलेली बाळं, अनाथाश्रमात देऊन टाकलेली मुलं आणि जी मुलं दुर्लक्ष, छळ, हिंसा आणि मुलांना पळवून नेऊन विकणे याची बळी ठरतात त्यांचे संगोपन करतात. ही मुलं 18 वर्षांची होतात तेव्हा त्यांना संस्था सोडावी लागते. त्यानंतर त्यांना थोडाफार आधार म्हणून पुढील शिक्षणासाठी मदत किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी मदत मिळावी, जेणेकरून त्यांना आपल्या पायावर उभं राहता यावं अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. बालगुन्हेगार कायदा, बालकल्याण आणि संरक्षण कायदा 2015 ते सक्तीचं आहे. या कायद्याचे 2016 नियम आणि चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम हा कायदा 18 वर्षांखालील मुलांकरता आहे. मात्र जेना कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे 25% जास्त मुलं सांगतात की एकदा आम्ही संस्थेतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला कोणतीही नंतरची सेवा मिळालेली नाही आणि 44% मुलं सांगतात की ते पुढे त्यांच्या जीवनात काय करणार आहेत, त्यांना काय करावंसं वाटतं याबद्दल त्यांच्याशी कुणीही काही बोलले नव्हते. एक अनौपचारिक आढावा घेतला असता 24% मुलांना डॉक्टर व्हायचं होतं, त्यासाठी ते खूप जास्त अभ्यास करत होते. 5% मुलांना पायलट व्हायचं होतं, 13% मुलांना भरपूर पैसे कमवायचे होते आणि 4.5% मुलांना फॅशन डिझायनर व्हायचं होतं. 18.5% मुलांची शिक्षक होण्याची इच्छा होती आणि 7% मुलांना पोलिसात जायचे होते. 60% मुलांना पुढे शिकायचं होतं आणि फक्त 3% मुलांना लवकरात लवकर लग्न करायचं होतं. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. मुलींची लग्न झाली आणि सगळे त्यांना विसरून गेले. मुलांना कुठे कुठे कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागल्या. ज्या मुलींची 18 वर्षी लग्न झाली त्यांच्यापैकी बहुतेक जणींच्या वाट्याला कौटुंबिक हिंसा आणि छळ आला. बालसंगोपन संस्थांना आर्थिक बळ जरी केंद्र सरकार पुरवत असले तरी त्यांची जबाबदारी राज्य सरकारवर असते आणि प्रत्येक राज्य सरकारचे नियम वेगळे असतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सरकारच्या मदतीनं चालणारे निदान एक तरी बालगृह आहे, पण उत्तर भारतात परिस्थिती भयानक आहे. काही ठिकाणी एखादे सरकारी मदतीवर चालणारे बालगृह असते आणि काही ठिकाणी फक्त एक खाजगी बालगृह असते. कर्मचारी वर्गाचं वागणं उद्दाम असतं, तिथे असलेल्या मुलांना स्वीकार आणि आपलेपणाची अपेक्षा असते, पण कर्मचारी त्या मुलांना व्यभिचारी, अनैतिक संबंधातून निर्माण झालेली घाण समजतात. मूलभूत हक्क, स्वच्छता, आरोग्यपूर्ण वस्तूंचा वापर, पोषक आहार, चांगल्या सोयी, त्यांना समजून घेणं आणि प्रेम, हे सगळं त्या मुलांच्या आयुष्यातून पूर्णपणे वजा झालेलं असतं. श्रीमती सुपर्ण गुप्ता या आंगन या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्या पूर्ण देशातल्या 600 बालसुधार केंद्रांच्या सुधारणा प्रकल्पावर काम करतात. त्या म्हणतात की आर्थिक कमतरतेमुळे या मुलांसाठी एक दुष्टचक्र निर्माण झालंय. प्रथमसारखी स्वयंसेवी संस्था जेव्हा एखाद्या फॅक्टरीवर मोठी धाड घालते, तेव्हा तिथे काम करणारी 100 मुलं, म्हणजेच अल्पवयीन कामगार, सोडवून आणून परत बालगृहात आणून सोडते. पण इतक्या मुलांसाठी तिथे जागा नसते, तरी ती मुलं तिथेच राहतात. त्यांना पूर्णपणे पाय पसरून झोपताही येत नाही. अशी ती थकून जाणारी मुलं, त्यात भर म्हणजे बोलणारे बोलतच असतात, बघा बघा त्यांच्या उतरलेल्या तब्येती, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवून दिलं पाहिजे. आणि मग बाहेर पडल्यावर ते या ट्रॅफिकिंग, म्हणजेच माणसांना फसवून पळवून विकणाऱ्यांच्या तावडीत अलगद सापडतात. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जे एकच बालगृह असतं ते पुरेसं नाहीये. सर्वसाधारणपणे भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 3 बालगृह असायला हवीत. एक 6 वर्षांच्या खालील मुलांसाठी, एक 6 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणि एक 6 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी. भारतामध्ये अनाथ तसंच कोणत्याही वाईट गोष्टीला बळी पडू शकणारी असुरक्षित मुलं यांच्याकरता वेगळे कायदे नाहीत. ते सगळे अल्पवयीनांसाठीची न्यायव्यवस्था, म्हणजेच ज्युव्हिनाईल जस्टिस सिस्टम, यातच समाविष्ट आहेत. ही व्यवस्था 16 ते 18 वयाच्या मुलांसाठी आहे आणि त्यात अत्यंत घृणास्पद गुन्हे देखील सामील केलेले आहेत. चाइल्डलाईन पोर्टल म्हणतं की युनिसेफच्या अंदाजानुसार भारतात 2.9 कोटी अनाथ मुलं होती. अनाथ याचा अर्थ टाकून दिलेली असाही होऊ शकतो. आणि इतर अभ्यासानुसार हा आकडा यापेक्षा खूप मोठा आहे. कायद्यानं गुन्हेगार ठरवलेली मुलं आणि कुठल्याही परिस्थितीला बळी पडू शकणारी असुरक्षित मुलंही एकत्र राहतात. याचा परिणाम असा होतो की मुलांचं घरातच शोषण सुरू होतं, म्हणजे घरातलीच मुलं इतर मुलांविरुद्ध गुन्हे करू लागतात. आम्ही हे अगदी नेहमीच पाहतो की जी मुलं किरकोळ गुन्हे करण्यापासून कायद्याविरुद्ध वागायला सुरुवात करतात, ती पुढे जाऊन अट्टल गुन्हेगार बनतात. अशी असंख्य उदाहरणं आहेत की मुलींचे रेस्क्यू होममध्येच लैंगिक शोषण होण्यास सुरुवात होते आणि तिथून बाहेर पडतानाच त्यांची शरीर विक्रय व्यवसायाची तयारी पूर्ण झालेली असते. गिरीशला मनापासून वाटत होतं की ही व्यवस्था बदलण्यासाठी, सुधारण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. लहान मुलांना या बालगृहाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे. हे तर स्पष्टच होतं की रस्त्यांवर सापडलेली मुलं ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली होती. अहमदनगरच्या चाइल्डलाईन टीमला हे माहिती होतं की गलिच्छ वस्त्या आणि झोपडपट्ट्या इथे सर्वसाधारणपणे ही मुलं पैदा झालेली असतात. आईबापांना बरीच मुलं झालेली असतात, पण त्यांचं संगोपन करण्यासाठी पैसाच नसतो. वेगवेगळ्या वाईट गोष्टींना बळी पडत मुलं शेवटी गुन्हेगार आणि वेश्या बनतात. गिरीशनं विचार केला, जर कुणीतरी या रस्त्यावर वाढणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ केलं तर एक प्रमुख राष्ट्रीय समस्या आटोक्यात आणता येईल किंवा एक चांगला परिणाम नक्कीच घडून येईल. ही मुलं अट्टल गुन्हेगार आणि धंदेवाईक वेश्या होईपर्यंत वाट बघायची आणि मग त्यांना तुरुंगात डांबायचं आणि वेश्यागृहातून त्यांची सुटका करायची, याला काहीच अर्थ नाही. असं केल्यानंतर ते त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या हातातून निष्ठून गेलेल्या भूतकाळाबद्दल पश्चाताप करण्यात व्यतीत करतात. त्यांच्या अंधकारमय भविष्यापासून त्यांना वाचवलंच पाहिजे. गिरीशचं निरीक्षण होतं की इथली व्यवस्था उलट्या दिशेनं काम करणारी आहे. मोठ्या माणसांना आयुष्याच्या दलदलीतून खेचून बाहेर काढायचं आणि जी लहान मुलं बिघडायची शक्यता आहे त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही, म्हणजे ती मुलंही त्याच दलदलीत अडकत जाणार. हे घडू नये म्हणून असं काही करायला पाहिजे की त्यांच्या कोवळ्या मनात एक मेणबत्ती लावली पाहिजे, जिच्या प्रकाशामुळे ते मोठे झाल्यावर अंधारात वाट चुकणार नाहीत. गिरीशला ही साखळी तोडायची होती. त्याला प्रतिबंध आणि उपचार या दोन्हींचा एकाच वेळी विचार करायला हवा होता. ती मुलं लहान निष्पाप असतानाच कृती घडायला हवी होती. जोपर्यंत त्यांची मनं कोवळी असतील, जगातली कठोर वस्तुस्थिती आणि हिंसा यामुळे निब्बर झाली नसतील, तोपर्यंतच काही परिवर्तन होऊ शकणार होतं. त्या मुलांना आशा, प्रकाश आणि प्रेम यांच्या रस्त्याला लावून देता येणार होतं. हे पुस्तक लिहित असताना माझी भेट गिरीशच्या आणखी एका सहकार्याशी, हनीफ शेखशी झाली. गिरीशशी प्रत्यक्ष गाठ पडण्याच्या फार अगोदर हनीफ त्याची भक्ती करू लागला होता, कारण गिरीशची एक हृदयस्पर्शी कहाणी त्यांना ऐकली होती. ही 1990 दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. नगरची एक वेश्या, तिनं स्वतःच्या लहान मुलाला सागरला एकदा इतक्या जोरात ढकललं की त्याच्या डोक्याला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं. जेव्हा गिरीशच्या स्वयंसेवकांनी त्याला हे सांगितलं, त्यावेळी तो त्या वेश्येच्या घरी गेला, सागरला उचललं, डॉक्टरकडे घेऊन गेला आणि त्याला उपचार केले. त्याला परत आईकडे घेऊन जाणं धोक्याचं होतं, म्हणून स्नेहालयात ठेवलं. काही महिने गेले तेव्हा असं लक्षात आलं की सागर वरचेवर आजारी पडतोय. जेव्हा रक्ततपासणी केली तेव्हा कळलं की 5 वर्षांच्या सागरला HIV लागण झालेली आहे. त्यावेळी HIV कोणती औषधं नव्हती. सागरची तब्येत खालावत गेली आणि लवकरच त्याचा रोग शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचला. जेव्हा जेव्हा सागरला शी व्हायची तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचं आतडं ढुंगणातून बाहेर येऊन त्याचा बाहेर फुगा व्हायचा, मग ते पुन्हा हातानं त्याच्या शरीरात सारावं लागे. पुढे पुढे सागरला सारखा रक्तस्राव होऊ लागला. गिरीश जिथे जिथे जायचा तिथे त्याला घेऊन जाई. त्यानं कधीच त्या मुलाला एकटं सोडलं नाही. त्याच्या शरीरातून गळणारं रक्त आणि शी पुसण्यासाठी गिरीश बरोबर वर्तमानपत्राचे कागद घेऊन जात असे. नगरचे सर्जन डॉक्टर मोहन थोलार यांनी मदत देऊ केली आणि सागरचं ऑपरेशन केलं. डॉक्टर मार्सिया यांनी पण मदत केली. सागरची आतड्याची समस्या बऱ्यापैकी कमी झाली. शेवटी त्या रोगानं त्याचा घास घेतला, पण जेव्हा तो गेला तेव्हा शांतपणे गिरीशच्या हातात त्याला मरण आलं. हनीफ तसा माध्यमातील माणूस, पण त्याला एक प्रकारचा जादूगार म्हटलं पाहिजे, कारण तो मुलांचं जीवन बदलून टाकतो. तो गलिच्छ वस्तीतली आणि झोपडपट्टीतली मळलेली, डोक्यात उवा पडलेली, डोळ्यात घाण, नाकात शेंबूड असलेली कुपोषित मुलं शोधून आणतो, त्यांना स्वच्छ करतो, त्यांचे केस कापून देतो, त्यांना खेळ शिकवतो, त्यांना नीट बोलायला शिकवतो, थोडं गणित शिकवतो आणि त्यांना शाळा स्वीकारतील इतपत तयारी करून घेतो. द साऊंड ऑफ म्युझिक हा चित्रपट मी कमीत कमी 50 वेळा पाहिलाय. त्यातली मारियाचं काम केलेली जुलिया अँड्र्यूज त्या वॉन्ट्रॅप कुटुंबातली हट्टी, उद्दाम आणि दुर्लक्षित मुलं संगीताच्या सहाय्यानं जिंकून घेते. हनीफ हेच करतो, पण खेळांच्या सहाय्यानं. फरक इतकाच आहे की चित्रपटात मारिया एका अतिशय श्रीमंत कुटुंबाच्या राजवाड्यासारख्या घरात, जे घर ऑस्ट्रियाच्या निसर्गसौंदर्यानं नटलेल्या डोंगरांच्या कुशीत असतं, तिथे नोकरी करत असते. मात्र हनीफने जवळ पुरेसा पैसा नसताना भारतातल्या अगदी घाणेरड्या अशा गलिच्छ वस्तीतून कामाला सुरुवात केली. मारियाने फक्त 7 मुलांचं रूपांतर घडवून आणलं आणि हनीफने आजवर गल्लीत भटकणाऱ्या 4,000 मुलांना शाळेत पोचवलंय. आज ती मुलं आणि मुली चांगले तरुण तरुणी झाले असून जीवनात काहीतरी चांगलं करून दाखवतायत. मारिया त्या मुलांना दुष्ट नाझींपासून वाचवून स्वित्झर्लंडला नेते. इकडं हनीफनं मुलांना शेकडो हिटलर्सपासून वाचवलं, जे दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, रोगराई, अंधश्रद्धा, लैंगिक शोषण करते, पळवून नेऊन विकणारे या सगळ्यांच्या रूपात अवतरलेत. मारिया आधी चर्चमध्ये राहणारी नन असते, परंतु ती पुन्हा नन व्हायला चर्चमध्ये जाऊ शकत नाही. ती मुलांच्यात देव पाहते. हनीफनं मला सांगितलं, तो मंदिरात किंवा मशिदीत जात नाही, मुलं हीच त्याची प्रार्थना आहे. ही माझी मुलं आहेत. आजच्या परिस्थितीचे बळी उद्याचे भावी गुन्हेगारही होऊ शकतात, पण आता ते माझे हिरो आहेत. हनीफनं मला आणखी एक गोष्ट सांगितली. ती मी कधी कल्पनेतही आणली नसती. त्यानं मला सांगितलं की या झोपडपट्ट्या म्हणजे भावी शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया बनवणाऱ्या फॅक्टऱ्या आहेत. त्यांचे आईबाप सतत कामाला गेलेले, घरं गलिच्छ, घरात पैशाची नेहमी चणचण, लहान मोठ्या भुरट्या चोऱ्या, किरकोळ गुन्हे नेहमीचेच, आणि आजूबाजूच्या परिसरात तर घाणीचं साम्राज्य. महानगरात काय किंवा लहान शहरात काय, झोपडपट्टीतल्या बहुतेक मुली शाळामध्येच सोडतात. त्यांची एकमेव स्वस्त करमणूक म्हणजे टेलिव्हिजन. तो त्यांना दाखवतो दुसरं जग, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचं, सिनेमामधल्या गणिका म्हणजे वैभव आणि रोमॅन्स. मुलींना पडद्यावर दिसणाऱ्या त्या सुंदर आणि नखरेल स्त्रियांसारखं दिसायचं असतं. शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचा पण खूप प्रभाव असतो. प्रसाधनं आणि फॅशनेबल कपडे घ्यायला पैसे नसतातच. भक्ष्याच्या शोधात असलेले शिकारी पुरुष अशा सहज जाळ्यात ओढल्या जाणाऱ्या सावजांना हेरतात आणि मुली आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्या घेण्यासाठी आपण आपल्या शरीराचा सौदा करूच शकतो हे ताबडतोब शिकतात. हा समस्येवरचा उपाय ठरतो आणि तिथे एक शरीर विक्रय करणाऱ्या महिलेचा जन्म होतो, किंवा असलेली कच्ची शरीर विक्रेता पक्व होते आणि पळवून धंद्याला लावण्याच्या लायकीची बनते. हनीफ गिरीशकडून शिकला की माणसाचं जगणं बदलू शकतं. गिरीशनं केलेलं काम आणि त्याचे झालेले परिणाम यातून हनीफ शिकला. त्यानं प्रवीण मुत्यालसारख्यांची आयुष्य प्रत्यक्ष बदलताना पाहिली. यशवंत कुरापट्टीप्रमाणे प्रवीण मुत्याल एका बिड्या वळणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आला. प्रवीणचे वडील जाईच्या फुलांचे गजरे विकण्याचा धंदा करायचे. प्रवीण त्याच्या दोन बहिणी आणि एका भावाबरोबर चित्रागल्लीतच वाढला. त्याला वयाच्या 6व्या 7व्या वर्षी एका मराठी शाळेत घालण्यात आलं. शाळेनंतर त्याला उदबत्त्यांच्या कारखान्यात पॅकर म्हणून कामाला जावं लागे. 1000 छोटे पुढे भरले की त्याला मजुरी म्हणून 4 रुपये मिळत. तो एका दिवसात 1000 पेक्षाही जास्त पुढे भरत असे, त्यामुळे त्याला आठवड्याला 40 रुपये मिळत. सगळे पैसे तो आईजवळ देत. त्याला कुणाशी मैत्री करायला वेळच मिळत नसे. त्याला कधीही नवे कपडे मिळाले नाहीत. दिवाळीला सगळेजण नवे कपडे घालतात, फटाके वाजवतात आणि मिठाई खातात, पण प्रवीणला मात्र तेव्हाही नवे कपडे मिळत नसत. त्यानं कधीही त्याच्या आईवडिलांकडे काहीही मागितलं नाही, कारण त्याला माहिती होतं की त्यांच्याकडे द्यायला काहीच नाही. सरकारच्या समाज कल्याण समितीतर्फे बीडी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्त्या मिळत, त्यामुळे प्रवीणचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. संपूर्ण शिक्षण काळात तो काम करून पैसे मिळवत राहिला. तो शिंप्याच्या दुकानात काम करायचा. 10वीनंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्याने 5 वर्ष एका पुस्तकाच्या दुकानात काम केलं आणि तो कॉमर्सचा पदवीधर झाला. त्यानं कधीही खासगी क्लास लावले नाहीत. पुस्तकाच्या दुकानात कामाला असल्यामुळे त्याला अकाउंटन्सीची बरीच पुस्तकं वाचायला मिळायची. काही पुस्तकं घरी आणून तो त्यातले प्रॉब्लेम्स सोडवायचा. शिक्षण आणि काम या व्यतिरिक्त प्रवीण फक्त एकाच ठिकाणी जात असे, ते म्हणजे गिरीशची पावशाळा. तिथे जाऊन तो जमेल तशी मदत करत असे. पण 1992 काही कारणानं प्रवीणनं पावशाळेला जाणं थांबवलं. 1993 महाराष्ट्रात भूकंपानी हलकल्लोळ माजवला. 30 सप्टेंबर 1993 रोजी दुपारी 4 सुमारास लातूर आणि उस्मानाबाद या दाट लोकवस्ती असलेल्या जिल्ह्यात भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यात 52 खेडी उद्ध्वस्त झाली. 10,000 लोक मृत्युमुखी पडले आणि 30,000 लोक गंभीर जखमी झाले. त्यावेळी प्रवीणनं गिरीशला मदतनिधी उभारण्याच्या कामात बरीच मदत केली. त्यानंतर पुन्हा त्याचा गिरीशबरोबर असलेला संपर्क तुटला. प्रवीणला कम्प्युटर मॅनेजमेंट किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची फार इच्छा होती, पण या अभ्यासक्रमांची फी फार जास्त होती. मग त्याने शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार केला, पण त्या गोष्टीला घरच्यांनी खूप विरोध केला. या निर्णय प्रक्रियेत जवळजवळ 1 वर्ष वाया गेलं आणि मग थकलेल्या आणि उदास झालेल्या प्रवीणनं ठरवून टाकलं की बास झालं, आता यापुढे शिक्षण बंद. त्यानं एक लहानसा लॉटरी तिकिटांचा स्टॉल टाकला आणि त्यात त्याला बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. पैशाबरोबर काही सवयी पण आल्या आणि प्रवीण अनेक चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करायला लागला. अशा प्रकारे तो जीवनातल्या अंधारा गल्ल्यांकडे निघालाच होता, तितक्यात यशवंत कुरापट्टीनं त्याला चाइल्डलाईनच्या नोकरीची संधी देऊ केली. त्यावेळी नुकताच प्रवीणच्या वडिलांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं. त्यामुळे लॉटरीची तिकीटं विकून जो पैसा जमला होता तो सगळा त्यांच्या दुखण्यात खर्च झाला. चाइल्डलाईनच्या ऑफिसमध्ये एक टीम मेंबर म्हणून काम करणं हा प्रवीणसाठी वेगळाच अनुभव होता. कधीकधी शरीरविक्रयाच्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करायला जाताना त्याला गिराहिकाचं काम करावं लागे. पण असं करण्यात एक धोका होता. जर त्या मुलींवर लक्ष ठेवणाऱ्या वेश्यागृहाच्या पाळीव गुंडांना त्याच्याबद्दल संशय आला तर ते त्याच्यावर हल्ला करू शकत होते किंवा त्याला मारून टाकायलाही कमी केलं नसतं. पण इथेच प्रवीण गुंतागुंतीच्या केसेस हाताळायला शिकला. आणि एक दिवस जेव्हा गिरीशनं त्याला सोशल वर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायला सांगितलं तेव्हा त्याचा शिक्षण थांबवण्याचा निर्णय संपुष्टात आला. पण अजूनही त्याच्याजवळ जास्तीची फी भरायला पैसे नव्हतेच. यावेळेला गिरीशनं स्वतः कर्ज काढून त्याला पैसे दिले, असं त्याने यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलेलं होतं. अशा प्रकारे आता प्रवीणचं एक नवीन जीवन सुरू झालं. सकाळी तो कॉलेजमध्ये जाऊन शिकायचा आणि दुपारी चाइल्डलाईनच्या ऑफिसमध्ये असायचा. 2006 तो MSW झाला आणि त्याच्या नशिबानं त्याला बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये कार्यानुभवासाठी जाण्याची संधी मिळाली. प्रवीणनं महिनाभर नगरच्या पूर्वेस 600 किलोमीटरवर असणाऱ्या आनंदवनात राहून कार्यानुभव घेतला. ते 2006 होतं. त्यावेळी बाबा आमटे हयात होते. प्रवीणचा आनंदवनातला पहिला दिवस हा त्याच्यासाठी अक्षरशः डोळे उघडणारा ठरला. अशा प्रकारची एखादी जागा असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कुठेतरी व्यंग असलेले, काहीतरी कमीपणा असलेले, पण आनंदात असलेले, डोळ्यात आत्मनिर्भरतेची चमक दिसून येणारे असे हजारो कुष्ठरोगी तिथे स्वच्छ आणि निरोगी वातावरणात राहत होते. असं काही भारतात दृष्टीस पडणं हे विशेषच होतं. तिथे बरंच काही घडत होतं. औपचारिक शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, शेती, जलस्रोत संवर्धन हे सगळं तिथे सुरू होतं. तिथे चांभारकाम, गालिचे विणणं, शिवणकाम आणि अशी इतरही कौशल्य शिकवण्यासाठी शिबिरं घेतली जात होती. त्या ओसाड जागेचे बाबांनी स्वर्गात रूपांतर केले होते. आनंदवनाच्या सुरुवातीपासून लाखो लोकांना इथे नवजीवन प्राप्त झालं, अन्यथा ते कुठेतरी सडून मरून गेले असते. प्रवीण सर्वाधिक प्रभावित झाला तो या गोष्टीनं की बाबांची दोन्ही मुलं आणि सुना डॉक्टर होऊन त्यांनी हॉस्पिटल्स उभे केलेली होती आणि तिथे ना नफा तत्वावर अनेक आरोग्यविषयक उपक्रम ते राबवत होते. प्रवीणला समजलं की सुरुवातीला पुरेसा पैसा नसल्यामुळे कुष्ठरोग्यांना आवश्यक त्या गोष्टी, उदाहरणार्थ कॅलिपर्स, कृत्रिम अवयव, विशिष्ट प्रकारचे बूट उपलब्ध करून देता यायचे नाहीत. त्यांनी कुष्ठरोगामुळे हे अवयव गमावल्याने त्यांना ते आवश्यक होते. मग बाबांनी असा निर्णय घेतला की या सगळ्या गोष्टी आपण इथे म्हणजे आनंदवनातच बनवायच्या. प्रवीणनं त्या निर्मिती केंद्रात महिनाभर काम केलं. या प्रशिक्षणात गिरीशनंसुद्धा भाग घेतला. आता प्रवीण छानपैकी शस्त्रसज्ज झाला होता. MSW पदवी पण हातात होती आणि आनंदवनात प्रशिक्षण आणि कार्यानुभव घेतल्यामुळे तो ऊर्जेनं नुसता मुसमुसला होता. मुत्त्यालचा प्रवास आत्ता सुरू झाला होता. गिरीशनं काम सुरू केलं तेव्हा त्याने शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी त्या गुन्हेगारी वातावरणापासून लांब राहावं, आपली ऊर्जा शिक्षणाकडे खर्च करावी या हेतूनं त्यांना शाळेत पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आता त्याला ती संकल्पना आणखी व्यापक करायची होती. दुर्दैवी परिस्थितीतून किंवा पार्श्वभूमीतून आलेल्या प्रत्येक मुलाला समान संधी मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करायची होती. त्याच्या नव्या प्रकल्पाला त्याने नाव दिलं बालभवन, म्हणजेच मुलांचं घर. नगर शहर आणि शहराच्या आसपासच्या 9 झोपडपट्ट्यांमधली मुलं घेऊन हा प्रकल्प सुरू होणार होता. पुढच्या उपक्रमाची तयारी करत असताना गिरीश त्याचं कॉलेजच्या मुलांना राज्यशास्त्र शिकवण्याचं काम करतच होता आणि मिळणाऱ्या पगारातील निम्मा त्याच्या मुलांसाठी खर्च करत होता. तो फिरोदियांनी दिलेल्या 3 चाकीमधून त्याच्या टीमला घेऊन अजूनही उरलेलं अन्न गोळा करून आणायला जातच होता. गावातले काही डॉक्टर्स स्वतः MIDC कॅम्पसवर जाऊन तिथल्या रुग्णांना मोफत तपासून जात. शिवाय डॉक्टर मार्सिया यांनी स्नेहालयाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याकरता बिल्वदलमध्ये क्लासेस सुरू केले होते. चाइल्डलाईनचे स्वयंसेवक दिवसेंदिवस कामात व्यस्त होत होते. पण मोठ्या स्वप्नांना मोठ्या धनाची गरज असते. गिरीशनं बाबा आमट्यांना भेटून विचारायचं ठरवलं की त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन कसं उभं केलं. बाबा गिरीशला म्हणाले, शंका आणि अनिश्चितता हे या कामाचेच भाग असतात. माझ्याकडे पुढे जाण्या इतकं अन्नधान्य आहे का? मला मदत करायला माणसं आहेत का? माझं स्वप्न फारच मोठं आहे का? त्यासाठी पैसे कुठून येणार? माझ्या ज्याने हे काम निभेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस. कारण जे प्रश्न उभे ठाकले नाहीयेत त्यांची उत्तरं शोधून काय उपयोग? त्यापेक्षा कामाला सुरुवात कर आणि पुढे चालत राहा. हळूहळू सगळं मार्गी लागेल. निधीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. करायचं काही असेल तर ते फक्त काम. तू तुझ्या प्रकल्पाच्या मागे लाग, पैसे आणि साधनं आपोआप तुला शोधत येतील. आणखी एक धडा त्यांनी गिरीशला दिला, तो म्हणजे एखाद्याचं म्हणणं मन लावून ऐक. बाबा आमटे यांनी भारत जोडो अभियान राबवलं होतं. समाजातला वाढता उपेक्षावाद, असहिष्णुता, जातीजातीतील संघर्ष कमी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने हे अभियान बाबांनी राबवलं होतं. 100 तरुण तरुणींना घेऊन त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पायी प्रवास केला. प्रतिक्रिया नको, प्रतिसाद हवा यावर बाबांचा विश्वास होता. लोकांना वाटायचं की दहशतवाद्यांना मारून टाकावं, पण बाबा याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहत. ते म्हणायचे, तुम्ही एका दहशतवाद्याला मारलत तर दुसरे हजारो त्याच्या जागेवर येतील. ज्या लोकांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याशी उघड आणि मनमोकळा संवाद होण्याची गरज आहे. संवादाचा गाभा असतो दुसऱ्याचं बोलणं मन लावून ऐकून घेणं. लोकांना शांत राहून लक्ष देऊन ऐकणं माहितीच नसतं, त्यामुळे ते इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाहीत. दुसऱ्या कोणाचे कष्ट कशा प्रकारचे असू शकतील हे त्यांना समजून घेता येत नाही. जर माणसांनी एकमेकांचं नीट ऐकूनच घेतलं नाही तर त्या ठिकाणी उभयतांचा गैरसमज होणं अटळच आहे. मग गैरसमजातून भांडणं, त्यातून हिंसा, दहशत आणि शेवटी दुःख आणि दैन्य. त्यांचं ऐकून घ्या, बाबा आमटे म्हणाले, मन देऊन ऐका, जगाकडे त्यांच्या नजरेतून पहा. एखाद्याला आपल्यावर अन्याय झाला असं का वाटतं ते समजून घ्या. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. इतरांशी प्रेमानं वागणं इतकं अवघड का जातं याचा विचार करा. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. गिरीशनं हा उपदेश मनापासून स्वीकारला. तो लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यांच्याकरता संघर्ष करण्याचीही त्याची तयारी असे, जेणेकरून व्यथित लोक बोलू शकतील, आपल्या भावना व्यक्त करू शकतील.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओनगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज.

0: हम खडे दसाला सरकारसे वढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तस.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, माझे नाव आहे प्रवीण मुत्याल, संचालक स्नेहालय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेपी मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेपी या मालिकेत आपण ऐकणार आहोत जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख आणि ज्येष्ठ हॉकीपटू इकबाल खान यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपल्या समवेत दोन आगळेवेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. एक जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख सर, त्याचबरोबरीने ज्येष्ठ हॉकीपटू इकबाल खान सर आलेले आहेत. दोघांचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो. तर आज महत्त्वाचं एक आहे की 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तर याविषयी हे दोघं आपल्याशी विवेचन करतील. त्याचबरोबरीने दोघंही विद्यापीठ खेळाडू आहेत. त्याचबरोबरीने दोघंही हॉकीचे मार्गदर्शक म्हणूनही जोमाने काम करीत आहेत. तर ते आपल्याला त्यांच्या हॉकीची कारकीर्द, त्यांची खेळाची पद्धत याविषयी सांगतील. आसिफ सर, की तुमचा मला मेजर ध्यानचंद यांच्याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: नमस्कार, मी आसिफ बाबूलाल, सचिव जिल्हा हॉकी संघटना अहिल्यानगर. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद, सध्याचं प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी सलग 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलेले आहेत. 22 वर्षांची कारकीर्द त्यांनी 400 अधिक गोल केलेले आहेत.
2: अरे बाप रे,
3: क्या बात. यस, आणि 3 डिसेंबर 1979 रोजी त्यांचे निधन झाले. आणि त्यांच्या वाढदिवशी, जन्मदिनी, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी हा क्रीडा दिन साजरा केला जातो.
2: सर, मला इकबाल सर सांगा तुम्ही की त्यांनी आतापर्यंत त्यांची कारकीर्द सांगा ध्यानचंद सरांची.
4: ध्यानचंद पहिल्यांदा 1928 ते पहिले ऑलिम्पिक एम्स्टरडॅम मध्ये झाले होते.
2: बर,
4: ते काळात ते खेळले.
2: हा हा.
4: आणि भारताला स्वर्ण पदक जिंकून दिलं.
2: बर बर बर.
4: त्यांनी 11 गोल केले
2: त्या
4: 5 मॅचेस मध्ये. 11 गोल केले.
2: अरे बापरे. बर,
4: नंतर ते लॉन्च लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये 1932 या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात अमेरिकाचा मोठा प्रभाव केला. या ध्यानचंद आणि त्यांचे भाऊ रूप सिंग यांनी भरपूर गोल केले सर.
2: अरे
4: हा. नंतर बर्लिन ऑलिम्पिक 1936 मध्ये झाले.
2: बर,
4: त्यात भारतीय संघाचं नेतृत्व ध्यानचंद यांच्याकडे होते. अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा 8-1 असा प्रभाव केला.
2: अरे बापरे. बर, दणदणीत प्रभाव.
4: दणदणीत प्रभाव. आता महत्वाची रोचक गोष्टी सांगायची असेल तर हिटलरची ऑफर होती ध्यानचंदना
2: जर्मनीमध्ये येण्याची.
4: 1936 ऑलिम्पिक मध्ये त्यांचा खेळ पाहून जर्मनीचे हुकुमशाही अडोल्फ हिटलर थक्क झाले.
2: अरे बापरे.
4: हिटलरने त्याने जर्मनीकडून खेळण्याची आणि सैन्यात उच्च पद देण्याची आमिष दाखवलं.
2: बर,
4: पण देश प्रेमापोटी ध्यानचंद यांनी ती ऑफर
2: नाकारली,
4: स्पष्टपणे फेटाळली.
2: वारे वा.
4: आता सांगायचं असं एक ध्यानचंदचे स्टिक मध्ये काय चुंबक आहे का काय आहे असं ते लोक शंका यायची.
2: जादूगर त्यांना.
4: हा,
3: त्यामुळे जादूगर.
4: त्यांच्या खेळवर इतरांचा विश्वास बसत नसे.
2: बर, ते एवढे सहज त्याने गोल करायचे.
4: हा, ते असं होतं का ते बॉल असा असायचा, ते स्टिकला चिपकूनच राहायचा.
2: अरे बाप.
4: म्हणून ते शंका यायची लोकांना काय ते चुंबक आहे काय. म्हणून ती स्टिक तोडली आणि त्यांनी ते तपासली स्टिक.
2: अरे बापरे.
4: पण त्यात काही सापडलं नाही.
2: तसं काही नव्हतं.
4: नव्हतंच.
2: त्यांची एवढी कला त्यांनी आत्मसात केलेली होती. बॉल तो ड्रिपलिंग करायचा सरळ आणि तो गोल पोस्ट पर्यंत न्यायचा.
3: एक विशेष आहे ते सर, ते जे चिपकायचं बॉल, त्याचं कारण एवढं होतं की ते जे अभ्यास करायचे, कारण की त्यांची ड्युटी संपल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करायचे रात्रीचं. आणि त्यामुळे त्यांना इतकं हे झालं की जे चंद्रप्रकाश असायचं का त्याच्यात ते त्यांचा सराव करायचे ड्रिबलिंग इतका सराव झालता की डोळे जरी झाकले तरी त्यांचे स्टिकवर बॉल बाजूला जायचा नाही. त्यामुळे त्यांना नाव जे पडलं सर ध्यानसिंग त्यांचं नाव होतं. पण ध्यानचंद नाव पडण्याचं कारण एकच झालं ते रात्री चंद्रप्रकाशात सराव करायचे त्यामुळे त्यांना ते ध्यानचंद नाव पडलं आणि एवढं ते जादूच त्यामुळे त्यांनी हे केली आत्मसात केली होती की रात्री चंद्रप्रकाशात सराव करून ती जादू त्यांनी आत्मसात केली. तेवढी मेहनत घेतली सर
2: त्यांना. त्यांच्याकडे बॉल आला की तो दुसरीकडे जायचा
3: सुटायचाच नाही सर प्रश्नच
2: यायचा आणि दुसऱ्याकडनं त्यांना खेचता यायचं नाही
3: अजिबात नाही. त्यामुळे तर त्यांना उपाधी देऊ केली ती अडॉल्फ हिटलर नाही का बाबा आमच्या इथं या.
2: त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं.
3: इंग्रजांचं राज्य होतं सर. आणि हॉकी हा खेळ फार प्रचलित होता कारण की दुसरा खेळ नव्हता.
2: आपल्या भारताचा मेन खेळ राष्ट्रीय
3: खेळच होता सर कारण की एवढे ऑलिम्पिक आणि एवढे सुवर्ण पदक वर्ल्ड कप वगैरे आपण जे आणलेत ते दुसरे एवढ्या खेळात नाहीये. आता सध्या
2: हे
3: नवीन नवीन क्रिकेट आलंय काही कारण असतो
2: पण ते ऑलिम्पिक मध्ये नाहीच.
3: ऑलिम्पिक मध्ये नाहीच आहे सर. तर एक इतिहास आपला फार मोठा आहे हॉकीमध्ये.
2: हॉकीमध्ये अजूनही भारताचा इतिहास आहेच आहे आणि हॉकीचं रेकॉर्ड अजूनही कुठल्याही खेळाने मोडलेलं
3: अजून नाही मोडलेलं सर एवढे गोल करणं. म्हणून तो त्यांना हॉकीतला ब्रॅडमन
2: बर त्यांना त्यावेळेस म्हणायचे.
3: येस येस सर.
2: बरं ते 1979 साली त्यांचं निधन झालं का.
3: बरं
2: आणि त्याच्या अगोदर ते किती त्यांनी गोल्ड किती भारताला मिळून दिले. 3 गोल्ड मिळून दिले.
4: बरं
2: लागोपाठ
4: लागोपाठ
2: म्हणजे 28 32 36 बरं
4: त्यानंतर मग ते अजून 3 जिंकून दिले.
2: बरं त्यांनी
4: 56
3: बरं
2: 56 साली त्यांनी कुठलं गोल्ड मिळून दिलं का. मग
4: ते कोच होते.
2: ते कोच होते भारताचे.
4: कोच होते
2: म्हणजे त्यांनी नंतर मार्गदर्शक म्हणून भूमिका प्रशिक्षक म्हणून घेतली. बरं म्हणजे भारताच्या 47 स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताला 56 साली मेडल मिळालं. 48
4: एक तेव्हा ध्यानचंद खेळत होते.
2: ते खेळत होते बरं
4: ते सुवर्ण जिंकून दिले.
2: ते सुवर्ण मिळवले म्हणजे चौथं मिळालं.
4: ते कोच झाले.
2: बरं
4: कोच मध्ये पण ते
2: 56 आपल्याला गोल्ड होतं का.
4: हो
2: बरं म्हणजे 6 गोल्ड होते. बापरे. आणि ते स्वतः 3 गोल्ड त्यांनी मिळून दिले आणि प्रशिक्षक म्हणून 3 गोल्ड मिळून दिले. अशी त्यांची कारकीर्द मोठी आहे. आणि त्यांनी नंतर कोच म्हणूनही चांगली भूमिका बजावली. चांगले खेळाडू तयार केले. बरं अजून त्याच्यानंतर मग 80 साली भारताला ब्रॉन्झ मिळालं. नंतर
4: 80 साली भास्करण होते कर्णधार होते आणि ते रशियामध्ये झाले मॉस्को मध्ये.
2: आपण गोल्ड मिळालो होतं
4: तिकडे. हा
2: गोल्ड मिळालं म्हणजे भारताला.
4: बरं
2: आणि नंतर आता मागच्या ऑलिम्पिक मध्ये मिळालं
4: ते 2020 मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक
2: मिळालं. म्हणजे 80 नंतर एकदम 2020 मध्ये
4: कारण ते एस्ट्रोटर्फ आले. एस्ट्रोटर्फ म्हणजे ते आपल्याला सराव नव्हतं त्यामुळे ते जरा आपण काय झालं खाली आलो. नंतर आपण सराव केला नंतर आपण 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं. आणि नंतर 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पण ब्रॉन्झ मिळवलं.
2: लागोपाठ 2
4: मिळाले.
3: अधोगतीचे कारण पण होते सर. जे आता खान सर म्हटले मेन म्हणजे ऍस्ट्रोटर्फ. सडनली युरोपियन्सने आपला अभ्यास केला.
2: कसा खेळवायचा मातीच्या
3: मातीत आणि मातीतल्या खास करून मातीत ग्राउंडलाच व्हायचं सर. त्यात आपण फार महारत हासिल केली होती. पण त्यानंतर ज्यावेळेस युरोपियन संघांनी सगळ्यांनी अभ्यास केला आणि मग हे जो ऍस्ट्रोटर्फ ऍक्च्युअली हे फुटबॉल साठी होतं. त्यानंतर त्यांनी थोडा बदल केला त्यात. मग त्यांनी तो युरोपियन संघाने तिकडे लावून घेतले टर्फ आणि सगळ्यात जास्त टर्फ तिकडेच लागलेत. आपल्या देशात टर्फ त्यावेळेस फक्त 1-2 होते. सगळ्यात प्रथम मला वाटतं नॅशनल स्टेडियम दिल्लीत ऍस्ट्रो टर्फ आला आणि तिथे सराव करायला पण इतके संघ कस काय सराव करणार. प्लस मग जे ग्रास रूट म्हणतो आपण म्हणजे जे पण जे 12-10-12-14 वर्षाला जे चालू करतो मुलांना हॉकी तर तिथे त्यांना सराव करायला चान्सच नव्हता. मग वर जाऊन खेळणार नाही. आजही ती शोकांतिका आहे सर. ऍम्स्टरडॅम म्हणजे नेदरलँड एक छोटा देश आहे सर. म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्हा एवढाच आहे. त्याच्यात कमीत कमी 600-700 ऍस्ट्रोटर्फ लावले गेलेले आहेत. प्रत्येक जे सोसायटी आहे तिथे छोटे छोटे टर्फ आहे. त्यामुळं नेदरलँड आज जगातील एक म्हणजे मोठा झाला येतो हॉकीत फक्त ऍस्ट्रोटर्फमुळं.
2: ते कधीपासून सुरुवात झाली ऍस्ट्रोटर्फची त्या स्पर्धा.
3: 80
2: 74 म्हणजे त्यांनी ती अभ्यास केला की भारताला नमवायचं असेल
4: बदल
2: केला आणि त्यांनी ते पिचेस तयार केले आणि आपल्यावर मात करायला संधी मिळवली. आणि आपल्याकडे तशी सुविधा नसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम
4: पिछाडी
3: भारतात फारच कमी आहे सर. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सध्या बालेवाडीमध्ये एक आणि सध्या पीसीएमसी पिंपरी चिंचवडले एक, असे दोनच आहेत
2: महाराष्ट्रात.
3: हो महाराष्ट्रात संभाजीनगर मध्ये आहे एक, ओके, त्यानंतर मुंबईमध्ये आहे एक, पण फार कमी आहे. सराव करायला आता जे संघ खेळतात ते मातीवरच खेळतात.
2: आता नॅशनल वगैरे कुठल्या होतात तुमच्या?
3: नॅशनल टर्फवर होतात,
2: टर्फवर.
3: पण आपल्यासारख्या महाराष्ट्राच्या जे हॉकी खेळ इथे फार मोठा आहे सर, आजही आहे, पण अधोगतीचं कारणच फक्त ऍस्ट्रोटर्फ झालेलं आहे.
2: पुण्यात चालू आहेत
3: आता, पुण्यात आज उद्या फायनल्स आहेत
2: ज्युनियर
3: गर्ल्स,
2: टर्फवर
3: आहे सर, पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे. उद्या फायनल आहे संध्याकाळी 6 वाजता,
2: झारखंड आणि याच्यामध्ये मॅच आहे.
3: हो हो राईट, झारखंड वगैरे सर. आता मुली पण चांगल्या करून राहिल्या,
2: मुलींच्या स्पर्धा आहेत ना,
3: मुलींच्या आहेत सर, आणि चांगला रिस्पॉन्स भेटतोय आता तिथे. पुण्यात जे हॉकी महाराष्ट्र, हॉकी महाराष्ट्र जे आहे ते चांगलं काम करून राहिलं सर, फारच छान रीतीने काम करतंय. त्यामुळे तर सर आज ऋतुजा पिसाळ, त्यानंतर आदित्य लोळगे, असे आपले भारतीय संघात आहे सर.
2: हो का?
3: हो,
2: म्हणजे भारतातले महाराष्ट्रातले प्लेयर.
3: सध्या वर्ल्ड कप चालू आहे, आदित्य लोळगे आहे, सध्या खेळत आहे तो, आणि तो एक सामान्य कुटुंबातला म्हणजे खेळाडू आहे कोल्हापूरचा, पण तो केवळ बालेवाडीने त्यांनी सराव केला, 5वीपासूनच तिथं होता तो बालेवाडीत, त्यामुळे इतकी उत्तुंग भरारी घेऊ शकला तो. म्हणजे आहे आपल्याकडे पण
2: धनराज पिल्ले पण आपल्या महाराष्ट्राचा हे होता.
3: येस सर, धनराज पिल्लेने जे ग्लॅमर आणलंय त्यानंतर हॉकीमध्ये, ते पूर्वी काही जण होते जसे मेजर ध्यानचंद, त्यानंतर भास्करन, ज्यूड फिलिक्स, के जी सोमय्या, मोहम्मद शाहीद, परगत सिंग, हे जे लोक होते, त्यानंतर जे आलंय वलय म्हणजे खास ग्लॅमर जे आणलंय ते धनराज पिल्लेने.
2: धनराज पिल्ले,
3: हो येस, त्याचा वेगच इतका असायचा की कोणी त्यांच्याकडनं कोणी बॉल लवकर घेत नव्हते, इतकं त्यांचं स्पीड होतं. हॉकी
2: कर्णधार होता भारतीय,
3: कर्णधार सर. आणि एकमेव आहे ज्यांनी 4 ऑलिम्पिक्स आणि 4 वर्ल्ड कप, एकमेव धनराज पिल्ले साहेबांनी खेळलेले आहेत. मोठी गोष्ट आहे सर,
2: म्हणजे एक मोठी अचीवमेंट महाराष्ट्र,
3: फार मोठी अचीवमेंट सर, फार मोठी.
2: मग आता सध्या महाराष्ट्राची काय परिस्थिती इकबाल सर?
4: महाराष्ट्राची परिस्थिती वरती सर इतकी चांगली नाही आहे, वरती जे व्हायला पाहिजे ना ते नाही आहे, ते प्रगती नाही आपल्याकडे.
2: हा,
4: स्कूल लेवलला चांगली आहे, त्यासाठी आपण काय करावं का भाई, जे मुलं असतात ते शाळेचे मुलांनाच ग्रास रूट आणि आपण मार्गदर्शन करावे असं माझं म्हणणं आहे. नंतर काय होईल मग तेच मुलं पुढं इंडियामध्ये रिप्रेझेंट करतील आणि ते स्वर्णकाळ आपल्याला परत मिळेल.
2: आसिफ सर, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आहात, तुमचा काही प्रयत्न आहे का प्रसार प्रचारासाठी?
3: सर आता सध्या, पूर्वी 1983 फिजिकल डायरेक्टर नगर कॉलेज प्राध्यापक डागोले सर आणि गॉडिन सरांनी मिळून अहमदनगर जिल्हा हॉकी संघटना ही उभारली होती. रजिस्ट्रेशन वगैरे झालं त्या काळात, एक 5-10 वर्ष चांगली हॉकी घेतली त्यांनी फार छान पैकी. पण नंतरचा काळ असा झाला की थोडस दुसऱ्या खेळामुळं थोडं हॉकी जरा लांबलं गेलं काही कारणामुळं. त्यानंतर सर आता फार जिल्ह्याला चांगलं म्हणजे दिवस आलेत, कारण की आता संघटना सध्या जे अध्यक्ष आहेत, नवीन अध्यक्ष श्री नरेंद्रभाई फिरोदिया, त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि त्यांनीच मला सचिव पण घेतलेले आहे नवीन संघटनेत. हो येस, त्यामुळे त्यांचे फार काही प्लॅन आहे सर, आणि ते लवकरच बहुतेक 29 ऑगस्टला काही ना काही ते घोषणा करतीलच. त्यांचे फार आहे सर, त्यांनी म्हणजे माझ्या संघ ज्यावेळेस बोलणं झाले तर त्यांनी सर्वात प्रथम हे म्हटलं की मला हा खेळ उभारायचा आहे, हा मला फक्त नावाला हे पद वगैरे नकोय, म्हणजे ती विशेष गोष्ट वाटली मला. आणि टेबलावरती कमीत कमी माझ्या बरोबर त्यांनी एक तासभर चर्चा केली, मी फिरोदिया साहेब आणि तिवारी
2: वर,
3: हा ह्या सगळ्यांनी आम्ही.
2: आणि त्यांनी ज्यावेळेस अध्यक्षपद शिवाय बॅडमिंटन संघटनेचे आहे, फुटबॉल संघटनेचे आहेत, तर बुद्धिबळ संघटनेचे आहेत, त्यांनी नगरची उंचीवर नेलेत खेळ
3: फार सर,
2: म्हणजे हॉकीला एक चांगले सुवर्ण दिवस आणण्याचं काम त्यांच्याकडनं होईल.
3: हा जरूर सर होणार आहे, निश्चित
2: सहकार्य त्यांना लाभणार आहे
3: सर, 100% लाभणार आहे. येस, कारण की अशी व्यक्तिमत्व येते की जे हातात घेतल्यावर ते जे पण हात काम घेतले ते तडीस लावतात, आणि ते म्हटले की माझं स्वप्न एक इथं मी लवकरात लवकर ऍस्ट्रोटर्फ लावेल.
2: आणि
3: नगरमध्ये
2: राष्ट्रीय खेळ म्हणून त्याचा एक वेगळाच इतिहास आहे.
3: इतिहास आहे सर, फार मोठा इतिहास आहे सर,
2: भारतीय खेळ म्हणून हॉकीला समजलं जातं.
3: येस येस सर, आजही
2: मातीतला खेळ आहे,
3: मातीतला खेळ बिलकुल सर आपला, तर त्यामुळे लवकरच इथंही सुवर्ण काळ येईलच माझी अपेक्षा आहे अशी. आणि आता पुढे बघूया काय प्लॅन आहे, 29 ऑगस्टला कसं काय होतंय.
2: बरं इकबाल सर, मला तिकडे कसे वळाला त्याविषयी सांगा.
4: एक गंमत सांगतो मी सर, मी पहिले आमचे एक सर होते ते आर्मीमध्ये राहत होते आणि मी त्यांच्याकडे ट्युशनला जायचो. तिकडं वैद्यश्रय माहिती असेल तुम्हाला,
2: वैद्यश्रय
4: तिकडं ते काळी ऑफिसर्स खेळायचे हॉकी आणि ती अट्रॅक्ट होते की आकर्षित झालो तिकडं. ते पाहायला मी थांबायचो संध्याकाळ 6 वाजता मी तिकडून घरी निघायचो आणि घरी डाट खायचो मी भाई काय काय लेट कशाला झालं तू काय झालं. तर ते असं मी ते अट्रॅक्ट झालो ते खेळत. आणि नंतर माझी एक स्टिक होती ती आमच्या काळातली एकदम पुराणी स्टिक होती ती, ते पडलेली होती कुठेतरी, ती मी पाहिली आणि ती उचलली मी आणि शाळेत घेऊन गेलो होते.
2: कुठल्या शाळेत होतो?
4: मी कॉन्व्हेंटला होतो.
2: आणि
4: त्यापासून मी ते सुरू
2: तयार केली का तुम्ही?
4: हो आम्ही टीम तयार केली नंतर. पर त्या 8वीत होतो मी तेव्हा ते आम्ही टीम तयार केली. नंतर गॉडविन सर आले आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं थोडाफार.
2: मग असा खेळ तुमचा सुरू झाला 80 सालापासून.
4: हो
2: नंतर मग तुम्ही विद्यापीठ वगैरे खेळला?
4: हो मी आपला नगर कॉलेजचा कॅप्टन राहिलो.
2: मग
4: हो
2: नंतर 11वी 12वीला
4: नाही आम्ही सिनियरला होतो. हा 11th पास होते आम्ही. ते काळी मी कर्णधार झालो हॉकीचा. नंतर 1982 मी विद्यापीठ खेळली झांसी येते. तेव्हा तिथं ध्यानचंद यांची मिसेस ते ओपनिंगला आलते.
2: अरे बाप,
4: हो त्यांचं सांगते. हा भेट घेतली आम्ही.
2: अरे बाप,
4: हो
2: फोटो पण आहे ना म्हणे
4: तुमचा? हो आहे ना फोटो माझ्याकडे. राईट.
2: त्याच्यानंतर कुठल्या स्पर्धा खेळलात तुम्ही?
4: राज्य स्पर्धा खेळलो कोल्हापूर इथे. आशिफ सर पण होते आमचे बरोबर, तर आम्ही दोघं खेळले. सांगते ते सिलेक्शन असतो ते स्टेट साठी, तर सगळं इंटर डिस्ट्रिक्ट येतो.
2: सांगा ना तुम्ही कसे खेळात कडे वळाला?
3: सर मला तर ते वारसाच आहे. माझे जे आजोबा आणि त्यांचे बंधू हे पोलीस मध्ये होते सर्व आणि ते उत्कृष्ट हॉकी खेळायचे. म्हणजे मी देखील पाहिलं, खान सरांनी देखील पाहिलं त्यांना स्वतः खेळताना. मग हो त्यांचे म्हणजे असे 5-6 बंधू चुलत बंधू वगैरे होऊन एक संघच बनायचा सर. आणि पोलीस ग्राउंडवर फार सामने व्हायचे. त्यानंतर माझे वडील माझे बंधू वगैरे सगळे हॉकी फुटबॉल म्हणजे खेळायचे. म्हणजे ते एक वारसाच आलेला आहे मला. मग मी पण पोलीस ग्राउंड, हो सर तिसरी पिढी आहे. मग मी पण तिकडे वळलो. मग ग्राउंडवर खेळायचो, मग शाळेत खेळलो. पण खरं मग मला नंतर ज्यावेळेस कॉलेजमध्ये आलो मग तिथं जास्त मला चान्स भेटला खेळायला. मग जिल्ह्याकडून खेळलो, मग विद्यापीठ खेळलो.
2: अरे
3: हो, मग पुणा युनिव्हर्सिटी कडनं खेळलो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाकडनं खेळलो मी.
2: अरे
3: हो येस,
2: तिथं बीपीएड एमपीएड केलं.
3: तिथं बीपीएड एमपीएड
2: त्यावेळेस त्यांच्याकडनं खेळलं.
3: येस येस.
2: काय आपल्याला प्लेस वगैरे मिळाली का कुठली काही
3: प्लेस? सर इकडे आम्हाला ऑल इंडियाला आम्ही क्वालिफाय झालो होतो जोधपूरला. हो पण इकडे नाही, इकडे फक्त पार्टिसिपेंट झालं आमचं. हा बँगलोरला.
2: बरोबर. तुम्हाला काही संधी मिळाली का खेळायची तिथे?
3: हो सर. येस, मी सेंटर फॉरवर्ड होतो. आणि त्या काळी काय होतं की काही धनराज पिल्ले मोहम्मद शाहिद वगैरे यांचा फार दबदबा होता, तर ते आम्ही ते सेम कॉपी करायचो. तर मग तसंच स्टिक वर्क वगैरे करायचो आम्ही. आणि आता तुम्हाला सांगतो की माझं भाग्य आहे की मी ज्यांच्या बरोबर बसलो ते माझे कोचच. त्यांच्याकडनं फार धडे घेतलेत आम्ही. इकबाल खान सर, नंतर आमचे सिनियर खेळाडू होते बघा, बलजीत सिंग, बलजीत सिंग सिद्धू. हे नगर कॉलेज सर एक हॉकीमध्ये फार महारत होते सर. म्हणजे लवकर कोणी यांना जिंकायचं नाही सर. विद्यापीठात देखील यांचा फार मोठा दबदबा होता आपल्या संघाचा. आणि त्यामध्ये महत्वाचा वाटा आपले फिजिकल डायरेक्टर डागवाले सरांचा होता. सगळ्याच खेळायला घेऊन चालायचे. पण हॉकीमध्ये वेगळंच होतं अहमदनगर महाविद्यालयाचं सर. हा, तर त्यामुळे आम्ही पण यांना बघून खेळायला लागलो 11वी 12वीत. आणि मग त्यानंतर मी पण कर्णधार पद भूषवलो. 4 ते 5 वर्ष मी
2: कर्णधार. मार्गदर्शकांनी कर्णधार भूषवलं. आता तुम्ही नंतर त्याच्यावर हे केलं?
3: हो येस येस येस. हे माझं भाग्यच म्हणावा सर. सलग 5 वर्ष.
2: अरे बाबा.
3: हो, ज्युनियर कॉलेज ते सिनियर कॉलेज.
2: अरे
3: येस.
2: आणि कॉलेजची टीम विनर असेल पूर्ण?
3: हो सर, विनरच असायची. चांगला खेळ होता
2: त्यावेळेस. इकबाल सर तुम्ही कुठल्या पोझिशनला खेळायचे?
4: मी सेंटर हाफ होतो सर.
2: तुमचा त्यावेळेसच्या पहिल्या विद्यापीठ स्पर्धांमध्ये काय परफॉर्म?
4: ते आम्ही झांसी विरुद्ध खेळलो. त्यामध्ये आम्ही 3-1 जिंकलो.
2: अरे वा.
4: नंतर आमचा सामना ग्वालियर संघती लागला. त्यामध्ये ते शिवाजी पवार म्हणून होते. ते ऑलिम्पियन वर्ल्ड कप जिंकलेले होते ते टीम मध्ये. 1975 साली आपण ते वर्ल्ड कप जिंकलेलं आहे. तेव्हा ते कोच होते ते ग्वालियर टीमचे. आणि कसं बसं ते जिंकले आमच्या संघती 1-0 जिंकलो.
2: टफ मॅच झाली.
4: हा टफ मॅच झाली. फार नाही, हरलो आम्ही. ते क्वार्टर फायनल होतं. अगर जिंकले असतो तर सेमी फायनल मध्ये आम्हाला परमिश मिळालं.
2: तुम्हाला संधी मिळाली खेळायला?
4: हो, संधी मिळाली.
2: अरे वा, काही गोल वगैरे करताना
4: ते फार चान्स गेले माझे. मी एकटं होतो, गोलकीपर समोरच होतो, गडबडीत बाहेर मारून गेलो, त्यामुळे ते हरलो आम्ही.
2: आणि नंतर कुठले विद्यापीठ खेळला तुम्ही? झाशी खेळल्यानंतर?
4: नंतर मी उज्जैनला खेळलो सर.
2: ते तिथं काय?
4: तिकडं ते मी नाही खेळलो. आत सगळे पुण्याची चांगली टीम होती, त्यामुळे थोडस
2: टीम स्ट्रॉंग होती का त्या महाराष्ट्रात? पुण्याचं
4: चांगलं होतं.
2: आता कोणाचं आहे?
4: आता ते कोल्हापूर आहे सर. चांगलं,
2: चांगली
4: टीम. कोल्हापूरचे चांगली टीम येत आता.
2: मग तुम्ही नंतर कोचिंग कडे वळाल?
4: हो, नंतर मी 1989 मध्ये राऊरी पब्लिक स्कूल मध्ये जॉईन झालो एज अ शिक्षक म्हणून. एक आवड असली होती 1993 त्या काळी आम्ही महाराष्ट्र राज्य जिंकलो.
2: बर बर.
4: सब ज्युनियर नेहरू हॉकी म्हणून.
2: नेहरू हॉकी म्हणजे राऊरी पब्लिक स्कूल?
4: हो, राऊरी पब्लिक स्कूल जिंकले आणि ते दिल्लीत गेले.
2: अरे
4: नॅशनल साठी? हा, ते पहिला नॅशनल होता माझा एज अ कोच.
2: कोच म्हणून?
4: हो.
2: अरे वा वा.
4: नंतर आम्ही सलग 4 गेलो तर
2: म्हणजे त्याच नेहरू.
4: हो, नेहरूला दिल्लीला.
2: स्पेशल स्पर्धा असतात?
4: हा, स्पेशल शाळेसाठी. हा,
2: 15
4: अंडर 15 अंडर 15 पण असते तर अंडर 17 पण असते.
2: बर बर बर.
4: तर तुम्ही आम्ही अंडर 15 मध्ये गेलो.
2: मग ते प्लेयर कोण कोण एवढे तुमचे चांगले, त्यांचे नाव सांगता येतील का?
4: हो, सांगता येईल सर. नवले होता, एक संगमनेरचा होता तो. राऊरी पब्लिक स्कूल म्हणजे ते रेसिडेन्शियल शाळा होती. ते सगळे आपले आजूबाजू नगरचे जिल्ह्याचे मुलं होते त्यात. नंतर ते घोरपडे, ते नंतर ते आर्मी मध्ये जॉईन झाला, ते लेफ्टनंट म्हणून रिटायर्ड झाला.
2: अरे वा.
4: हो, ते मग असे बरेच मुलं होते सर.
2: हा हा.
4: ते चांगले होते, ते फार चांगले होते
2: सर. तुमचं सांगा कसं हे कोण, तुम्ही तुमचे कारकीर्द सांगा. तुम्ही कोच मध्ये झालात?
3: हो सर, मी नगर कॉलेजचा विद्यार्थी. त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर बीपीएड एमपीएड केल्यानंतर मलाही हॉकीची आवड होती. मग मी मुळा एज्युकेशन सोसायटीची मुळा पब्लिक स्कूल ही शाळा आहे गडाख साहेब ते चालवत आहेत ना, तर त्यांचा एक फार मोठा सपोर्ट भेटला. त्या काळी अध्यक्ष म्हणून प्रशांत भाऊगडाख हे पाहिजे आणि थोडा परिचय होताच माझा. मग त्यांनी मला तिथे फार साथ दिली, मी तिथे जॉईन झालो. त्यानंतर हॉकीसाठी सुवर्ण काळच आले. 2007 सगळ्यात पहिले मी राज्य इथेच नगर जिल्ह्यातच झाला होता, तर तिथं मग मी सेकंड पोझिशन मिळवली अंडर 17. त्यानंतर माझी कारकीर्द, दरवर्षी एक एक संघ माझा मुळा पब्लिक स्कूलला असताना राज्य स्पर्धा आणि राष्ट्रीय खेळाडू खेळायचेच. त्यानंतर मी सीबीएसई यश अकॅडमी म्हणून तीच आमची एक संस्था आहे, संस्थेची शाळा आहे तिथेच, तर तिथे जॉईन झालो. आणि तिथेही दरवर्षी मुळा एज्युकेशन सोसायटीचीच शाळा आहे ती, तिथेही दरवर्षी हॉकीचा म्हणजे सुवर्ण काळ समजा असं मी चालू केलेला आहे. बरेच वर्ष झाले, कमीत कमी 60-70 राष्ट्रीय खेळाडू माझ्याकडे हातनं घडलेले आहेत. राज्य स्पर्धा तर दरवर्षीच खेळतो. 2 भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धाही खेळून आलो अंडर 14. कोडगू म्हैसूर येथे मी अंडर 14 सीबीएसई सगळ्यात पहिले जिंकलो बघा, साउथ झोन 2. आणि त्यानंतर पुन्हा भोपाळ आम्ही नॅशनल स्पर्धा रिप्रेझेंट केल्या. हो, तिथं पार्टिसिपेट केलं. त्या एक फार मोठा अचीवमेंट आहे. नंतर अंडर 14, अंडर 17, अंडर 15 दरवर्षी स्टेटला आमचे संघ असतातच सर. त्याच तर मोलाचा वाटा आहे माझ्या मुळा एज्युकेशन सोसायटीचा. माझे सध्याचे जे उपाध्यक्ष आहेत उदयनदादा गडाख पाटील, ते फार साथ देत आहे सर. कारण की हॉकी हा थोडा महागडा खेळ झालेला आहे आजकाल आधुनिकतेप्रमाणे. त्यांना ते किट वगैरे पूर्वी काय नसायचं एवढं प्रोटेक्टिव्ह, ते लागतंय सर. आणि ते सगळं उपलब्ध होत आहे, त्यामुळे मला एवढं अचीवमेंट करता येते सर. तर मी आभारी आहे त्या संस्थेचा, माननीय श्री गडाख साहेबांचा, की एवढं मोठं या हॉकीला त्यांनी चालना दिली तिथे. आणि आज जिल्ह्यात नाही, नॅशनल लेवलवर पण यश अकॅडमीचं एक नाव झालेलं आहे सर. आणि सध्या मी सेक्रेटरी म्हणून पण हॉकीचं पाहत आहे, तर नॅचरली माझा ओढा जास्त तिकडे आहे. आणि माझं एक म्हणजे भाग्य, अजून एक भाग्य आहे की माझे जे कोच आहेत ते मला तिथे फार मदत करतात. एक मोठं भाग्य राहिलं म्हणजे आज एवढं मला मी खुश होतो की मी सांगू शकत नाही. आजच सर कोचिंग घेत होते, मी लांब न पाहत होतो. मी म्हटलं त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे एवढं मोठं मला. आजही आज एवढं वय आहे सर त्यांचं, पण ग्राउंडला इतकं उत्कृष्ट आणि इतकी त्यांची हालचाल असते की तुम्हाला काय सांगू. तर त्यामुळं चांगलं चालू आहे सर असं.
2: सर इकबाल सर काय पद्धत आहे तुमची खेळाडूंचं मार्गदर्शन करण्याची?
4: काय नाही सर, ते फक्त स्किल्स वगैरेवर भर द्यायची, बेसिक वर भर द्यायची. त्यांना बेसिक आलं तर सगळं काही बरोबर होतील. माझं एक मानणं आहे ते बेसिक म्हणजे पुशिंग, हिटिंग, स्कूपिंग हे सगळे बेसिक्स आहे. ते स्टॉपिंग कशी व्हायला पाहिजे ते पद्धत शिकवतो मी त्यांना. ते झाल्यानंतर ते परिपक्व बनतात मुलं. काय काळजी करायची नाही नंतर.
2: मुलींची पण टीम आहे ना?
4: नाही मुलींची नाही आमची,
2: मुलांची
4: टीम
3: आहे. मुलींची टीम आहे.
4: आसिफ सर सांगतील तुम्हाला.
3: कन्या विद्या मंदिर आहे लोणीत. तिथं त्या मॅडम आहेत, फार त्यांच्या मार्गदर्शन चांगलं करतात. आणि दरवर्षी ते पण राज्याला 14-17 वर्ष आतील मुलींचं संघ घेऊन जातात राज्य स्पर्धेवर. मोठं म्हणजे कार्य आहे त्यांचं सर.
2: तुमच्या शाळे व्यतिरिक्त इतर शाळांचा पण परफॉर्मन्स बद्दल
3: सर तिथे बघा. आज तुम्हाला सांगतो की पूर्वी अशोक पब्लिक स्कूल होती, आता सध्या गौतम पब्लिक स्कूल आहे. आता सध्या अमृतवाहिनी शाळा ही पण पुढे येत आहे हॉकीमध्ये. त्यानंतर नगरमध्ये एक चालना झालेली सर. काही जुने खेळाडू जे आहेत रिटायर होऊन पुन्हा ते नगरमध्ये आले, जसे प्रवीण गोरुडे आहे, ज्येष्ठ खेळाडू आहे, संजय गायकवाड आहेत. ते पण सध्या कोचिंग सेंटर त्यांनी हळूहळू चालू केलेलं आहे. आपलं इकडे श्रीराम चौकाच्या पुढेच एक मैदान आहे, साई इंटरनॅशनल स्कूल बघा, तिथं त्यांनी ते कोचिंग सेंटर वगैरे चालू केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्या जोमाने आम्ही सगळे मिळूनच कार्य करतो आहोत.
2: हा
3: तर मग पुन्हा आम्हाला एक प्रयत्न राहील आमचं की नगरमध्ये देखील हॉकी वाढीव करायची. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे सर.
2: बरोबर.
3: हो तर त्यामुळे ते आमचे प्रयत्न चालू आहे सर.
2: तर इक्विपमेंट कशी, कारण जसे जसे बदल होत चाललेले आहेत तर त्याचं कसं त्याचं हे आहे
3: सर? फारच पूर्वी आहे ना, पूर्वी सर लाकडी स्टिक्स, हॉकी स्टिक्स जे आहे ना तो वापरायचो. पण आता ते पूर्ण म्हणजे कालबाह्य झालं. फक्त ज्युनियर्स म्हणजे जे शिकताणी असतात बेसिक देताणी, तरच आम्ही 4th-5th-6th मुलांना ते वुडन स्टिक्स देतो. पण पुढील काळात ज्यावेळेस ते संघाची प्रॅक्टिस म्हणजे संघात येण्याजोगे असतात, U14, U17, U19 असे सगळं फायबर ग्लास स्टिक्स आल्या सर, भारीतल्या महागड्या असतात ते. कमीत कमी 1,000, 1,500, 3,000, 5,000 अशा किमतीचे आहे सर. तर त्याच स्टिक्स आता वापरल्या जातात. आता जे गोलकीपर किट आलंय सर हे पण फार महाग आहे. त्या हाय रिबाउंड आहेत सर, त्याची म्हणजे मेक वगैरे मेकिंग वगैरे फार वेगळी आहे. तर हॉकी गेम हा फार फास्ट झालेला आहे सर. फार म्हणजे फार फास्ट, फारच दमाचा खेळ झालेला आहे. फुटबॉल पेक्षाही दमाचा खेळ झालेला आहे. त्यामुळे हे इक्विपमेंट फार गरजेचे आहे. त्याला त्यांना शिंगार्स असतात, हँडग्लोव्ह असतात, फेस मास्क शॉर्ट कॉर्नर घेताना युज करतात. फास्ट झालेला खेळ त्यामुळं. टर्फवर
2: टर्फचा आहे का काही प्रयत्न आपल्या इथं
3: सर? प्रयत्न आता जे अध्यक्ष आहेत, नूतन अध्यक्ष, त्यांचे प्रयत्न आहेत. ते म्हटले की जरूर आपण लवकरात लवकर प्रयत्न करू, कारण की टफ शिवाय काय नाही सर. जर हॉकी पुढे
2: काय खर्च येऊ शकतो सर?
3: 1-1.5 करोड येत आहे सर.
2: बापरे.
3: हो, परत त्याला जागा लागते सर.
2: हो
3: ऐसा
2: ते मैदान इतकं त्याचे तरी आकार लागतो.
3: आकार लागतो सर 95x
2: वाड्या पार्क होऊ शकत नाही का?
3: हू आता तिथे जागा नाही राहिली सर. होऊ शकते. हा तिथे आता सिंथेटिक ट्रॅक वगैरे
2: पण तिथे हॉकीचं नाही होऊ शकत.
3: नाही छोटा ग्राउंड मागे पुढे होऊ शकतोय जर तिथं प्रयत्न झाले.
2: क्रिकेटचं तर त्यांचं चाललेलं आहे, त्याच्याबरोबर हॉकीचंही
3: व्हायला पाहिजे सर. कोणी आता इनिशिएटिव्ह जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे खास, की एखादा सेंटर आपल्या नाही काहीतरी हाफ तरी अर्ध तरी ग्राउंड व्हायला पाहिजे, जेणेकरून सरावाला भेटेल इथे. येस ते प्रयत्न पाहिजे. मी विनंती करेन त्यांना, जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांनी खास विशेष लक्ष घातलं पाहिजे ह्या खेळासाठी.
2: आणि राष्ट्रीय खेळ आहे.
3: राष्ट्रीय खेळ आहे सर.
2: आणि एक खेळाडूंना एक वाव मिळेल चांगला.
3: फार वाव मिळेल सर. हा आपल्या नगरमध्ये जी हॉकी वाढली वाढी म्हणजे जो पहिले काळ होता नगर कॉलेजचा, फार हॉकी होती तिथे. तसा काळ यायला पाहिजे. बऱ्याचशा शाळांनी ह्याच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आमच्याकडे काही कोचेस आहेत, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. जर शिक्षक तिथले आम्हाला अप्रोच झाले तर जरूर आम्ही तिथे जाऊ, जाऊ अर्धा एक एक तास तिथे देऊ. किंवा तिथले जे क्रीडा शिक्षक आहे त्यांना बेसिक टाकून देऊ, आम्ही त्यांना सांगून देऊ, दाखवून देऊ, जेणेकरून ते पुरं मुलांचा सराव घेतील आणि संघ तयार होतील.
2: सर आता सध्या पोझिशन काय इकबाल सर? हॉकीची प्रसार प्रचार कशा पद्धतीने चालू आहे? तुमचं काय मत आहे याविषयी? अप्रोच आहे का? खेळाडू तयार होत आहेत का?
4: हो हो सर, तयार होतात. ते आहे, इंटरेस्ट घेतात. ते निवासी शाळा असतात ना सर, जेथे मी आणि आसिफ सर काम करतात, तिथे ते मुलं फार इंटरेस्ट दाखवतात सर.
2: म्हणजे त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे?
4: हो हो.
2: म्हणजे ज्या शाळांमध्ये निवासी शाळा आहेत
4: हो,
2: तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे फुटबॉल संघ तयार होऊ शकतात, हॉकीचे संघ
4: हो,
2: म्हणजे टीम खेळासाठी उपयुक्त. ही निवासी शाळा ठरतात.
4: बरोबर, राईट राईट.
2: आणि काय अजून नवीन काय सांगू इच्छिता सर?
4: नवीन आता सध्या तर ते वर्ल्ड कप चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल हॉकी वर्ल्ड कप चालू आहे.
2: बर, आता सर काय तुम्ही काय सांगू इच्छिता सर नवीन काही खेळाविषयी तुमच्या?
3: नवीन सध्या काय नाही, मी जसं म्हटलो की नवीन पिढी आपल्याला तयार करावं लागेल, जसं नगरमध्ये विशेष करून आज म्हणजे की मी म्हटलो ना तुम्हाला की बऱ्याचशा शाळा आहेत, पूर्वी सेंट सेवियर्स कॉन्व्हेंट, इवन भाऊसाहेब फिरोजमध्ये हॉकी
2: असायची
3: पण आता नाहीये. ओके, तर आमचा संघटनेचा असा प्रयत्न राहील की जे आमचे 5-6 कोचेस आहेत, आम्ही जर तिथले शिक्षक क्रीडा शिक्षक इंटरेस्टेड असाल तर आम्ही तिथून जाऊन त्यांना बेसिक धडे देऊ, जेणेकरून तिथे हॉकी वाडीस लागेल आमची तयारी. पण तिथल्या क्रीडा शिक्षकांची जर तयारी राहिली तर फार छान. आम्ही पाहू राहिलो अशी कुठे जागा असेल तिथे आम्ही सेंटर चालू करू, जेणेकरून जे 10-12 वर्षाचे मुलं आहेत त्यांना विशेष आम्ही प्रशिक्षण चालू करू
2: तिथे.
3: हा, तर ते एक आहे आमचं धोरण सर, बघू आता कितपर्यंत यश येत.
2: बर सर, तुम्ही मला इक्बाल सर सांगा की तुम्ही आता हॉकी खेळताय जवळजवळ 30-40 वर्ष झाले
4: कंटिन्यू,
2: तर तुम्हाला असं कधी अपयश आलंय परंतु तुम्ही त्याच्यावर मात केली असा काही अनुभव आहे का?
4: हो फार सर, फार अपेक्षा, फार अपेक्षा झाली. ते आम्ही भंडारा मध्ये खेळत होतो अंडर 15 राज्य स्पर्धा होते आणि सेमी फायनल मध्ये ते आम्ही बॅडला हरलो.
2: बर,
4: कोल्हापूर संगतीच हरलो, ते टाय ब्रेकर मध्ये हरलो होते. तेव्हा आमची टीम फार चांगली होती सर, ते फायनल मारायलाच पाहिजे होती, पर ते कधी कधी लक पण असतो. त्या काळी आमचा बॅड लक असेल म्हणून ते हरलो आम्ही. तेव्हा मला फार पश्चाताप झाला, ते इमोशनल हा झालो होतो मी जरा. ते अनुभव
2: आहे
4: त्याच्यावर काय, मग नंतर ते केलोच आम्ही, ते चलो और बनाएंगे कुछ ना कुछ आगे की टीम. हा,
2: तुमचा काय सर अनुभव असा काही?
3: माझे असे फार अनुभव आहेत पण एक कोल्हापूरच तिथं राज्य स्पर्धा अंडर 17 वर्षातील राज्य स्पर्धा होत्या आणि माझा संघ तिथं खेळत होता. विशेष म्हणजे असं झालं की माझे वडील त्यावेळेस आयसीयू मध्ये होते साईदीप मध्ये आणि मग तिथनं लाईव्ह एक कोच होते आमचे अभित सर सध्या बुलढाण्यात, त्यांनी मला ते दाखवलं तिथनं आणि मी आणि वडील ते दोघही आयसीयू मध्ये ते होते तर ते सामना बघत होतो तिथनं. मला तो एक क्षण आजही आठवत आहे की माझ्या वडिलांना पण फार छान वाटलं ते, अरे म्हणे आपण बघत आहोत तिथलं तुझे मुलं खेळतात. आणि तो संघ म्हणजे पहिला सामना आम्ही संभाजीनगरला 4-1 जिंकला होता. हो, आणि तिथं आम्ही सेमी फायनलला हरलो. तो एक जरा विशेष मला दुःख आहे, थोडं जरा होतंय तिथे झालं होतं कारण की तिथं इतका सामना चांगला रंगात आला होता. पहिल्याच मिनिटाला माझ्या संघाने गोल केला होता, उत्कृष्ट, फार मोठा आणि फार चांगला संघ होता. तर तिथं एक जरा दुःख झालं होतं मला आणि मी इथे बघतो तो सामना माझे वडील आयसीयू मध्ये असताना. म्हणजे यश अकॅडमीचा तो माझा अंडर 17 संघ होता बघा. हो, तर मला तिथे फार दुःख झालं होता. तिथे थर्ड पोझिशन आलती आमची पण पहिल्या पोझिशनला थोडस जरा झालंय काही मॅचेस मध्ये, पण तिथं आम्ही ते टायटल घेऊ शकत होतो एवढा चांगला संघ होता माझा.
2: सर, तुम्ही काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता इक्बाल सर?
4: हा, नवीन खेळाडूंना हे सांगायचं इच्छितो सर, प्रॅक्टिस करावे, परिश्रम घेऊन काय होत नाही सर, परिश्रम घ्यायलाच पाहिजे कारण काय तरी रेडीमेड काही मिळत नाही आपल्याला, ते परिश्रम घ्यावेच लागते. हार्डवर्क,
2: हार्डवर्क,
4: यू हॅव टू डू हार्डवर्क अँड देन यू विल गेट द रिझल्ट्स.
2: सर, तुम्ही काय सांगू इच्छिता नवीन खेळाडूंना संदेश काय?
3: सर, संदेश हेच आहे का त्यांनी बाहेर पडावे. हॉकी सारखा खेळ आहे, ते कोणताही खेळ त्यांनी आत्मसात करावा कारण की एक मी खास या माध्यमातून संदेश देईल राष्ट्रीय क्रीडा दिनी की जे आपले पूर्वी होतं की 4 की ग्राउंडला मुलं जायचे मुलं मुली, आज ते दिसत नाहीये सर. आणि फक्त एकच आहे, पालकांचं एकच आहे, 90% पडले तरी ते म्हणतात 95 का नाही पडले, 95 पडल्यावर ते म्हणतात 58 पडले पाहिजे होते. सर, त्यांनी हे विचार केला पाहिजे की जर फक्त मार्क्स झाले असते तर सचिन तेंडुलकर सारखा माणूस घडला नसता, मेजर ध्यानचंद घडले नसते. तर एक पालकांना माझी विनंती राहील की त्यांनी थोडं खेळाकडं पाल्यांना पाठवावं ग्राउंडला. फक्त मोबाईल आणि अभ्यास आणि टक्केवारी ह्याच्यावर न जाता त्यांचं होलसेल डेव्हलपमेंट, सर्वपरीने डेव्हलपमेंट, फिजिकल फिटनेस पाहिजे सर. आज राहिलं नाही सर, बघा तुम्हाला सांगतो की 10,000 स्टेप चढला एक छोटा मुलगा म्हणजे 12-14-15 वर्षाचा, तो थकतो सर कारण की त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, अजिबात नाहीये. मग ते देन वी कॅनॉट बिल्ड आवर यंग इंडिया.
2: बरोबर,
3: ते आहे. आज जपान सारखा देश आहे सर, त्यांनी एक म्हण होती पूर्वी, कॅच देम यंग. त्यांनी ते सगळं यंग मुलं स्पोर्ट्स कडे वळवली सर, त्यामुळे आज त्यांचा सक्सेस रेट स्पोर्ट्स मध्ये एवढा आहे. मग ते एक आहे सर की पालकांना विनंती आहे माझी ती.
2: बर, आज आपल्या समवेत इक्बाल खान सर होते, आसिफ शेख सर होते, ते दोघांनी आपल्याला वेळात वेळ काढून इथे आले, मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती दिली, त्याचबरोबर त्यांनी आपल्या खेळातील कारकिर्दीविषयी विवेचन केलं. दोघांनी आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात. धन्यवाद सर तुमचे.
3: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या क्रीडा जप या मालिकेत आपण ऐकत होता जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख आणि ज्येष्ठ हॉकीपटू इक्बाल खान यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा जप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्रहो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: नमस्कार श्रोते हो आठवणी तीन गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, 90च्या दशकात एका अभिनेत्रीने सिनेमा सृष्टीत पाऊल ठेवले आणि आपल्या बिंदास्त आदा मनमोकळे हास्य आणि स्क्रीनवरच्या अफाट ऊर्जेने संपूर्ण चित्रपट सृष्टीला वेड लावले. हो, आपण बोलतोय बॉलिवूडची खरीखुरी मस्त मस्त गर्ल रवीना टंडन यांच्याबद्दल. प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या पोटी 26 ऑक्टोबर 1934 रोजी मुंबईत जन्मलेल्या रवीनाजींचे नाव त्यांच्या वडिलांचे रवी आणि आईचे वीना हे दोन शब्द एकत्र करून ठेवण्यात आले होते. घरात लहानपणापासूनच चित्रपटाचे वातावरण असल्यामुळे त्यांच्या रक्तामध्येच अभिनय आणि कला ठासून भरलेली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली. 1991 सलमान खान सोबत पत्थर के फूल या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले आणि पहिल्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण 1994 आलेल्या मोहरा चित्रपटातील तू चीज बडी हे मस्त मस्त या गाण्याने असा काही ऐतिहासिक धुमाकूळ घातला की रवीनाजींना एका रात्रीतच मस्त मस्त गर्ल ही कायमची ओळख मिळाली. या गाण्यातील त्यांचा डान्स, चेहऱ्यावरील हावभाव आणि पडद्यावरची ती जबरदस्त एनर्जी पाहून प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. चित्रपटगृहामध्ये हे गाणे लागल्यावर लोक स्क्रीनवर नाणी फेकायचे आणि नाचायचे. चला तर मग सुरू करूया आठवणीचा हा प्रवास रवीनाजींच्या याच ऑल टाइम ब्लॉकबस्टर गाण्याने. ऐकूया मोहरा चित्रपटातील तू चीज बडी मस्त मस्त हे गीत. याचे संगीतकार आहेत विजू शहा व गीतकार आहेत आनंद बक्षी आणि गायन केले आहे उदित नारायण व कविता कृष्णमूर्ती यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आठवणीतील गाणी मध्ये आज आपण आठवण काढतोय 90 दशकाची ग्लॅमर क्वीन रवीना टंडन यांची मंडळी. जेव्हा जेव्हा बॉलिवूड मधील सर्वात आयकॉनिक गाजलेल्या आणि हॉट ट्रेंड डान्सचा उल्लेख होतो, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच गाणे उभे राहते, ते म्हणजे टिप टिप बरसा पाणी. मोहरा चित्रपटातील या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत रवीनाजींनी केलेला डान्स आज पण 30 वर्षांनंतरही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट डान्स मानला जातो. पण या गाण्याच्या शूटिंग मागचा पडद्यामागील कठीण किस्सा ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. चित्रीकरणाच्या वेळी रवीनाजींना तब्बल 102 अंश इतका ताप आलेला होता. एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जिथे जमिनीवर सिमेंटचा कचरा पसरलेला होता तिथे त्यांना अनवाणी पायाने नाचायचे होते. त्यातच टँकरचे अतिशय थंड पाणी त्यांच्या अंगावर कृत्रिम पावसासाठी सतत मारले जात होते. प्रचंड ताप, थंडीने वाजणारे दात आणि पायाला झालेल्या दुखापती, अशा कठीण परिस्थितीतही रवीनाजींनी आपल्या प्रोफेशनलिझममुळे हे गाणे भारतीय सिनेमासृष्टीत अजरामर झाले. आजही पावसाळ्यात हे गाणे वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही. चला आपणही रेडिओ नगर 90.4 वर रवीनाजींचे हेच सुपरहिट गाणे ऐकूया. मोहरा चित्रपटातील टिप टिप बरसा पाणी हे गीत, याचे संगीतकार आहेत विजू शहा आणि गीतकार आहेत आनंद बक्षी व गायन केले आहे उदित नारायण, अलका याज्ञिक हे आणि अभिनय केला आहे रवीना टंडन व अक्षय कुमार यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM वर सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. तर मंडळी, 90 दशकात जर पडद्यावर सर्वाधिक धमाल, मस्ती, अफलातून टायमिंग आणि एंटरटेनमेंट आणणारी कोणती जोडी असेल तर ती होती गोविंदा आणि रवीना टंडन यांची. या जोडीने पडद्यावर अशी काही तुफान रंगत आणली की चित्रपटगृहात प्रेक्षक हसून हसून लोटपोट व्हायचे. दुले राजा, आंटी नंबर 1, बडे मिया छोटी मिया, घरवाली बहारवाली आणि आकियो से गोली मारे या दोन्ही कलाकारांनी एकत्र केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे सुवर्णमय इतिहास रचले गेले. गोविंदाजींच्या नृत्याने अफाट वेग, त्यांचा उत्स्फूर्त अभिनय आणि कॉमेडीचे अचूक टायमिंग पकडणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी अत्यंत कठीण काम असायचे. पण रवीनाजी एकमेव अशा अभिनेत्री होत्या ज्या गोविंदाजींना नृत्यात चेहऱ्यावरील हावभावात आणि अचूक कॉमिंग टायमिंग मध्ये अगदी तोडीस तोड उत्तर द्यायचे. अकियो से गोली मारे असो किंवा किसी डिस्को मे जाय या गाण्यांमधील त्यांचे जलद स्टेप, ती ऊर्जेनी भरलेली जुगलबंदी आणि चेहऱ्यावरील मजेशीर एक्सप्रेशन आजही प्रत्येक डीजे पार्टीची शान आहेत. जेव्हा ही जोडी पडद्यावर एकत्र यायची तेव्हा चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा असा कडकडाट व्हायचा की गाण्याचे बोलही ऐकू यायचे नाहीत. चला तर मग ऐकूया बडे मिया छोटे मिया ह्या चित्रपटातील किसी डिस्को मे जाए हे गीत. याचे संगीतकार आहेत विजू शहा व गीतकार आहेत आनंद बक्षी आणि याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी आणि अभिनय केला आहेत रवीना टंडन व गोविंदा यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सुरेल गाण्यांचा नजराणा सुरू आहे फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. मंडळी, सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट समीक्षकांना वाटत होतं की रवीनाजी फक्त ग्लॅमर्स, नृत्य आधारित आणि व्यावसायिक चित्रपटांपुरत्याच मर्यादित राहतील, पण त्यांनी आपल्या कणखर आणि सशक्त अभियानाने सर्वांना चुकीचे ठरवून दाखवले. 2000च्या दशकात त्यांनी अशा काही आव्हानात्मक आणि गंभीर भूमिका निवडल्या ज्या पाहून संपूर्ण सिनेमासृष्टीच चकित झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक कल्पना लाजमी यांच्या दमन या चित्रपटात त्यांनी कौटुंबिक हिंसेचा बळी ठरलेल्या एक असहाय्य पण अत्यंत स्वाभिमानी स्त्रीची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवले गेले. त्यानंतर मधुर भांडारकर यांच्या सत्ता चित्रपटातील राजकारणी स्त्रीची भूमिका असो व आक्स चित्रपटातील रहस्यमय पात्र, रवीनाजींनी सिद्ध केले की त्या केवळ एक सुंदर चेहरा नाहीत तर एक अत्यंत प्रगल्भ आणि अष्टपैलू अभिनेत्री आहेत. वैयक्तिक आयुष्यातही वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी 2 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांनी आपल्या मोठ्या मनाचे आणि सामाजिक जबाबदारीचे अनोखे दर्शन घडवले होते. नुकतेच आरण्यक मालिका आणि KGF चॅप्टर 2 मधील रमिका सेनच्या त्यांच्या भूमिकेतून त्यांनी केलेले पुनरागमन त्यांच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा दाखवून देते. चला तर मग ऐकूया पत्थर के फूल चित्रपटातील कभी तू छलिया लगता है हे गीत. याचे संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि गीतकार आहेत देव कोहली आणि गायन केले आहे SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन व सलमान खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण 90 दशकाची धडकन आणि 7/12 अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, धमाकेदार डान्स, कॉमेडी, सामाजिक कार्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचा एक भरावून टाकणारा सुंदर प्रवास अनुभवला. 90 दशक असो किंवा आजचा काळ, रवीनाजींचे ते सौंदर्य, चेहऱ्यावरचे तेज, मनमोकळे हास्य आणि त्यांची तीच ऊर्जा आजही तशीच कायम आहे. त्यांनी बॉलिवूडला दिलेले गाणे आज 30 वर्षांनंतरही नव्या पिढीला तितकीच भुरळ घालतात आणि ठेका धरायला भाग पाडतात. रवीनाजींचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की कठोर मेहनत, जिद्द आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्ही सिनेमासृष्टीत आपले एक वेगळे आढळ आणि आदरयुक्त स्थान निर्माण करू शकतात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया पुढील बुधवारी ह्याच वेळेत, पण जाता जाता ऐकूया अंदाज अपना अपना या चित्रपटातील ये राते और ये दूरी हे गीत. याचे संगीतकार आहेत तुषार भाटिया व गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि गायन केले आहे SP बालसुब्रमण्यम व आशा भोसले यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन, सलमान खान आणि आमिर खान, करिश्मा कपूर यांनी.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी

0: विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
1: तर उशीर कशासाठी, तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
1: तर मित्रहो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा।
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79।
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: अब हो।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.